श्रोतेहो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांचं सनई वादन आपण ऐकलं. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्झवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो आता सकाळचे 6 वाजतात. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्झवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, आता सकाळचे 6:05 झालेली आहेत. प्रथम प्रसारण सभेत पुनश्च एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्रोतो, आता प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी. श्रोतो, नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात ऐकूयात सदाचार याविषयी माधवी दिवाळकर यांचे विचार.

नमस्कार श्रोते हो. सदाचार म्हणजे चांगले विचार, चांगला आचार होय म्हणजेच जीवन जगण्याचा योग्य मार्ग होय. सदाचार आपले चरित्र निर्माण करण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. सदाचारी व्यक्तीची विचारपूस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात होत असते. आपला आचारच म्हणजे आपले आचरण सांगते किंबहुना दाखवून देते की आपले विचार कसे आहेत. सदाचार आपले जीवन सुंदर बनवतो. जसे आपले विचार तसे आचरण असते. जर असे असेल तर मग चांगले आचरण होत असेल तर जीवन देखील सुंदर आणि निर्मळ बनते. आपले रोजचे जगणे आलेला प्रत्येक क्षण अनेक आव्हानांनी अडचणींनी भरलेलं आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला समस्येला सामोरे जाण्यासाठी जे धैर्य लागते ते सतसद विवेक बुद्धीतून येत असते. आलेला प्रत्येक क्षण जगायचा असतो. म्हणून जगणे आणि त्या क्षणातून आनंदाचे क्षण आनंदाचे मोती वेचत जगणे यात खूप तफावत आहे. जर आलेला प्रत्येक क्षण भरभरून जगायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमागे ती घडण्यामागे काहीतरी कुठला तरी हेतू दडलेला असतो. पण तो काय किंवा कोणता हे माहीत नसते. तरी पण आलेला प्रत्येक क्षण भरभरून आनंदाने तोच जगतो

ज्याचे विचार आचार शुद्ध असतात, पवित्र असतात, जो सदाचारी असतो. कारण प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा वेगळाच, म्हणजेच थोडक्यात पॉझिटिव्ह असतो. मग सदाचार यात कोणत्या बाबी समाविष्ट असतात? तर सत्य बोलणे, सेवा करणे, नम्र राहणे, आदरभाव, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे, माधुर्य अर्थातच गोड बोलणे. सदाचार म्हणजे चांगले वाईट गोष्टींमध्ये अंतर करणे, त्यातला फरक जाणून घेणे, त्यातला फरक जाणून वर्तन करणे, बोलताना नम्रपणे, माधुर्याने, सहजतेने खरे बोलणे. यात फक्त दिसणेच महत्त्वाचे असते असे नाही, तर असणे देखील महत्त्वाचे असते. मग त्यात वागण्यातील सहजता, आचरणातील सात्विकता होय. थोडक्यात काय? समाजात वावरताना, जीवन जगताना काही नियम असतात, त्यांचे पालन करत जगणे, ते नियम आचरणात आणणे म्हणजे सदाचार होय. त्याचप्रमाणे सदाचाराचा अर्थ शुभ आचरण, सत्य, अहिंसा, ईश्वर, विश्वास, मैत्रीभाव, महान व्यक्तींच्या विचारांचे आचरण, हे गुणदेखील सदाचार म्हणून ओळखले जातात. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे, पण माणसांशी वागण्याची कला, नम्रभाव, मवाळ बोलणेच जर नसेल, तर ती व्यक्ती सदाचारी कशी असू शकते? समाज त्या व्यक्तीची नाही तर तिच्या श्रीमंतीची चर्चा करतात. पण या उलट साधारण परिस्थिती असलेला गृहस्थ जर वागायला बोलायला व्यवस्थित असेल, तर त्या व्यक्तीच्या आचरणाचा अभ्यास होतो. एक आदर्श म्हणून त्या व्यक्तीकडे पाहिलं जाते. त्या व्यक्तीच्या सदाचाराचा आदर्श आपल्यासमोर उभा राहतो. म्हणूनच तर म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. सदाचाराच्या बाबतीत एक गोष्ट म्हणता येईल, ती अशी: इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. हे कॅरेक्टर म्हणजे सदाचार होय.

श्रोते हो, नमस्कार। परभणी अंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात सदाचार याविषयी माधवी दिवाळकर यांचे विचार आपण जाणून घेतलेत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 6:10 झालेली आहेत। ऐकूयात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम।

श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांचीही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती कमलाकर भागवत यांनी.

श्रोती हो, मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास जोशी यांनी.

श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती कमलाकर भागवत यांनी.

श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमात बुद्ध गीत आपण ऐकलत. विठ्ठल हेदुरकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

श्रोते हो समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हिंदी भक्ती रचना अनूप जलोटा यांच्या स्वरात.

श्रोते हो, अनूप जलोटा यांच्या स्वरात ही हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:40 होत आहेत. ऐकूयात काही जाहिराती.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जबाबदारीचा सुंदर टप्पा. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी 2 टप्प्यात एकूण 5,000 रुपये तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6,000 रुपयांचा लाभ देण्यात येतो.
4: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडीला एकदा जरूर भेट द्या.
3: पात्र महिला PMMVY पोर्टल वरूनही अर्ज करू शकतात. ही माहिती आपल्या परिचित गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत नक्की पोहोचवा.
4: बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.
5: श्रोते, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी या कार्यक्रमात जनावरातील फॉरेन बॉडी सिंड्रोम याविषयी डॉक्टर संदीप पिटलवार यांनी दिलेली माहिती आता ऐकूयात.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी. प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81 77 84 88 88 या नंबरवर.
7: नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संजीव पिटलावार, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे शल्य चिकित्सा व क्ष किरण विभाग या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण गाय आणि म्हशींमध्ये आढळणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. या आजाराला फॉरेन बॉडी सिंड्रोम असे म्हणतात. शेतकरी बांधवांनो, आपल्या जनावरांना चारा खाताना चाऱ्यामध्ये मिसळलेले खिळे, लोखंडी तारा, वायरचे तुकडे, सुया, नटबोल्ट, धातूचे तुकडे किंवा प्लास्टिकच्या वस्तू न किळत गिळल्या जातात व हे आधाशीपणे खाण्याची लक्षणे आहेत, जे की रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये स्वाभाविकपणे दिसून येणारी गोष्ट आहे. जनावरांनी चारा नीट चावून खात नाहीत, ते प्रथम चारा गिळतात व विश्रांती करते वेळेस रवंथ करण्याच्या प्रक्रियेत परत तोंडात काढतात. त्यामुळे अशा वस्तू थेट पोटामध्ये जातात व त्या तेथेच अडकून राहतात. कालांतराने त्या रेटिकुलमच्या भिंतीला टोचतात आणि गंभीर गुंतागुंत निर्माण करतात. यालाच फॉरेन बॉडी सिंड्रोम किंवा ट्रॉमॅटिक रेटिक्युलो पेरिटोनायटिस असे म्हणतात. या आजारामागील आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पायका ही अवस्था. पायका म्हणजे जनावरांना माती, कापड, प्लास्टिक

0: कागद, लाकूड, अन्न नसलेल्या वस्तू खाण्याची सवय लागणे, शरीरात फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, कोबाल्ट यांसारख्या खनिजांची कमतरता निर्माण झाल्यास ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. हा आजार सर्व वयोगटातील जनावरांमध्ये होऊ शकतो. साधारणपणे 3 ते 8 वर्ष वयोगटातील गायी व म्हशींमध्ये अधिक आढळते. विशेषत प्रसूतीनंतरच्या काळात जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये तसेच पोषणातील असंतुलन असलेल्या जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. कारण या अवस्थेत शरीरांची खनिजांची गरज वाढलेली असते. या आजाराची लक्षणे समजून घेऊया. सुरुवातीला जनावर चारा कमी खाते किंवा पूर्णपणे बंद करते. रवंथ कमी होते. दूध उत्पादन अचानक घट होते. जनावर सुस्त दिसते. काही जनावरांना सौम्य ताप येतो. चालताना किंवा उठताना वेदना होतात. जनावर उठताना हळूहळू उठते. पाठ कमानीसारखी वाकलेली दिसते. पुढचे पाय थोडे पुढे करून उभे राहण्याची विशिष्ट स्थिती दिसते. काही वेळा जनावर वारंवार पडते, उठते किंवा हालचाल करण्यास टाळाटाळ करते. जर परकीय वस्तूने रेटिकुलम भेदून पुढे प्रवेश केला तर पोटांमध्ये दाह आणि संसर्ग होतो. श्वास घेण्याचा त्रास होणे, मानेखाली किंवा छातीखाली सूज येणे, अशक्तपणा वाढणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे अशी गंभीर लक्षणे दिसून येतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास विलंब न करता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. पशुवैद्यकीय तज्ज्ञ जनावरांची सविस्तर क्षकिरण तपासणी, अल्ट्रासोनोग्राफी तसेच इतर निदानाच्या पद्धतीच्या साह्याने आजाराचे निदान करतात. लवकर निदान झाल्यास मॅग्नेटिक बोलस, औषधोपचार आणि योग्य व्यवस्थापनाने अनेक जनावरे पूर्णपणे बरी होतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुमेनाटॉमी सारख्या शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. शेतकरी बांधवांनो, या आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक सोपा आणि स्वस्त आहे. गोठा आणि चाऱ्याचे साठवण क्षेत्र स्वच्छ ठेवा. परिसरात पडलेले खिळे, तारा, वायर, प्लास्टिक आणि इतर कचरा नियमितपणे गोळा करून नष्ट करा. चारा कापताना किंवा बांधताना वापरलेली वायर चाऱ्यांमध्ये मिसळणार नाही याची काळजी घ्या. जनावरांना नियमितपणे खनिज मिश्रण, मीठ आणि संतुलित आहार द्या. जंतनाशक औषधे वेळेवर द्या. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की फॉरेन बॉडी सिंड्रोम हा टाळता येण्यासारखा आजार आहे. स्वच्छ गोठा, संतुलित आहार, नियमित खनिज पूरक आहार आणि वेळेवर पशुवैद्यकीय सल्ला यामुळे आपल्या मौल्यवान पशुधनाचे संरक्षण करता येते. धन्यवाद.
1: प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल बाबा टावर पाथरी येथे सर्व प्रकारच्या माणसांची आणि जनावरांची औषधे उपलब्ध आहेत. 20% ते 60% डिस्काउंट मध्ये मिळतील. 81-77-84-88-88 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल पाथरी.
2: शेतकरी बंधूंना कृषीवाणी या प्रायोजित कार्यक्रमात जनावरातील फॉरेन बॉडी सिंड्रोम याविषयी डॉक्टर संदीप पिटलवार यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: कर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 सादर करते धीरज केदारी.
4: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली. या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते. बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणतः कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात. अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्यायल्यास आराम मिळतो. लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर 1/2 चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते. उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं. साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते. अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते. त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते. अशा

0: लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं. काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या. रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात. अशा वेळेला महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो. त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते. अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो. 1/2 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते. शिवाय तळहात तळपायांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात. बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं. खूप कोरडेपणा असतो. अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं. त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते. अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा. रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो. चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 लावल्यास चांगला परिणाम होतो. चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो. त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत. अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा 3 आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतीहू प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो. शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती, तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगल, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपाने हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाडं खातात, त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमोल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्या

नाही. आपुलकी दाखवून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्यांची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकऱ्यांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येनी कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवधूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणूनच निसर्ग शृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवदूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोत्यो, आता सकाळचे 7 वाजलेत. श्रोत्यो, प्रसारित करत आहोत कार्यक्रमाची रूपरेषा. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताह, यानिमित्त सिझोफ्रेनिया याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू आज सकाळी 7:40. सकाळी 7:50 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

श्रोतेहो, दरम्यान नियोजित वेळापत्रकात आमचं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 वन्यजीव संवर्धनाचं महत्व आणि वन्यजीव संरक्षण कायदे याविषयी डॉक्टर संतोष रणखांबे यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:50 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

सकाळी 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर सकाळी 10 मिश्र संगीत हा कार्यक्रम. सकाळी 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात दिल देखी देखो या चित्रपटातील काही रचना आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत मजरूह तर संगीतकार आहेत उषा खन्ना. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सहभाग आहे शीतल लिमजे यांचा, तर निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचे, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. श्रोतेहो, दुपारी 12 अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आमची द्वितीय प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5, यानंतर संध्याकाळी 7:30 शेतशिवार या प्रायोजित कार्यक्रमात मत्स्य टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ निर्मिती याविषयी डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. आणि त्यानंतर माशांचा प्रत्येक भाग उपयोगी आणि खास या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. डॉक्टर सुप्रिया मेश्रे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. तर श्रोतेहो, असे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेतलीत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.

FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 7:10 वाजून प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत. पण त्याआधी
1: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
2: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
1: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यत्न, 40 गावच्या स्वयंउदित प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
3: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

0: परिवर्तनाच्या वाटचालीत अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी हा मैलाचा दगड ठरला आहे. या कार्याबाबत आज जाणून घेऊ.
1: अयोध्येत श्री राम मंदिराची उभारणी हा देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात महत्वाचा टप्पा मानला जातो. राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल दिला. त्यानंतर केंद्र सरकारनं 5 फेब्रुवारी 2020 रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी भूमिपूजन करून मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामललाच्या मूर्तीची या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
2: अयोध्या में केवल श्री राम के विग्रह रूप की प्राण प्रतिष्ठा नहीं हुई है, ये श्री राम के रूप में साक्षात भारतीय संस्कृति के प्रति अटूट विश्वास की भी प्राण प्रतिष्ठा है. ये साक्षात मानवीय मूल्यों और सर्वोच्च आदर्शों की भी प्राण प्रतिष्ठा है. सर्वे भवन्तु सुखिनः, ये संकल्प हम सदियों से दोहराते आए.
1: 14 जून 2025 रोजी राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर साकारलेलं भव्य श्री राम मंदिर आज श्रद्धा आणि संस्कृतीचं महत्वपूर्ण केंद्र ठरत आहे.
0: दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती याच आठवड्यात 7 ते 8 तारखेपर्यंत राज्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दुष्काळी भागातलं सर्वेक्षण गतीनं पूर्ण केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3: 7-8 तारखेपासून केंद्र सरकारची जी समिती आहे ती समिती आपल्याकडे येईल. साधारण 11 तारखेपर्यंत ही समिती महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे दौरे करणार आहे. जवळपास काही पिकांच्या बाबतीत आता 23,000 गावांमध्ये सर्वे झालेला आहे. काही पिकांच्या बाबतीत अजून सर्वे व्हायचा आहे. केंद्र सरकारकडनं जे पैसे आपल्याला हवे आहेत त्या पैशाच्या संदर्भातलं मँडेट आम्ही तात्काळ पूर्ण करतो.
0: दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्यात आतापर्यंत 45% अधिक पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनाम्यांचं काम जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला. 50,000 रुपये, पदक तसंच प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान संशोधनासाठी सीएम सृष्टी अर्थात स्कीम फॉर रिसर्च इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजिकल हब्स इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ही योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पोलीस कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देणं, महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1968 मध्ये सुधारणा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तसंच महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे एमके देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉ प्रतापसिंह पाटील यांनी काल अर्ज दाखल केला. माजी मंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान यांच्यासह स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. महायुतीकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून दिलीप घुगे या दोघा अधिकृत उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत. आज या अर्जांची छाननी होणार आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत हे शिबिर घेण्यात येणार असून पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल परळी वैजनाथ तालुक्यातल्या मौजे डाबी इथं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणीटंचाई, पिकांची स्थिती आणि आवश्यक मदतीबाबत माहिती जाणून घेतली. मौजे नागापूर इथल्या वाण प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी पाणीसाठ्याचाही आढावा घेतला. त्यानंतर दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत बीड जिल्ह्याचा गावनिहाय पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. परभणी जिल्ह्यात सेलू आणि जिंतूर तालुक्यांमधल्या सर्व सार्वजनिक जलसाठ्यांच्या ठिकाणी येत्या 31 तारखेपर्यंत 24 तास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी हे आदेश दिले. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नियमांनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. जनता सहकारी बँकेच्या धाराशिव इथल्या शाखेनं मुख्यमंत्री सहायता निधीला 25 लाख रुपये तसंच कर्नाटक मुख्यमंत्री सहायता निधीलाही 11 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. दरम्यान सेवा संकल्प अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना काल विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर उपविभागीय कार्यालयातही काल चारा साक्षरता अभियान राबवण्यात आलं. दरम्यान सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयात काल 171 शालेय बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी 62 बालकांवर जालन्याच्या श्री गणपती नेत्रालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर काल पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. लखनौ इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 20व्या षटकात सर्व बाद 171 धावा केल्या. भारतानं हे आव्हान 2 गड्यांच्या बदल्यात 32 चेंडू शिल्लक असतानाच पार केलं. 10 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्यानं 43 चेंडूत 102 धावा करणारा श्रेयस सामनावीर ठरला. मालिकेतला दुसरा सामना येत्या शुक्रवारी रांची इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या ग्रोथ फंडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय समिती याच आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 7:20 झालेली आहेत. ऐकूयात काही जाहिराती.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी

आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.

श्रोतेहो, FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योगाची परंपरा जपत असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास या क्षेत्राला रोजगार आणि व्यवसायाच्या नवी संधी उपलब्ध होऊ शकतात. सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादीसारखी मूल्यवर्धित उत्पादने आणि मधमाशी पालनासारखे पूरक ग्रामोद्योग यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते. या नव्या संधी, त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि ग्रामीण भागातील युवक व कारागिरांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या शक्यता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण मार्केटिंग डिजिटलायझेशन बद्दल बोललो, त्याचबरोबर आता आधुनिक तंत्रज्ञानही यात आपण वापरतोय, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे चरखे असतील किंवा आणखीन अनेक गोष्टी असतील, तर त्याचा उत्पादकांना किंवा कारागिरांना कसा फायदा होतो?
1: अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. सौर ऊर्जा म्हणजे जी पर्यावरणाला आणखीन पूरक असं हे सगळं तंत्रज्ञान आहे. फक्त त्याचा एक विषय काय आहे की सौर ऊर्जा म्हटल्यावर सौर ऊर्जेवर चालणारे चरखे आणि हातमागावर विणणारे चरखे ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे जे गांधीवादी विचारवंत आहेत या विचारवंतांमध्ये ह्याच्याबद्दल मतभेद आहेत. कारण सौर ऊर्जेवर त्या चरख्याद्वारे आपण जे कापड उत्पादन करतो ते खादी धरायचं का नाही धरायचं, कारण त्याच्यात कुठची महिला किंवा कुठचाही पुरुष हे प्रत्यक्षात चरख्यावर काम करत नाही. खरं मला असं वाटतं की त्याच्यात

0: सौर चरखा आपण वापरला तर खूप कापडाची गुणवत्ताही खूप वाढते, उत्पादन सुद्धा खूप वाढतं आणि मजुरी सुद्धा, मला असं वाटतं की मजुरीवर त्याचा परिणाम होईल, त्याला चांगली मजुरी मिळू शकेल, तिला किंवा त्याला जो कोणी काम करेल तो. आणि गांधीजी तर मला असं वाटतं की उदार विचारांचे होते किंवा प्रागतिक विचारांचे होते, की त्यांना या सगळ्या कापडांमध्ये या खादीच्या विषयात त्यांना गुणवत्ता हवी होती, त्यामुळे त्यांनी गुणात्मकता हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे सौर ऊर्जेवर जी कापडं होतील किंवा जे वस्त्र होईल त्याच्याकडे सुद्धा आपण खादी या विषयाकडे बघितलं पाहिजे. अर्थात तो विचारवंतांमधला मतभेद आहे, पण याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी, अमरावतीला कस्तुरबा नावाने एक काम चालतं, कस्तुरबा महिला संघ नावाने काम चालतं, तेव्हा की असे अनेक उदाहरणं आहेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांद्वारे वस्त्र निर्मिती. त्यामुळे त्याचे गुणात्मक फायदे आहेत, त्याचं उत्पादन जास्त होईल आणि त्यातनं मजुरी सुद्धा जो करणार आहे त्याला मजुरी सुद्धा जास्त मिळेल असा आमचा अनुभव आहे.
1: जुनं ते सोनं आपण म्हणू तर आपण परत म्हणू शकतो की जुन्या सगळ्या गोष्टींचा ट्रेंड येतोय, लोक आवडीने वापरत आहेत, तर खादीची निर्मिती आणि त्याचं जे काही मागणी आहे मार्केटमधली तर त्यात किती तफावत आहे?
0: त्याच्यात पुष्कळ तफावत आहे. लोकांना चांगली खादी पाहिजे, ज्याला इंग्रजीत ओरिजिनल किंवा मूळ खादी म्हणतो, अशी खादी लोकांना पाहिजे. जसं आमचं खादी मंडळ मधाचं उत्पादन करतं, त्यामुळे लोकांना जसा शुद्ध मध पाहिजे तसं लोकांना शुद्ध खादी पाहिजे. त्यामुळे ही खादी कुठे मिळेल लोकांना हवं असतं, अरे तुमचं ते प्रदर्शन कधी भरणार आहे? चांगली खादी, उत्तम खादी जर मिळाली तर लोकांना ती हवे. त्यामुळे ह्याचा खूप वाढती मागणी त्याची आहे, फक्त आम्ही ते पुरवण्याची जी क्षमता आहे ही क्षमता अजून वाढवायला पाहिजे. नाही असं नाहीये पण ती कमी आहे, त्यामुळे अजून वाढवायला पाहिजे आणि त्याचा आणखीन प्रचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की हे चित्र हे खूप चांगलं निर्माण होईल.
1: बरोबर, ते वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय पावलं उचलेल?
0: नाही, एक तर आम्ही हर घर खादी घर घर खादी हा मंत्र दिलेलाच आहे. नंतर पुढच्या काळात अशी कल्पना आहे की महाराष्ट्रात एक खादी यात्राच काढायची, की खादी या विषयाबद्दलची जनजागृती लोकांमध्ये व्हायला पाहिजे. त्यामुळे खादी यात्रा काढायची, प्रत्येक जिल्ह्यात एक एक दोन दोन दिवस ती यात्रा राहील, त्या निमित्ताने खादीचं प्रदर्शन होईल, एखादं वैचारिक भाषण होईल, असा सगळा तो एक उपक्रम असा आमच्या डोक्यात आहे. दुसरं असं की हा सगळा विषय पुढे नेण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर एक सल्लागार समिती नेमण्याची आमची कल्पना आहे. खादी विषयातले जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले, अशा सगळ्यांना एकत्र करून एक खादीचं धोरण आमचं जे ठरलेलं आहेच आणि आणखीन विषय पुढे कसा न्यायचा, हा एक सल्लागार समितीची नेमणूक हा एक आमचा दुसरा विषय. तिसरा विषय असा आहे की आमच्या मंडळाचं स्वतःच असं विक्री केंद्रच नाही खादीचं, ते आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्ही मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला एक मुंबईत, तुम्ही दक्षिण मुंबईत प्रामुख्याने आम्हाला तुम्ही अशी एक जागा द्या की ज्या जागेत भारतातल्या सर्व खादीच्या वस्तू एका ठिकाणी मिळतील, अशी कल्पना आमची करण्याची आहे. तिसरं कल्पना अशी की एखादा खादी मॉल किंवा खादी हब जसं दिल्लीला आहे अशा प्रकारे खादी मॉल करणं अशी एक आमची कल्पना आहे. आणि त्या खादी मॉलच्याच एका मजल्यावर एक खादी विषयीची एक वस्तू संग्रहालय, ज्याला आपण म्युझियम म्हणतो, अशा प्रकारचं एक वस्तू संग्रहालय त्या मॉलमध्ये करावं किंवा कुठच्याही जागे आपण करावं की खादीचा एक वारसा आहे, कारण तो भारताच्या भावविश्वाशी जोडलेला पोशाख आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या तरुण पिढीला ही माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे खादी मॉल ती निर्मिती असा एक आमचा आणखीन एक विषय. तिसरं की अनेक महाविद्यालय किंवा अनेक विद्यापीठ आहेत, अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय की तुमच्या सुद्धा त्या त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयात किंवा तुमच्या महाविद्यालयात की तुम्ही खादीचे फॅशन शो ठेवा, की त्यालाही अधिकाधिक खादीचे फॅशन शो व्हावेत ही आमची सगळ्यांना विनंती आणि सगळ्यांपुढे आमचं ही मागणी आहे. नंतर असं की महाराष्ट्रात जेवढी फॅशन डिझायनिंग ही जेवढी कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसच्या एक एक प्रतिनिधीला आम्ही एकत्र करण्याची आमची कल्पना आहे, की जे फॅशन डिझायनर्स आहेत किंवा फॅशन कॉलेजेस, या कॉलेजेसचे प्रतिनिधी एकत्र आले की त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला विषय करता येईल. आणि जे मोठमोठे नामांकित फॅशन डिझायनर्स मुंबईत राहतात त्यांनाही एकदा एकत्र करून खादीचं ब्रँडिंग कसं करता येईल हाही विषय आमच्या प्रस्तावित आहे, की अशा अनेक विषय घेऊन आपण हा सर्वांपुढे जातोय. काही महाविद्यालयांबरोबर आमचा सामंजस्य करार झालेला आहे की त्यांच्या सामंजस्य करार करून हा विषय आपल्याला पुढे कसा नेता येईल त्यांच्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतोय. नंतर मुंबईत अनेक ठिकाणी पुढच्या काळात आपण प्रदर्शनं भरू, किंवा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पुढच्या काळात, म्हणजे साधारण 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या खादी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना

0: सांगितलं की 31 ऑक्टोबर पर्यंत आपापल्या जिल्ह्यात आपण किमान 2 दिवस तरी आपण प्रदर्शन भरवा, असाच हळूहळू प्रचार करण्याची ही सगळी कल्पना आहे.
1: मध्यंतरी तुम्ही मधमाशी पालनाचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की मधमाशी पालन नक्की युवकांना रोजगार देण्यात कसं मदत करत आहे.
0: खूप चांगला प्रश्न विचारलात की महाराष्ट्राची आणखीन एक अशी विशेषता आहे, जसं महाराष्ट्राचं खादी मंडळ आहे, या खादी मंडळाचा इतिहास आणि खादी मंडळाची एक स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे जी कुठच्याही मंडळाची नाही, त्यामुळे हे त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. तसंच महाराष्ट्र खादी मंडळाच्या वतीने महाबळेश्वरला आमचं स्वतःचं मधसंचालनालय चालतं, भारतात कुठेच नाहीये. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा मधाचा ब्रँड आहे जो अतिशय शुद्ध मध तुम्हाला मिळेल. आणि मुख्यत्वे या सगळ्या मंडळाचा उद्देश किंवा जे संचालनालय आहे याचा उद्देश काय आहे, की उद्देश असा आहे की मधमाशी पालन आणि कृषी याचं एक अतूट नात आहे. म्हणजे मधमाशी पालन हे कृषी क्षेत्राला पूरक असं आहे, वरदानच आहे. त्यामुळे जिथे मधमाशी पालन चांगलं आहे तिथे तुमचं कृषी उत्पन्न सुद्धा वाढतं. त्यामुळे मधमाशी पालन महाराष्ट्रात अधिकाधिक कसं वाढेल त्याच्यासाठी आमची मध केंद्र योजना आहे. आणि हा असा प्रकल्प आहे किंवा उपक्रम आहे की ज्याच्यात कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही मधमाशी पालनाला, आणि अतिशय किफायतशीर व्यवसाय
1: बरोबर.
0: त्यामुळे 5,000 रुपयात ती मधपेटी मिळते आणि त्याच्यात 50% आम्ही अनुदान देतो आणि मोफत प्रशिक्षण, निःशुल्क प्रशिक्षण आपण जिल्हास्थानी करतो, महाबळेश्वरला करतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या व्यवसायाकडे वळावं, कारण तो ग्रामीण क्षेत्रात रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतो, पर्यावरणाचं रक्षण आहेच. त्यामुळे हे एक मोठ्या प्रमाणात आम्ही याचं प्रबोधन प्रशिक्षण मधमाशी पालन आम्ही करतोय. आणखीन एक मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक प्रकल्प करतोय, तो आहे मधाचे गाव. म्हणजे मांगर हे पहिलं मधाचं गाव महाराष्ट्रात झालं आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक किमान मधाचं गाव करावं असं आम्ही म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे त्यानिमित्ताने मी मनापासून आभार मानतो की आमच्या या प्रकल्पाला त्यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आणि प्रत्येक जिल्ह्यात एक गाव आम्ही करणार आणि त्या गावाला 54 लाख रुपयाचा निधी आम्ही देणार आहोत. त्याच्यात मधमाशी पालनाचं एक अत्याधुनिक प्रशिक्षण आम्ही देऊ, मधपेट्यांचं वितरण होईल, नंतर मधुमधाची निर्मिती होईल, सेंद्रिय मध लोकांना मिळेल, तिथे एक सेल्फी पॉइंट असेल आणि मुख्यत्वे ज्याला मधुपर्यटन म्हणतो म्हणजे टुरिझम, हनी टुरिझम, म्हणजे अधिकाधिक पर्यटक आले त्या गावात, असंच ते गाव आम्ही मधाचं निवडलंय की जिथे पारंपरिक पद्धतीत मधपाळ आहे आणि जे कुठच्या तरी पर्यटन स्थळाला जवळ असं गाव आहे, मग ते असले तर पर्यटक खूप जातात आणि पर्यटक खूप गेले की त्या गावाच्या सगळ्या आर्थिक विकासालाच एक गती मिळते. कारण पर्यटक गेले म्हटल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, तुम्हाला टायर दुरुस्तीची दुकानं पाहिजेत, तुम्हाला गाईड पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकल्पामुळे सगळ्या गावाचं आर्थिक गणित बदलतं आणि महिलांना पुरुषांना रोजगार निर्माण होतो. आणि आपल्याला माहिती की मध म्हटल्यावर, मधमाशी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे फक्त मध दिसतो, तर असं नाहीये, त्याची उप उत्पादनं सुद्धा आहे. एक मधमाशीची पेटी आपण पाळली तर त्याच्यापासून तुम्हाला मेण मिळतं, रॉयल जेली नावाचा एक पदार्थ आहे, नंतर प्रोपोलिस आहे, परागकण आहे, मधमाशीचं विष आहे, तर असे सगळे उप उत्पादनांच्या द्वारे तुम्हाला एक चांगलं आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण होतं आणि पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होतं आणि कृषी उत्पादन सुद्धा वाढतं. त्यामुळे असा तिहेरी उद्देश या सगळ्या मधमाशी पालनात आहे.
1: श्रोते हो, सौर ऊर्जेवर आधारित चरखे, सिल्क खादी, मधमाशी पालन आणि विविध ग्रामोद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाची संधी कशा निर्माण होऊ शकतात याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा समन्वय, तसेच महिला आणि युवकांच्या उपलब्ध असलेल्या उद्योजकतेच्या संधींविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत राहा. आपण पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमचा निरोप घेते. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

FM बँड 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. FM बँड 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूयात काही जाहिराती.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे लगेच रिडीम करा
4: अरे वाह माझे इतके पॉइंट्स कसे आले
5: बस हेच विचारा वाय
6: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल
3: नेहमी विचारा WHY वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI
7: तुमचा सायबर रक्षक
8: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त सिझोफ्रेनिया याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता आम्ही प्रसारित करत आहोत
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेजजवळ पाथरी रोड परभणी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता नमस्कार श्रोते हो मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत श्रोते हो गेल्या काही भागांपासून मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे आपल्यासोबत आहेत आणि मानसिक आजारांविषयी वेगवेगळ्या विषयांवर ते आपल्याला उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत आहेत आजही आपण सिझोफ्रेनिया या आजाराविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मनोविकारतज्ञ डॉक्टर सुभाष काळे डॉक्टर सर्वप्रथम

0: आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार श्रोते हो।
0: जे अनेक श्रोते आजची आपली ही मुलाखत ऐकत आहेत, डॉक्टर, सिझोफ्रेनिया हा शब्द तसा इंग्रजी असल्याने लोकांना लक्षात यायला तसा थोडा वेळ लागेल, थोडक्यात आपल्या श्रोत्यांच्या लक्षात येईल असं त्यांना काय माहिती द्याल?
1: शिझोफ्रेनियाला मराठीमध्ये आपण छिन्न मनस्कता असं म्हणतो।
0: बर,
1: तर शिझोफ्रेनिया आजारामध्ये बेसिकली मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल वाढतं, त्याच्यामधून मग पेशंटला वेगवेगळ्या प्रकारच्या शिझोफ्रेनियामध्ये वेगवेगळी लक्षणं निर्माण होतात।
0: बर,
1: तसे जनरली लक्षणामध्ये असे भास होणं, म्हणजे कोणी एकमेकाला बोलत असेल तर ते माझ्याबद्दलच बोलतात, माझ्याविरुद्धच बोलतात। त्याच्यानंतर पुन्हा जर कधी कधी वाटते नुसते भासच होत नाही तर असं वाटते कोणी कटकारस्थान करत आहे, कोणी प्लॅनिंग करत आहे मला मारण्याचं, असे विचार येतात आणि त्याच्या रोजच्या जीवनावर परिणाम होतो त्याचा। मग असे जर भास होत असेल तर मग घराच्या बाहेर जाऊ वाटत नाही, मग काही नौकरी करणारे लोक हळूहळू मग घरीच बसतात, किंवा शेतात काम करणारा माणूस मग घरीच थांबतो, किंवा बाहेर काही किराणा दुकान वस्तू जरी आणायची तर तो जात नाही, गेला तरी खूप घाबरतो असे। आणि दुसरा एक शिझोफ्रेनिया आहे पॅरानॉइड शिझोफ्रेनिया, ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे संशय येतात। तर तो माणूस असा चांगला वागतो, चांगला बोलतो, लोकांबद्दलची भीती कमी असते, पण कधी कधी नवऱ्यामध्ये असे संशय येतात की माझ्या मिसेसचं, माझ्या पत्नीचं कुणासोबत तरी अफेअर आहे आणि अनैतिक संबंध आहेत, आणि मग तो त्यावरून तिला मारतो, तिला त्रास देतो, तिला वाईट वाईट बोलतो। कधी कधी 80-90 वर्षाची जोडपे आहेत त्यांच्यामध्ये पण नवरा बायकोमध्ये असे लक्षणं निर्माण होतात। स्त्रीला लक्षणं असतील तर ती पण नवऱ्याचा मोबाईल चेक करते, नवऱ्याला कुठं आहेत काय वारंवार विचारते, आणि परत परत मग ते वागल्यामुळं बोलल्यामुळं दोघांमध्ये थोडे वाद होतात आणि त्यांच्यामध्ये घटस्फोटापर्यंत त्यांचं जातं तरुण वयामध्ये। हे पण लक्षण आहेत पॅरानॉइड शिझोफ्रेनियाचे। पॅरानॉइड शिझोफ्रेनियामध्ये फक्त नवऱ्याला बायकोबद्दल, बायकोला नवऱ्याबद्दल एवढेच नाही तर इतर दुसऱ्या एखाद्या माणसाबद्दल पण असे लक्षण निर्माण होऊ शकतात की हा माणूस जाणून बुजून मला काहीतरी करतो। एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला वाटू शकतं की माझा बॉस माझ्या विरुद्ध काहीतरी करायला, किंवा बॉसला वाटतं माझा कर्मचारी या माझ्या विरुद्ध काहीतरी अफवा पसरवित आहे काही, अशा पद्धतीचे लक्षणं असतात पॅरानॉइड शिझोफ्रेनियामध्ये। आणि दुसरा एक शिझोफ्रेनिया आहे डिसऑर्गनाइज शिझोफ्रेनिया, ज्याच्यामध्ये त्यांना काही असं काम करू वाटत नाही, त्याच्यानंतर स्नान करू वाटत नाही, नख वाढलेले असतात, केस वाढतात, दाढी करत नाहीत, मग कुठं जात नाहीत आणि मनाशीच बोलतात, मनाशीच हसतात, कधी कधी हातवारे करतात बोलताना, त्यांची एकट्यालाच बोलतात एकटेच रूममध्ये। तर सुरुवातीला लक्षण थोडे थोडे दिसून येतात, मग हळूहळू लक्षणं खूप वाढत गेले की मग पेशंटला घरातले नातेवाईक सारखं स्नान करण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी सांगत राहतात, पण रुग्णावर जसे जसे लक्षणं वाढत जातात तसा तसा विपरीत परिणाम होत राहतो। आणि दुसरा एक शिझोफ्रेनिया आहे निगेटिव्ह शिझोफ्रेनिया।
0: बर,
1: तर ज्याच्यामध्ये निगेटिव्ह शिझोफ्रेनियामध्ये असं असतं की त्याला कॅटाटोनिक शिझोफ्रेनिया, निगेटिव्ह शिझोफ्रेनिया असं पण म्हणतो, की ज्याच्यामध्ये पेशंट एकदम असा शांत राहतो, कधी कधी असा खाताना हळूहळू चावतो, एक घास असा खूप वेळ चावतो आणि कधी कधी तर काहीच खात नाही किंवा पित नाही, मग तेव्हा नातेवाईक जेव्हा तोंडामध्ये घास घालतात तेव्हा तो तासभर तसाच घास तोंडामध्येच असतो, खूप त्याला रिक्वेस्ट केली, फोर्स केला तर गिळून घेतो। तर अशा पद्धतीचे लक्षणं निगेटिव्ह शिझोफ्रेनियामध्ये दिसतात। तर बऱ्याच वेळेस शिझोफ्रेनियाच्या रुग्णामध्ये सर्वसाधारण नवीन नवीन सुरुवात होताना लक्षणामध्ये बोलताना वागताना असं लक्षात येतं की त्यांच्या चेहऱ्यामध्ये आपण जसं बोलताना आपली मान हलवतो, बोलताना आपल्या चेहऱ्याची हालचाल होते, आपल्या आपल्या बोलण्यामध्ये चढउतार असतो, तर कधी कधी या लोकांच्या बोलण्यामध्ये मोनोटोनस पण असतो, म्हणजे चढउतार नसतो, कम्प्युटर बोलल्यासारखं, रोबोट बोलल्यासारखं बोलतात, किंवा बोलताना आपली जी मान हालते, आपल्या जे शरीराच्या हालचाली होतात, हाताच्या हालचाली होतात, तशा पण त्यांच्या होत नाही। तर बरेच अशा वागण्यातून बोलण्यातून हे लक्षणं आपल्याला आढळून येतात।
0: अच्छा, म्हणजे हे सिझोफ्रेनियाचे वेगवेगळे लक्षण आहेत। मुख्य काही लक्षणांपैकी शंका घेणे, त्याच्यानंतर स्वतः म्हणजे मोनोटोनस बोलणं, अशा काही लक्षणांवरून लक्षात येऊ शकतं। आणि पुन्हा एकदा मानसिक आजारांविषयी पुन्हा पुन्हा आपल्या श्रोत्यांपर्यंत हेच सांगावं लागेल की हे जे लक्षणं आहेत हे स्वतःपेक्षा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये इतरांना हे लक्षणं अधिक जाणून येतात आधीच, आणि योग्य वेळी मनोविकार तज्ज्ञांकडे जाऊन जर आपण तपासणी केली तर हे आजार लवकर आटोक्यात येऊ शकतात। गरज आहे ती नातेवाईकांनी साथ देण्याची। तर काय सांगाल की नातेवाईकांनी कशा पद्धतीने त्या रुग्णांसोबत संबंध ठेवा

0: हवेत, कशा पद्धतीने त्यांना यातून बाहेर काढायला हवं. सगळ्यात मोठा दुवा असतो तो म्हणजे नातेवाईक. काय सांगाल याबद्दल?
1: नातेवाईकांनी शिझोफ्रेनियाच्या पेशंटबद्दल जर सांगायचं झालं तर नातेवाईकांनी सुरुवातीला तर जे लक्षणं निर्माण झाल्यानंतर त्याला काही म्हणण्यापेक्षा तू असा का वागतो, तू तसा का वागतो, तर हे प्रश्न त्याला पण माहीत नसतात.
0: बर
1: कारण त्याच्या मेंदूमध्ये जे रासायनिक बदल होतो त्याच्यानुसार तो वागतो,
0: बर
1: तर त्याला पण माहीत होत नाही. तर त्याला असं जर लक्षात आलं की त्याला पण कळत नाही हा वागतो, आपण बोलल्यानंतर हो म्हणतो असं वागणार नाही, परत असंच वागतो, तर मग एकतर डॉक्टरांना सुरुवातीला जाऊन भेटून आमच्या घरामध्ये अशा अशा पद्धतीचा रुग्ण आहे, असा असं तो वागतो, मग काय ते एखाद्या आजाराचे लक्षण आहेत का, तसं भेटून विचारून त्याला दाखवायला तुम्ही घेऊन येऊ शकता, दाखवू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आजाराचं निदान होतं तर तेव्हा असं क्रिटिसाईज करायला न पाहिजेत. तो त्याच्यामध्ये एक असं टोकन इकॉनॉमी म्हणून एक थेरपी असते, म्हणजे मेडिसिनसोबत अशी टोकन इकॉनॉमी दिल्या जाते की जेणेकरून तू असे असे कामं करा, हे कामं करताना अडचणी आल्या तर आपण पाहूत, तर मग टोकन दिल्या जातं की हे काम करा, काम केल्यानंतर हे मिळेल, काम केल्यानंतर ते मिळेल, त्याच्यामधून थोडी सुधारणा होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, यांच्याशी प्रेमानं बोलून समजून घेऊन जिथं जे काम करता, समजा शेतामध्ये काम करत असेल तर जेवढं होतंय तेवढं कर, जेवढं होत नाही तेवढा बस, असं जर केलं तर हळूहळू तो कामाला लागतो. मग याच्यातून मग त्याच्यामध्ये थोडे कौशल्य निर्माण होतात. तर एखादा माणूस किराणा दुकान चालवत असेल तर मेडिसिन घेतल्यानंतर थोडे डोपामिन लेवलवर आलं तर मग दुकानावर त्याच्यासोबत दुसऱ्या लोकांनी बसून तो दुकान व्यवस्थित चालू लागला, हे करू लागला, त्याला जर प्रोत्साहन दिलं हे केलं तर मग पूर्ववत पदावर येतात. बरेच जण नोकरी करणारे लोक पण पूर्व पदावर येऊन नोकरी करू लागतात, सगळं करतात, अशा सगळ्या गोष्टी होतात. फक्त याच्यामध्ये कसं आहे की थोडं पेशंटला सपोर्ट करणं आवश्यक आहे, तर नातेवाईकांनी सपोर्ट करावा, त्याच्यानंतर वेळोवेळी ट्रीटमेंट त्याला द्यावी, ट्रीटमेंट घेत नसेल तर डॉक्टरांना सांगावं ट्रीटमेंट घेत नाही, मग पर्याय काय आहेत, तर वेगवेगळे पर्याय असतात. हां
0: अच्छा बरं डॉक्टर, बऱ्याचदा आपण असं पाहतो की सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर बऱ्याचदा आपल्याला म्हणजे असे काही रुग्ण दिसतात की आपल्याला कळतं की यांना वेड लागलेला आहे. आपण असं म्हणतो की रस्त्यावर तो बसलेला वेडा आहे, त्याच्याजवळ जाऊ नको असं लहान मुलांना आपण सांगतो. त्यांच्या लक्षणांवरून सिझोफ्रेनिया हाच आजार आहे असं म्हणता येईल का?
1: हो, म्हणजे बऱ्याच वेळेस असे ते बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर किंवा कुठं नालीच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला कुठं असे रुग्ण असतात, कचरा जमा करतात, एकदम कपडे असे घाणीनं माखलेले असतात, केस कसे तरी असतात, बऱ्याच दिवसापासून स्नान केलेलं नाही असं कळतं, तर असे जे रुग्ण असतात हे डिसऑर्गनाइज्ड शिझोफ्रेनियाचे असतात. तर अशा रुग्णाला बऱ्याच वेळेस आपण जर ऑब्झर्व केलं दुरून तर असं लक्षात येतं कधी कधी जे ओठाच्या हालचाली होतात ते मनालाच बोलतात, मनाला पुटपुट करतात. अशा रुग्णासमोर एकदम जर गेलं तर कदाचित ते आक्रमक पण होऊ शकतात. कारण शिझोफ्रेनिया आजारामध्ये आक्रमकपणा हा पण एक लक्षण आहे, त्याच्यामध्ये ते आक्रमक होतात, व्हायलेंट होतात, दुसऱ्यांना मारण्यापर्यंत जातात.
0: अच्छा, नक्कीच डॉक्टर, आपल्याकडे पण असे अनेक रुग्ण येतच असतील आणि त्यांनाही आजपर्यंत आपण उपचार दिलेलेच आहेत. डॉक्टर, आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आपल्या अनेक श्रोत्यांना उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद श्रोतेहो.
0: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त सिझोफ्रेनिया याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
0: आपल्या शुभेच्छांना मिळते आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक

शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र,

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोते, आता प्रसारित करत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. भावधारा या कार्यक्रमात ऐकूयात श्रीधर फडके यांच्या स्वरात हे भावगीत.

श्रोते हो, श्रीधर फडके यांच्या स्वरात हे भावगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावगीत हा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

102 MHz वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो ठीक 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात.

शोभा जोशी यांनी गायलेलं हे गीत आहे वसंत निनावे यांचं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर भावगीतं 8:40. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून, 8:30 पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाची सुरुवात 25 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरपासून झाली होती. यानिमित्तानं आज विकसित भारत संकल्प सभा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधान सेवक म्हणून मोदी यांच्या प्रवासानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या तत्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला एका राष्ट्रव्यापी मोहिमेचं स्वरूप दिलं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांचा 25 वर्षांचा कार्यकाळ हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे असं वैष्णव म्हणाले. जगात असे खूप कमी देश आहेत जिथं लोकांनी एकाच नेत्याला वारंवार आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा पाठिंबा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे योग्य धोरणांमुळे आणि स्पष्ट आणि चांगल्या हेतूंमुळे मिळाला आहे असंही वैष्णव यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 10,000 कोटी रुपयांचा लघु आणि मध्यम उद्योग विकास निधी अर्थात एसएमई निधी स्थापन करण्यास मंजुरी दिली. वाढीची क्षमता असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये या निधीतून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यासही मंजुरी दिली. यामुळे परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्रातील संशोधन नियोजन मूल्यमापन देखरेख आदी प्रक्रिया अधिक बळकट होतील. रस्ते रेल्वे बंदरं हवाई वाहतूक जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी 10 वर्षांचा आराखडा हे प्राधिकरण तयार करेल असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

निकाल ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स असोसिएशनच्या अर्थात GSMA सदस्यांशी दिल्लीत संवाद साधला. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन व्हावं यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण होण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. युरोपियन मुक्त व्यापार संघटना अर्थात EFTA आणि भारत यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आज भारत मंडपम इथं आयोजित दुसऱ्या भारत EFTA समृद्धी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी हा करार अंमलात आला होता. या परिषदेत भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे सदस्य देश स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलंड आणि लिन्शेस्टाईनमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार असून 100 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक भागीदारी उभारणं आणि भारतात 10 लाख रोजगार निर्माण करणं ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. यावेळी कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह नव्या गुंतवणुकीची घोषणा, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्य बळकट करणं तसंच प्रमुख क्षेत्रांमधील संधी शोधण्यावरही या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक क्षेत्र, कृषी संशोधन आदी क्षेत्रातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि घाना यांच्यात काल 2 सामंजस्य करार करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी घानाचे परराष्ट्रमंत्री सॅम ओगदुजल अबग्लावा यांच्याशी काल भारत आणि घानामधील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. तत्पूर्वी डॉ जयशंकर यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. डॉ जयशंकर सध्या घाना, कोत आयव्हरी आणि इथिओपिया या देशांच्या दौऱ्यावर असून या देशांशी द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागासाठीच्या विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 अंतर्गत सरकारनं मान्य कामांची यादी अधिसूचित केली आहे. या नव्या ग्रामीण कार्य आराखड्यात 375 कामांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या आराखड्यातील 266 कामांच्या तुलनेत नव्या यादीमध्ये कामांच्या व्याप्तीत 41% वाढ झाली आहे अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं दिली आहे. जलसुरक्षा, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा तसंच हवामान बदल आणि आपत्ती सज्जतेसाठी विशेष कामं अशा 4 मुख्य स्तंभांवर आधारित या कामांची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची सुरुवात विकसित ग्रामपंचायत योजनेअंतर्गत तळागाळातील विकेंद्रित नियोजन प्रक्रियेद्वारे होईल आणि तिला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असेल. तसंच या कामांचा मागोवा विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा प्रणालीद्वारे घेतला जाईल. या नव्या आराखड्यामुळे विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ मिळेल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे 29वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्याकडून ते येत्या 31 तारखेला पदभार स्वीकारतील. दीक्षित यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लष्करी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी कालाकोट आणि राजौरी या भागाला काल भेट दिली. नियंत्रण रेषा आणि अंतर्गत भागात सुरक्षा बळकट करण्याबाबतची दक्षता, प्रशिक्षण, समन्वय आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आदींविषयी शर्मा यांनी माहिती घेतली असं लष्कराच्या वतीनं समाज माध्यमावर देण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येक आवाज ऐकला जाणं हे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचं चिन्ह आहे असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल केलं. गोव्यात पर्वरीम इथं आयोजित गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. दीर्घकालीन संघर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासासमवेत आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्यातही महत्वाचं काम केलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौरनं तिन्ही प्रकारातील कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती मंधानाची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय संघ आता एका नव्या टप्प्यावर असून अलीकडच्या काळात साधलेल्या प्रगती

0: तिला पुढे नेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. अशावेळी मंधाना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारेल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हटलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेत काल लखनौ इथं पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं 43 चेंडूत नाबाद 102 धावांची वादळी खेळी करत T20 मधलं आपलं पहिलं शतक झळकवलं. या मालिकेतला दुसरा सामना शुक्रवारी रांची इथं होणार आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 4 वर्षांनंतर संघात पुनरागमन केलं आहे. तर जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघातून वगळण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेचं आयोजन. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. नवी दिल्लीत आजपासून 3 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन. आणि 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz वर श्रोते आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8:40 झालेली आहेत. ऐकूयात जाहिरात.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत वन्यजीव संवर्धनाचं महत्व आणि वन्यजीव संरक्षण कायदे याविषयी डॉक्टर संतोष रणखांबे यांनी दिलेली माहिती.

नमस्कार श्रोतेहो, आज आपण राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त जाणून घेणार आहोत वन्यजीव संवर्धनाचे महत्व व वन्यजीव संवर्धन कायदे यांच्याविषयी. संपूर्ण विश्व हे सजीव आणि निर्जीव यांच्यापासून बनलेले आहे. सजीवांमध्येही वेगवेगळे प्रकार असतात, त्याला जैवविविधता असे म्हटले जाते. या जैवविविधतेत संपूर्ण पृथ्वीतलावर वनस्पतींबरोबरच विविध प्रकारचे प्राणी असतात, ज्यामध्ये कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, उभयचर आणि जलचर इत्यादी प्रकारच्या प्राण्यांचा समावेश होतो. हे सर्व सजीव पर्यावरणातील अन्नसाखळी, अन्नजाळे, परागीभवन, बीजप्रसार, पोषक द्रव्यांचे चक्र आणि परिसंस्थेचे संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात. सजीवांमध्ये वनस्पती व प्राणी यांचा एक परस्पर संबंधाची साखळी असते. जसे वनस्पतींची घनदाट संख्या मोठ्या भूक्षेत्रावर असेल तर त्याला वन म्हणतात आणि वनातून किंवा जंगलातून राहणाऱ्या प्राण्यांना वन्यजीव म्हणतात. या वन्यजीवांचे अस्तित्व जंगलात असले तरीही त्यांचा मानवी जीवनाशी थेट संबंध असतो. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणे म्हणजेच पर्यावरणाचे आणि मानवी जीवनाचे संरक्षण करणे होय. वन्यजीवांचे संवर्धन करणे म्हणजे वन्य प्राणी वनस्पती यांच्याबरोबरच त्यांच्या अधिवासासह संपूर्ण परिसंस्थांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि शाश्वत पद्धतीने जतन करणे होय. वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करणे, शिकारी आणि बेकायदेशीर वन्यजीवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, अनेक प्रजाती या आजच्या काळात संकटग्रस्त ठरत आहेत त्यांना संरक्षण देणे, राष्ट्रीय उद्याने अभयारण्यांचे संरक्षण करणे, मानवी शहरांची व वस्त्यांची वाढ होऊन निर्माण होत असलेला मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष

कमी करणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे, स्थानिक समुदायांच्या संवर्धन प्रक्रियेत सहभाग मिळवणे, वन्यजीवांविषयी जनजागृती व पर्यावरण शिक्षण यांच्या सहाय्याने वन्यजीवांचे संवर्धन केले जाऊ शकते. प्रत्येक सजीव हा परिसंस्थेत विशिष्ट भूमिका पार पाडत असतो आणि प्रत्येकाच्या भूमिका ठरल्याप्रमाणे पार पाडण्यासाठी प्रत्येकांची संख्या योग्य प्रमाणात असणे अपेक्षित असते. परंतु काही कारणास्तव एखाद्या प्रजातींची संख्या कमी झाल्यास अन्न साखळी आणि परिसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. या पर्यावरणीय संतुलनासाठी वन्यजीव संवर्धन केले पाहिजे. वन्यजीवांचे जैवविविधतेत अनन्यसाधारण महत्व आहे. नैसर्गिक परिसंस्थांची संरचना अशा विविध प्रजातींच्या अस्तित्वावर टिकून आहे. त्यांची स्थिरता टिकण्यासाठी विविध प्रजातींचे संरक्षण केले पाहिजे. शाकाहारी, भक्षक आणि इतर जीव यांच्यामधील परस्पर संबंधामुळे परिसंस्थेचे संतुलन राखले जाते आणि अन्न साखळी सुरळीत राहते. आपला भारत कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात काही कीटक, मधमाशा, फुलपाखरे आणि पक्षी परागीभवन आणि कीड नियंत्रणात राहण्यास मदत करतात. वन्यजीव संवर्धनाचा कृषी उत्पादनाशी निकटचा संबंध असतो. अनेक प्राणी जैववैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधनासाठी वापरले जातात. त्यामधून निघणारे निष्कर्ष मानवासाठी उपयोगी असतात. या प्रयोगांसाठी जैवविविधतेची जोपासना आवश्यक आहे. वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासामुळे जलसंधारण, मृदसंधारण, कार्बन साठवण, परागीभवन यांच्यासारखे नैसर्गिक प्रक्रियांचे कार्य पार पडते. वन्यजीव संवर्धनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. हा नैसर्गिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन केल्यास पुढच्या पिढ्या समृद्ध जैवविविधतेचे फायदे घेऊ शकतील, त्याचा अभ्यास करू शकतील. यातूनच शाश्वत विकासाचा नमुना तयार होईल. आजच्या मानवी हस्तक्षेपाचा आणि वन्यजीवांसमोरील धोके पाहता आदिवासाचा नाश व तुकडीकरण, जंगलतोड, बेकायदेशीर शिकार, वन्यजीवांची तस्करी व बेकायदेशीर व्यापार, प्रदूषण इत्यादी मोठी आव्हाने वन्यजीवांसमोर आहेत. या सर्व प्रकारामुळे जगभरातून अनेक प्रजातींचे संकटग्रस्त प्रजाती म्हणून वर्गीकरण केले आहे. दुर्मिळ प्रजाती, लुप्त होण्याच्या स्थितीतील प्रजाती व लुप्त झालेल्या प्रजाती इत्यादी प्रकार केले असून अनेक प्रजातींना वाचवण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे. वन्यजीव हे पर्यावरणातील जैवविविधतेचा महत्वाचा घटक आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कायदे आणि अधिनियम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आपल्या भारतातील राष्ट्रीय कायद्यांचा विचार करता प्रामुख्याने वन्यजीव अधिनियम 1972 हा भारतामध्ये 1972 साली महत्वपूर्ण कायदा लागू करण्यात आला. या कायद्यामुळे वन्य प्राण्यांची अवैध शिकार रोखणे, दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजातींचे संरक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि इतर संरक्षित क्षेत्राची स्थापना करणे, व्यवस्थापन करणे, वन्यजीव अधिवासांचे संवर्धन करणे, वन्यजीव आणि वन्यजीवांच्या अवयवांचे अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवणे या बाबींना चालना मिळाली. त्यामधून वन्यजीव संवर्धनाचे मोठे कार्य घडत आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे पर्यावरणातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या. पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरण सुधारणा, पर्यावरणास घातक उद्योगावर नियंत्रण, पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण, वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे दुष्परिणाम कमी करणे इत्यादी या कायद्याची वैशिष्ट्ये आहेत. याचबरोबरीने वनसंवर्धन अधिनियम 1980 वनक्षेत्राचे संरक्षण आणि वनजमिनींचे बिगर वनवापरासाठी होणारा विनियोग नियंत्रित करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असून यामध्ये 2023 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर याचे नाव वनसंरक्षण व संवर्धन अधिनियम 1980 असे करण्यात आले आहे. यानंतर जैवविविधतेचे संरक्षण, जैविक संसाधनांचा शाश्वत वापर आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या लाभांचे न्याय्य वाटप यासाठी जैवविविधता अधिनियम 2002 हा कायदा करण्यात आला आहे. या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करताना उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा व दंड यांची तरतूद केलेली आहे. या कायद्यामुळे अनेक संरक्षित क्षेत्रे जसे की राष्ट्रीय उद्यान,

0: अभयारण्य, संरक्षित वनक्षेत्रे इत्यादींची स्थापना झाली. आपल्या भारत देशाने वन्यजीव संरक्षणासंबंधी प्रमुख आंतरराष्ट्रीय अधिनियम व करार केलेले आहेत. यामध्ये वन्यजीव व वनस्पतींच्या संकटग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय करार 1973 मध्ये करण्यात आला होता, परंतु भारताने त्याला 1979 साली मंजुरी दिली. रामसर करार हा 1971 मध्ये इराण मधील रामसर येथे करण्यात आला होता. आपला भारत देश 1982 मध्ये या कराराचा सदस्य झाला. अशा विविध कायदेशीर तरतुदींमधून वन्यजीवांचे संरक्षण केले जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय कायदे व आंतरराष्ट्रीय करार यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि लोकसहभाग यामुळे जैवविविधतेचे दीर्घकाळ संवर्धन शक्य आहे. वन्यजीव वाचवणे म्हणजे केवळ प्राणी वाचवणे नव्हे तर संपूर्ण परिसंस्था, जैवविविधता आणि मानवी भविष्य सुरक्षित करणे होय. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह हा केवळ वन्यजीवांविषयी माहितीचा कालावधी नसून वन्यजीवांचे संरक्षण ही आपली प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हा संदेश देणारा कालावधी आहे. जैवविविधता टिकली तरच परिसंस्था टिकेल आणि परिसंस्था टिकली तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. धन्यवाद.
1: श्रोते हो, वन्यजीव संवर्धनाचं महत्त्व आणि वन्यजीव संरक्षण कायदे याविषयी डॉक्टर संतोष रणखांबे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 8:51 होत आहेत. श्रोते आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मुंबईचा जावाई या चित्रपटातलं गीत. ही रचना आहे ग.दि. माडगुळकर यांची, तर संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या स्वरात साधी माणसं या चित्रपटातील हे गीत ऐकलत. ही रचना होती योगेश यांची, तर संगीत होतं आनंद घण यांचं.

श्रोते हो, हे गीत आपण ऐकलत शापित या चित्रपटातल्या आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, लखलक चंदेरी या कार्यक्रमात ऐकूयात साजन बिना सुहागन या चित्रपटातील येसुदास यांच्या स्वरातील ही रचना. ही रचना आहे इंदिवर यांची, तर संगीत आहे उषा खन्ना यांचं.

श्रोते हो सौतन या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. किशोर कुमार यांच्या स्वरात ही रचना होती, सावन कुमार यांची, तर संगीत होतं उषा खन्ना यांचं.

श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकलं हम हिंदुस्थानी या चित्रपटातील मुकेश यांच्या स्वरात. ही रचना होती प्रेम धवन यांची, तर संगीत होतं उषा खन्ना यांचं.

श्रोतेहो, हे गीत ऐकलं आपण आप तो ऐसे ना थे या चित्रपटातल्या मनहर उदास यांच्या स्वरात ही रचना होती सावन कुमार यांची, तर संगीत होतं उषा खन्ना यांचं. आणि श्रोतेहो, या रचनेसहच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया जाहिरात.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते, पण मग भारतभरामध्ये अशा किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच तितकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत, मराठीचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारख्या होतात आणि नंतर त्या गिळल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे, पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल, कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती आहे, या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, परंतु या काळाचं दस्तऐवजीकरण जे आपण आता म्हणालात की तंत्रज्ञान मदत करत आहे, हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल. पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात, त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये, स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये, काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी

आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याची खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असा एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ यायला पाहिजेत शब्दांचे, असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोवा सारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्द संग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहे, पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट, म्हणजे प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे, कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची घडण ही मुळी समाजच करतो. शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं, कारण शासन ठरवत नाही भाषा कशी असावी, समाज ठरवतो. आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुळी लोकशाहीचा पुरावा आहे. त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्द संग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं, असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं. रोजगार हा एक खूप मूलभूत मुद्दा आहे, त्यामुळे याच्याबद्दलच्या चिंतनामध्ये काही आणखी मुद्द्यांचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अभिजात म्हणजे काय याची जी काही चर्चा सुरू झाली आणि त्याचे जे काही अर्थ लावले गेले, या सगळ्यामधला जो एक महत्वाचा अर्थ आहे आणि मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ताराबाई भवाळकर यांनी मांडलेला तो अधिकृत व्यासपीठावर न मांडलेला मुद्दा आहे तो मला वाटतं विचारात घ्यायला पाहिजे. अभिजात म्हणजे अभिजनांची असा एक अर्थ काढला जात होता आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे प्रमाण भाषेला दर्जा मिळालेला आहे. आणि एक आपल्या लक्षात आलं असेल की इतिहास काळापासून कोणत्या भाषेमधले लेखी पुरावे अस्तित्वात येत असतात किंवा कोणती भाषा ही पाठांतराद्वारे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, तर जी प्रमाण भाषा असते तीच पुन्हा घटवून घेतली जाते, मांडली जाते. म्हणजे ताम्रपट बोली भाषेत नाही सामान्यत आढळत, तर ते प्रमाण भाषेत आढळणार. ग्रंथ हे प्रमाण भाषेत, कारण मग मी म्हटलं तसं ज्ञानाची देवाणघेवाण प्रमाण भाषेत होत असल्यामुळे ज्ञाननिर्मिती ही प्रमाण भाषेतून
आणि त्याचंच दस्तऐवजीकरण म्हणजे

डॉक्युमेंटेशन, आणि तेच टिकणार. आणि मग त्यालाच आपण अभिजात भाषा म्हणत म्हणत आपण जर असा अर्थ काढला की अभिजात भाषा तिचा प्रसार करायचा आणि संवर्धन करायचं याचा अर्थ फक्त प्रमाण भाषेचं करायचं, तर तो फार संकुचित अर्थ होईल. मुख्य मुद्दा असा आहे जो बवाळकर मॅडमनी मांडला की मुळात प्रमाण भाषा आली आहे कुठून. मी सुरुवातीला म्हटलं तसं सगळ्या बोली भाषा या आईच्या भूमिकेत आहेत आणि प्रमाण भाषा हे तिचं लेकरू आहे. तर जोपर्यंत आई सशक्त असत नाही, राहत नाही, तोपर्यंत लेकरू सशक्त होणार नाही, कारण आईच्या दुधावरच त्याला जगायचं आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचं काम करायचं म्हणजे बोली भाषांसाठी काम करायचं असा एक नवा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्य एकूणच भारताच्या अभिजात भाषाविषयक भूमिकेच्या संदर्भात मांडू इच्छितो आणि त्या दृष्टीने काम करू इच्छितो. आता हे सगळं म्हटल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की भाषा टिकण्यासाठी, संवर्धन होण्यासाठी तरुणांचा रोजगार ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण मी मला म्हटलं तसं आता तंत्रज्ञान इतक्या जबरदस्त गतीने येत आहे की एकीकडे खरोखरच भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. हे जरा समजून घेण्याजोगी गोष्ट आहे, म्हणून मी कदाचित पालणार वाटेल पण मी हे सविस्तर सांगेन की मी असं म्हणतोय की नव्या तंत्रज्ञानामुळे भाषेचं महत्व एका अर्थी कमी होणार आहे आणि एका अर्थी वाढणार आहे. म्हणजे नक्की काय, तर आपण भाषिणी सारखं ऍप आता सध्या बघतोय जे दिवसेंदिवस प्रगती करत आहे. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की ही जी ट्रान्सलेशन ऍप्स होती, म्हणजे जस्ट इन टाइम जे स्पीच टू स्पीच किंवा स्पीच टू टेक्स्ट किंवा टेक्स्ट टू स्पीच किंवा टेक्स्ट टू टेक्स्ट असं वेगळ्या वेगळ्या भाषांचं करायची, त्यांची क्षमता 2-2.5 वर्षापूर्वी जेवढी होती त्याच्यापेक्षा आता नक्कीच 100 पट अधिक आहे. आणि प्रत्येक दिवशी भर पडते. म्हणजे आपण सुद्धा मोबाईल मध्ये पाहिलं, अगदी आज सकाळी सुद्धा मी मराठी टाईप केलं आणि त्याच्यानंतर जे पर्यायी शब्द आले त्यातनं मी कोणता प्रायोरिटीनं निवडावा हा त्याने ठळक दिलेला होता. हे प्रथम घडलं, मला हे प्रथम लक्षात आलं की हे असं देण्यात येत आहे. म्हणजे क्राऊड सोर्सिंगमुळे या वेगळ्या वेगळ्या ऍप्स आणि या कंपन्या या खरोखरच ट्रान्सलेशन ऑफ लँग्वेजेस याच्यामध्ये खूप मोठी प्रगती आपण साधतो आहोत. मला असं दिसतंय की पुढच्या अक्षरशः 6 महिन्यात, जास्तीत जास्त वर्षभरात याच्यामध्ये इतकी मोठी प्रगती होईल की कोण कोणत्या भाषेत बोलतंय ती भाषा आपल्याला समजण्याची आवश्यकताच भासणार नाही, कारण आपलं ऍप ते ट्रान्सलेशन करून आपल्या भाषेत ते ऐकवेल. माझं एक लाडकं उदाहरण आहे की परराज्यात गेलेला एक माणूस आहे आणि त्याला तिथं भाजी आणायची आहे. एकदा केरळमध्ये तो गेलेला आहे, मराठी माणूस, त्याला भाजी घ्यायची. भाजी घ्यायला बाजारात गेला आणि त्या भाजीवालीला त्याने भाजी मागितली मराठीतून, तर त्याच्याकडे ऍप असेल, भाजीवालीकडे ऍप असेल. त्याने भाजी मराठीतून मागितलेली तिला केरळ म्हणजे मल्याळम मध्ये ऐकू येईल आणि ती ती भाजी देईल. इतकं ते सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होत आहे. तुम्हाला दुसरी भाषा शिकायची, समजून घ्यायची आवश्यकता नाही, ऍप तुमच्यासाठी ते करत आहे. किंवा मी असं एक कल्पना करतो की एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, अगदी तुम्ही कोणत्याही अगदी भल्या मोठ्या अजस्त्र अशा ज्या कंपन्या असतात, ज्या नावाजलेल्या असतात, त्यांचं नाव घ्या. तिथे इंटरव्ह्यू साठी म्हणून माझा पिंपळगाव वडगाव अशा एखाद्या खेडेगावातून मराठी तरुण गेलेला आहे आणि त्याला फक्त मराठी बोलता येतं, पण अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि गुणवत्ता असलेला आहे. तो इंटरव्ह्यूला समोर बसेल, ते काही प्रश्न विचारतील त्यांच्या कुठल्या भाषेतून, इंग्रजीतून असेल नाही तर फ्रेंच असेल आणखी कुठली भाषा, त्या भाषेतून प्रश्न विचारतील. याच्याकडचं ऍप त्या प्रश्नाचं मराठीत रूपांतर करून याला सांगेल, हा मराठीत उत्तर देईल आणि ती त्यांचं ऍप त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ते उत्तर सांगेल, त्यांना ते कळेल. आणि शेवटी रोजगारासाठी आवश्यक काय असतं, तो गुणवत्ता, मेहनत, चिकाटी हेच आवश्यक असतं. ते जर कळलं तर त्याची भाषा कोणती हा प्रश्न नसतो. त्यामुळे आमची मराठी मुलं या इतर भाषा त्यांना येत असल्या काय नसल्या काय, पण गुणवत्ता, चिकाटी, मेहनत याच्या बळावरती अतिशय सुंदर रोजगार प्राप्त करून घेऊ शकतील किंवा रोजगार देऊ शकतील, बिझनेसमॅन म्हणून उभे राहू शकतील, जगभरामध्ये त्यांचं नाव होईल, ही एक बाजू आहे. मग याचा अर्थ भाषेचं महत्व कमी होईल का, तर नाही असं पण त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण असं की हे कितीही काहीही झालं तरी पण
म्हणजे

0: ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा याचा जरी प्रश्न सोडवला तंत्रज्ञानाने, तरी मग आम्ही म्हटलं तसं भावना आणि मूल्य व्यवस्था आणि एक विचारांची झेप, ज्याला अचित गोडबोलेंनी किमयागार या पुस्तकामध्ये सिक्सर असं म्हटलेलं आहे. मग ती संकल्पना फार आवडली की माणसाच्या इतिहासात अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटना लॉजिकली घडणं शक्यच नव्हतं. तो विचार कोणातरी शास्त्रज्ञाच्या विचारवंताच्या मनामध्ये एखादी वीज चमकावी तसा येऊन कसा आला माहिती नाही, त्याला काही आगापिछा नाहीये, शेंडा बुडखा नाहीये, ते अचानक आलं ते झालं. म्हणजे न्यूटनला फळ पडताना दिसलं त्याला ते गुरुत्वाकर्षण कळलं ना, तर हे अदरवाईज कुणाच्या डोक्यात येण्याचं कारणही सिक्सर आहे. त्या पद्धतीने भावना, मूल्य आणि अशा प्रकारचे सिक्सर समजले जाणारे विचार याच्यासाठी मात्र केवळ ज्ञाननिर्मिती प्रमाण भाषा हे उपयोगी नाही, त्याला दैनंदिन व्यवहारातलं सामान्य माणसाचं जगणं याच्यातूनच हे घडणार आहे. आणि त्याच्यासाठी भाषेचा उपयोग खूप मोठा आहे. किंबहुना प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेचा उपयोग जास्त आहे, कारण त्यात आपण जास्त उत्स्फूर्त आणि सहज असतो. म्हणून भाषेचं महत्व वाढेल असं माझं म्हणणं आहे.
1: तर आपण आता जे रोजगाराच्या बाबतचा मूलभूत मुद्दा मांडला तो इतका महत्वाचा आहे, मला असं वाटतं की बोली भाषांच्या बरोबरच तरुणाईनं जास्त या मुद्द्याचं चिंतन करावं की तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर भाषा हा अडसर येणार नाही. तुमच्यासाठी तंत्रज्ञानानं पायघड्या घातलेल्या आहेत ज्या पूर्वी फक्त राजे महाराजांसाठी आणि उच्च पदस्थांसाठी उपलब्ध होत्या दुभाषाच्या रूपामध्ये, आता तंत्रज्ञान तुमच्यासाठी दुभाषे झालेलं आहे, त्यामुळे त्याची चिंता नको करायला. परंतु आपली गुणवत्ता जर आणखी निरखायची असेल, आणखी लखलखीत करायची असेल, तर तुम्हाला बोली भाषांचे आणि आपल्या मूळच्या मातीचे तिथे असणाऱ्या मुळांशी आपण जोडलेले असणं आणि आपले पाय मातीशी असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं सर की याच्यासाठी आपण अधिकाधिक लोकांशी बोलत राहिलं पाहिजे, कारण संकल्पनांमध्ये संभ्रम निर्माण झाला की माणसांचा प्रवाह दुसरीकडे जातो आणि रस्ता भटकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सर मला असं वाटतं की आपण दुसरी एक जी कल्पना मांडली की सिक्सरची कल्पना, ती गोडबोले सरांची होती पण आम्हाला तुमच्याकडून पहिल्यांदाच समजली. त्यानिमित्तानं मला एक असं आठवलं की सीएनडीपीटी म्हणून लोकसत्तामध्ये एक सदर चालायचं की एक शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होता आणि भलताच शोध लागला, तर त्याच्या खूप रंजक कथा लोकसत्ताच्या त्या सदरामधून पाहायला मिळाल्या. तर हे सगळं भावनेच्या अंगाने आणि भाषेच्या अंगाने जगण्याच्या अंगाने आपण बोललात. त्यामधला एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की भाषा मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं काम करते, कारण आत्ताच्या तरुणाईचं जर आपण पाहिलं की ते इंग्रजी माध्यमात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमात शिकतात आणि त्यांना आपल्या भाषेत व्यक्त होता येण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि इंग्रजी भाषेवर तेवढं प्रभुत्व नसतं की कोणतीही भावना कोणताही सूक्ष्म विचार ते मांडते, त्यातून मानसिक विकार आणि मानसिक प्रॉब्लेम्स खूप तयार व्हायला लागलेले आहेत की बोलता नाहीयेत, समोरच्या पर्यंत मुंडे योग्य प्रकारे मांडता नाहीयेत, त्यातून चिडचिड होते किंवा रडारड किंवा उद्रेक होतो आहे आणि हा उद्रेक त्या माणसाला आणि समाजालाही परवडणारा नाहीये. तर असं वाटतं की ह्या सगळ्यावरचं उत्तर पुन्हा आपल्या बोली भाषांमध्येच आहे.
0: आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. हे मानसिकता, रोजगार आणि समाजातली शांतता ज्याला आपण ट्रँक्विलिटी म्हणतो, याच्यासाठी भाषेचं फार महत्वाचं रूप आपल्याला बघावं लागेल. म्हणजे भाषेची भूमिका काय असते, तर तुम्ही जो मुद्दा मांडला ना की मानसिकतेशी आणि मानसशास्त्राशी त्याचा संबंध, तर या विषयावरती फारसा विचार झालेला मला दिसत नाही. परंतु परवाच मी धुळ्याला गेलो होतो आणि तिथल्या एका प्रकल्पाचं आम्ही कामकाज बघत, मराठी भाषे संदर्भातलाच प्रकल्प होता, तर आम्ही अशी कल्पना मांडली की त्या प्रकल्पाचं मानसशास्त्रीय मूल्यमापन आपण करून घेऊया. म्हणजे त्या मुलांना मराठी बोलल्यामुळे, मराठी शिकल्यामुळे त्यांची मानसिकता काय बदलली, त्यांच्या आत्मविश्वासामध्ये काय बदल झाला हे आपण तपासूयात असं आम्ही म्हटलं. आणि आता त्याचं मानसशास्त्रीय मूल्यमापन होईल त्या प्रयोगाचं. कारण रोजगाराच्या बाबतीत सुद्धा हे खरं आहे की एखादा तरुण हा, आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं सुद्धा मान्य केलेलं आहे की शिक्षण मातृभाषेत पाहिजे. आता गंमत अशी, आपण जेव्हा महाराष्ट्रात मातृभाषेत शिक्षण पाहिजे म्हणतो याचा अर्थ काय, तर सगळीकडे मराठी भाषेतून त्याला शिक्षण उपलब्ध पाहिजे. पण एनईपी तर म्हणते मातृभाषेतून शिक्षण. मराठी ही अनेक बोली

0: भाषा बोलणाऱ्या बालकांची मातृभाषा नाही, तो भाषा कुल आहे. बोली भाषा ही जर कोरकू असेल, बोली बोली भाषा ही जर पांगारी असेल, बोली भाषा जर परधान असेल, तर त्या बोली भाषेतूनच त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. आणि भाषा कुलातली प्रमुख भाषा म्हणून मराठी ही दुसरी भाषा त्याच्या पुढे आली पाहिजे. आणि मग काय हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, हिब्रू वाटेल तितक्या भाषा तो शिकू शकतो जर त्याचा पाया मातृभाषेतून पक्का असेल. तर हे एनईपीने पण मान्य केलेलं आहे. तर मातृभाषेतून पाया जर पक्का असेल तर आत्मविश्वास किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण योगायोगाने माझ्या घरातच आहे. माझी मुलगी पहिलीपासून 12वीपर्यंत ही मराठी माध्यमामध्ये शिकली आणि तिचं इंग्रजी किंवा इतर भाषांवरती काही प्रभुत्व नव्हतं, पण त्याच्यामुळे फंडामेंटल्स पक्के झाले आणि आज रोजी ती अनेक देशातल्या स्टुडंटशी, विद्यार्थ्यांशी तिच्या खगोलशास्त्राच्या बाबतीत संपर्क साधू शकते, संवाद साधते, तिला त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. तर मूळ तुमच्या संकल्पना स्पष्ट असणं मातृभाषेत आणि त्या बोली भाषेत हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यासाठी बोली भाषा समृद्ध असणं गरजेचं आहे. याच्यासाठी लहान मुलाच्या आजूबाजूला असणारी लोक त्या बोली भाषेत सतत बोलत राहणं हे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी हे आवश्यक आहे. आणि याचा सगळ्याचा जो मानसिक परिणाम जो आहे याचं संशोधन आता अतिशय पद्धतशीरित्या होण्याची गरज आहे की मातृभाषेपासून पारख झाल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवरती काय परिणाम झाला आणि काय तोटा झाला, काय फायदा झाला हे आपण बघायला पाहिजे. आता पुन्हा हे सगळं मूल्यव्यवस्थेशी निगडित आहे. म्हणजे ब्रिटिश राजसत्तेमुळे इंग्रजी भाषेला आलेलं महत्व आणि काही बाबतीत अवाजवी आलेलं महत्व गेल्या काही वर्षात आपण बघतो. गेल्या काही वर्षांमध्ये संस्कृत सारख्या पूर्वीच्या काळातल्या, पाली सारख्या पूर्वीच्या काळातल्या, अर्धमागधी सारख्या पूर्वीच्या काळातल्या ज्या ज्ञानभाषा होत्या त्या ज्ञानभाषांचं वर्चस्व अनेक प्राकृत सारख्या भाषांवरती पडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे वर्चस्व काही बाबतीत खूपच वाढत गेलं. म्हणजे अगदी मराठी बाबतीत सांगायचं म्हणजे कित्येकदा कित्येक सोप्या सोप्या मराठी शब्दांना अतिशय अवघड असा संस्कृत प्रचूर शब्द हा मराठी प्रतिशब्द म्हणून सांगितला जातो. म्हणजे स्पायनल कॉर्ड याला पश्चिम मस्तिष्क पुच्छ हा मराठी शब्द आहे का कणा हा मराठी शब्द आहे. तर पश्चिम मस्तिष्क पुच्छ हा शब्द आहे त्याला अधिकृत समजावं असं समजण्याचं काही कारण नाही. कणा या शब्दाने अर्थ कळतोय. तर मला तर असं वाटतं की विविध बोली भाषांमधले जे प्रचलित शब्द आहेत ते प्रचलित शब्द आता परिभाषा कोशांमध्ये संक्रमित करून संस्कृत प्रचूर अवघड शब्द जर असतील तर ते बाजूला केले पाहिजेत. कारण त्याचा अर्थ कळणं अवघड झालेलं आहे. अनेक वेळा अनेक जणांकडून असं म्हणण्यात येतं की अधिकृत भाषांतर असं असतं की त्याच्यापेक्षा इंग्रजी वाचणं सोपं वाटतं. तर हा पराभव नाही का? तर हा टाळण्यासाठी आपल्याला बोली भाषांच्या जवळ जायला पाहिजे. आणि बोली भाषांचं एक पद्धतशीर शास्त्रीय पद्धतीने अध्ययन होणं, प्रचार आणि प्रसार होणं, संवर्धन होणं याची एक व्यापक मोहीम, एक व्यापक प्रकल्प असा आखल्याशिवाय आता पुढे जाणं योग्य होणार नाही असं माझं एक मत झालेलं आहे. त्यामुळे मानसिकतेशी तुम्ही जो संबंध जोडला तो केवळ मानसिकतेशी नसून तो रोजगाराशी सुद्धा संबंधित आहे. कारण आत्मविश्वास हा रोजगाराच्या संधीशी संबंधित आहे आणि स्वयंरोजगाराच्या संधी तर आत्मविश्वासाशिवाय येतच नाही. आणि भाषा हे आत्मविश्वासाचं एका अर्थी प्रतीकच असतं. म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा मुलगा केवळ भाषा येत नाही, इंग्रजी येत नाही म्हणून मनातले प्रश्न विचारत नाही, आत्मविश्वास कमी पडतो अशी परिस्थिती आहे. आणि ज्याला वर्करणी काही माहिती आहे तो फाडफाड बोलू शकत असल्यामुळे तो कर्तबगार आणि हिरो ठरतो अशी उदाहरणं गेल्या दशकामध्ये अनेक पाहिलेली आहेत. पण ती सगळी उदाहरणं आता उपडी पडण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. कारण तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या मराठी बांधवाने त्याच्या त्याच्या बोली भाषेतच बोलावं आणि ऍपमध्ये त्या बोली भाषेचं रूपांतरण करून समोरच्याला पाहिजे त्या भाषेत ऐकू द्यावं. त्याच्याने त्याचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं.
1: सर, इतका महत्वाचा मुद्दा मांडला आणि खर तर धाडसी विचार म्हणेन मी. कारण सगळ्यांना हे कुठं ना कुठं तरी बोचत असतं, टोचत असतं, जाणवत असतं, पण बोलण्याचं धाडस कोणी करत नाही किंवा टाळतात की ठीक आहे चाललंय तर चलता है असं म्हणून चाललेलं आहे.

0: आणि त्यातून लहान मुलांचं नुकसान खूप होतं. खरं तर नुकसान म्हणण्यापेक्षा ते खूप दयनीय आणि क्रूरपणाचं वाटतं की त्या मुलांना त्या ज्ञानाच्या आनंदापासून वंचित व्हावं लागतं या सगळ्या गोष्टींमुळे, की मला जे बोलता येतं ते मला शिकता येत नाहीये. आणि मला वाटतं आपण सर विकास आदिवासी विकास आयुक्त असताना याचा एक प्रयोग केलेला होता की आपण ज्या बोलींबद्दल बोललात आणि त्या बोलींमध्ये प्राथमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तक आपण तयार करून घेतलेली होती. तसंच आपण भाषा संचालनालयामध्ये परिभाषा कोशांमध्ये आमूलाग्र परिवर्तन व्हावं आणि साधे साधे शब्द परिभाषा कोशामध्ये यावेत, जेणेकरून माणसं मराठीपासून पळणार नाहीत, ते पुन्हा आपल्या मायबोलीकडे परत येतील. तर याबाबत सर आपण सांगावं.
1: आदिवासी आयुक्त असताना जो प्रयोग झाला, खरोखरच आदिवासी समाज हा खूपच पुढारलेला आणि ज्यांच्याकडून तथाकथित विकसित असलेल्या नागरी समाजाने खूप शिकायला पाहिजे असा समाज आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझ्या PhD च्या निमित्ताने सुद्धा आदिवासी समाजाशी खूप चांगला जवळचा संबंध आला. त्यातून माझं असं निरीक्षण आहे की भाषेच्या बाबतीत आदिवासी भाषा या फार सौंदर्यपूर्ण अशा आहेत. मी मेळघाटामध्ये कोरकू भाषेबद्दल जास्त अभ्यास केला. इतरही 81 भाषा आहेत. आदिवासी भाषा महाराष्ट्रामध्ये 80 आहेत, म्हणजे 1 कोटी आदिवासी लोकसंख्येच्या मिळून 80 भाषा आहेत. आपल्याकडे काय असतं, शहरी लोकांना असं वाटतं की आदिवासी म्हणजे एक ग्रुप आहे, एकच समाज घटक आहे. पण आदिवासींमध्ये ज्या जमाती आहेत त्यांची संख्या 181 आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात हे 181 जमातींचे आदिवासी 80 भाषा बोलतात. त्यातल्या 40 भाषा या बऱ्यापैकी प्रमाणात बोलल्या जातात आणि त्यातल्या 11 भाषा अशा आहेत की ज्या 80% आदिवासी बोलतात. तर त्यामुळे त्या 11 भाषांमध्ये आम्ही पहिली ते चौथीची सगळी पाठ्यपुस्तकं ही ट्रान्सलेट केली आणि त्याचा ऑडिओ व्हिज्युअल बुक सुद्धा तयार केली. अर्थातच नंतर शिक्षण विभागाने त्याबद्दलची जबाबदारी घेतली आणि माझी तिथून बदली झाल्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबला. तर आदिवासी भाषांच्या बद्दल मला असं लक्षात आलं, मेळघाटात जवळपास 200 शाळा आहेत कोरकू भाषेमध्ये शिकणार, कोरकू मुलं तिथे शिकतात, भाषा तिथं मराठीच आहे. तर तिथल्या कोरकू शिक्षकांनी एक चांगला प्रयोग असा केला की प्रत्येक शाळेने कोरकू भाषेचे शब्द संग्रह तयार केले, डिक्शनरीज तयार केले. मेळघाटातल्या कुठल्याही शाळेत गेलं पहिली ते चौथीच्या तर तिथल्या मुलांनी तयार केलेला शब्द संग्रह, काही ठिकाणी 200 शब्द असतील, काही ठिकाणी 500 असतील, काही ठिकाणी 100 असतील, तर प्रत्येक शाळेची डिक्शनरी आहे कोरकू इंटू मराठी. असा प्रयोग करू शकले आदिवासी लोक आणि तथाकथित प्रगत जे लोक आहेत ते हा प्रयोग नाही करू शकले. तर आपल्याला हे शिकण्याजोगं आहे, घेण्याजोगं आहे. आणि या तर मराठीच्याच बोली भाषा आहे. मी तर असं म्हणतो की कोरकू या मराठीच्या बोली भाषेतून हे उदाहरण बाकीच्या सगळ्या बोली भाषा वगैरेंनी घ्यायला पाहिजे. तर तो प्रयोग एकीकडे झाला आणि त्यातून मला असं लक्षात आलं की NEP प्रमाणे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे, जर मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे तर सगळ्या बोली भाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार होण्याची गरज आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, कितीही प्रगतीशील आणि पुढील दृष्टिकोन बाळगणार असलं तरी बदल इतके झटपट होत आहे की आता एकूणच शिक्षणाची संदर्भहीनता कशी कमी करता येईल हा एक मुद्दा शिक्षण तज्ञांच्या समोर. आणि त्यामुळे भाषा विषयक असा प्रयोग आता पुन्हा करावा लागेल असं मला वाटत नाही, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने ते सहज होईल. फक्त याच्यासाठी त्या त्या बोली भाषेचं डिजिटायझेशन करावं लागेल, त्याचे काही टप्पे आहेत. उदाहरणार्थ आपण कौशल्य विकास विभागाबरोबर एक आता हॅकॅथॉन जी प्लॅन करतो आहोत त्याच्यामध्ये हा मुद्दा गृहित धरलेला आहे की प्रत्येक भाषेच्या विकासाचे काही टप्पे जर गृहित धरले तर पहिल्यांदा शब्द संग्रह म्हणजे डिक्शनरी तयार होणे, त्याच्यानंतर व्याकरण तयार होणे, त्याच्यानंतर त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती होणे. आता साहित्य निर्मिती म्हणजे फक्त कथा कविता लोकगीतं असं नाही, तर प्रत्येक बोली भाषेमध्ये नाट्यछटा, वैचारिक लेख, ललित लेख म्हणजे सगळं साहित्य प्रकार हे येणं म्हणजे ती भाषा संपन्न होत जाणं, तर ते सगळं येणं. आणि दुसरीकडे त्या बोली भाषेचा उपयोग हा डिजिटली म्हणजे स्पीच टू स्पीच किंवा टेक्स्ट टू स्पीच हे कधी साध्य होईल बोली भाषेच्या बाबतीत, जेव्हा त्या बोली

0: भाषेचा जो काही टोन आहे हेल आहे तो ओरली आपण फीड करू तेव्हा ते साध्य होणार आहे. आणि टेक्स्ट म्हणजे त्या बोली भाषेतले शब्द, त्या बोली भाषेतली वाक्य ही आपण एंटर करू. त्याच्यासाठी काही एक डेटा लागणार, त्याला आपण मॉड्यूल ट्रेन करणे म्हणतो, ते करावं लागेल. AI मॉड्यूल आपल्याला ट्रेन करावं लागेल. तर यासाठी काही मिनिमम बेसिक आवश्यक एवढं जर एकत्र आपण करू शकलो प्रत्येक बोली भाषेचं, तर प्रत्येक बोली भाषा ही खऱ्या अर्थाने डिजिटाईज्ड होईल आणि मग स्पीच टू स्पीच शक्य होईल. आणि मग मगामी म्हटलो तसं ती बोली भाषा बोलणारा तरुण हा अतिशय आत्मविश्वासाने कुणालाही सामोरा जाऊ शकेल. भाषा संचालनालयाबद्दल जो परिभाषिक कोशाचा प्रयोग आपण करतो आहोत त्यामध्ये अक्षरशः संस्कृत प्रचुर शब्द शोधून त्या बाबतीत कुठल्याही बोली भाषेमध्ये जर सोपा शब्द असेल तर तो सोपा शब्द रिप्लेस करता येईल का. आता बोली भाषांची संख्या 200, महाराष्ट्राचा विस्तार इतका मोठा, त्यामुळे कदाचित आपल्याला एकाच शब्दासाठी 5-6 वेगळ्या वेगळ्या बोली भाषांमध्ये वेगळे वेगळे शब्द आढळतील. ते सगळं व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, तर तो व्यापक होईल. तर आतापर्यंत जे संस्कृत प्रचुर असण्याचा एक शिक्का मराठी भाषेवरती बसलेला होता तो आपण जर दूर करू शकलो तर आपण लोकांच्या जास्त जवळ जाऊ. आणि मग आम्ही जो लोकशाहीकरण शब्द वापरला मला वाटतं त्यालाही ते खूप फायदेशीर होईल.
1: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम मराठी बोली आणि भाषा श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारती.
3: श्रोते हो आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात अभिजात मराठी भाषा सप्ताह. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 10 वाजलेत.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
1: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
2: श्रुती होता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.
6: श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात ऐकूयात कोळी गीत.

0: निवटा का झालास माझ्या पारूच्या मागे दिवटा सोड तिचा पीछा वरना तुला समुद्रात बुडवून तुझ्यावर लावेन लाल बावटा डोंट वरी पारू तूच सांग या निवट्याचं मी काय करू याला मारू का पुरू
1: मार मार मार

श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात कोळीगीत आपण ऐकलत वैशाली सामंत आणि सुदेश भोसले यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 10:15 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात दिल देके देखो या चित्रपटातील काही रचना आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत मजरूह, तर संगीतकार आहेत उषा खन्ना. ऐकूया सुरुवातीची ही रचना.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण दिल देके देखो या चित्रपटातील काही रचना ऐकल्यात. गीतकार होते मजरूह, तर संगीतकार होत्या उषा खन्ना. आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 10:30 होत आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी शलाका सरदेशपांडे सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, संतुलित आहार, पुरेसं पाणी आणि नियमित व्यायाम, चांगली झोप आणि सकारात्मक विचार हेच निरोगी जीवनाचे पंचमंत्र आहेत. आणि या छानशा विचारासह खाना भी, सेहत भी और मनोरंजन भी आपण आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून करणार आहोत. श्रोते हो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही, पण प्रत्येक परिस्थितीकडे आपण कसं पाहायचं हे काही प्रमाणात आपल्या हातात असतं. अजूनही बरेच लोक आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारे पण आहेत आणि अजूनही बरेच लोक स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेणारे पण आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या आरोग्यासोबत स्वतःच्या मनाच्या आरोग्याची काळजी आपण घेतोय का? कारण शरीर आणि मन हे दोन वेगळे भाग नाहीत, ते सतत एकमेकांशी संवाद घालत असतात. म्हणून मनाला नेहमी प्रसन्न ठेवणं हे गरजेचं आहे.

श्रोतेहो, सगळ्यांसाठी आरोग्याची काळजी घेताना प्रत्येकानं आपण दिवसभरात किती पाणी पितोय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आजकाल या धावपळीच्या युगात बऱ्याच जणांचं कामात व्यस्त असल्यामुळे पाणी पिण्याचं लक्षात राहत नाही आणि त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून पाणी साधं आहे पण त्याचं महत्त्व असाधारण आहे. प्रत्येक व्यक्तीनं तहान भागवण्यासाठी नाही तर शरीराची गरज ओळखून पाण्याला आपल्या दिवसाचा नियमित भाग बनवा. आणि श्रोतेहो, आता या पाण्यासारख्या ताजेतवाने करणाऱ्या एका सुंदर गाण्याकडे आता आपण वळूया.

श्रोते हो, काही लोकांचं आवडतं पेय म्हणजे चहा आहे. सकाळ झाली की अनेक घरामध्ये पहिला प्रश्न असतो, चहा झाला का. चहा म्हणजे काही लोकांचा दिवसाचा एक छोटासा आनंद. जी लोक चहा घेत नाहीत त्या लोकांना चहा घेणारी लोक हसतात. पण खरं सांगायचं तर चहा आरोग्यासाठी चांगला नाहीच. श्रोते हो, असंच एक खट्याळ हलकं फुलकं गाणं ऐकूयात, ज्यात नायक नायिकेच्या मनातील भावना या गाण्याद्वारे ऐकायला मिळतात.

बऱ्याच जणांना गोड पदार्थ खायला पण खूप आवडतात, पण खरं पाहिलं तर गोड पदार्थ खाणं पण टाळलं पाहिजे, कारण अतिसाखरेचे पदार्थ किंवा अतिगुळाचे पदार्थ खाणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाहीच, कारण साखर आणि गूळ यामध्ये पण केमिकलचं प्रमाण असतं आणि ते आरोग्यासाठी चांगलं नाही. गोड पदार्थ आवडत जरी असले तरी ॲडेड शुगर जास्त घेण्याची सवय चांगली नसते, म्हणून चहा, कोल्ड्रिंक्स, मिठाई, पॅकेज फूड, आईस्क्रीम आणि चॉकलेट खाणं हे टाळलं पाहिजे.

आणि म्हणून श्रोते हो, जीवनात आनंदी राहायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

आणि आनंदी राहायला मन प्रसन्न राहणं गरजेचं आहे. मन प्रसन्न हे योग्य पद्धतीच्या आहाराच्या सवयी आणि मनोरंजन यातून होते. श्रोते हो, काही लोकांसाठी गाणं म्हणजे फक्त मनोरंजन असते, पण काहींसाठी गाणं आणि नृत्य हीच त्यांची ओळख असते.

तेव्हा श्रोतेहो या गाण्यासह मी आपला निरोप घेते. संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि सकारात्मक विचार हेच निरोगी जीवनाचे पंचमंत्र आहेत. या छानशा विचारासह मी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जबाबदारीचा सुंदर टप्पा. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी 2 टप्प्यात एकूण 5,000 रुपये तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6,000 रुपयांचा लाभ देण्यात येतो. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडीला एकदा जरूर भेट द्या. पात्र महिला PMMVY पोर्टल वरूनही अर्ज करू शकतात. ही माहिती आपल्या परिचित गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत नक्की पोहोचवा. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 11:05 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो आकाशवाणी. सहभाग आहे शीतल निमजे यांचा, निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचं, तर सादर करते आहेत सदानंद कांबळी.

0: श्रोत्यांचं मी शीतल निमजे हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, गीत संगीताच्या सुरेल दुनियेत रमण्याची आता वेळ आलेली आहे. तेव्हा या गीताबरोबरच आपल्या मनातल्या आठवणींना उजाळा सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोते हो आपण देत असतो. प्रत्येक गाण्याशी आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात आणि एखादं गाणं ऐकलं एखादा प्रसंग सहज डोळ्यासमोर उभा राहतो. तर श्रोते हो, अशाच आपल्या सुंदर आठवणीला पुन्हा उजाळा देणारा कार्यक्रम म्हणजे हॅलो आकाशवाणी. श्रोते हो, तुम्हाला पण हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 0-24-52-223-599 किंवा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर. तेव्हा श्रोते हो, आता ऐकूयात आजच्या कार्यक्रमातील पहिला फोन आणि आपल्या श्रोत्याच्या आवडीचं गीत.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये

0: प्रत्येक गाण्याशी आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात आणि एखादं गाणं ऐकलं एखादा प्रसंग सहज डोळ्यासमोर उभा राहतो. तर श्रोते हो, अशाच आपल्या सुंदर आठवणीला पुन्हा उजाळा देणारा कार्यक्रम म्हणजे हॅलो आकाशवाणी. श्रोते हो, तुम्हाला पण हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 0-24-52-223-599 किंवा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर. तेव्हा श्रोते हो, आता ऐकूयात आजच्या कार्यक्रमातील पहिला फोन आणि आपल्या श्रोत्याच्या आवडीचं गीत.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
1: साळेगाव अजर पठाण तालुका जिल्हा परभणी.
0: अच्छा, काय करता आपण?
1: काय ना मॅडम, मिस्त्री काम करतो.
0: म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं घर राहावं, हो की नाही?
1: खरं मॅडम.
0: आणि हे सुंदरस घर बनवण्याचं काम तुम्ही करता?
1: हो मॅडम, बरोबर.
0: नक्कीच. बरं, तुमचा अनुभव काय सांगाल? बरं
1: मॅडम, कसं आहे आम्हाला तर एक नवीन नवीन असं डिझाईन मध्ये समजा आमचा अनुभव की आम्ही समजा पुढे जाव काम करून अजून.
0: तुमचं आता रोजची दैनंदिनी कशी असते मग?
1: दैनंदिन समजा मॅडम कसं आहे, प्रत्येक गावामध्ये समजा कोणत्या खेड्यामध्ये काम असते, गावात राहते, या साइड वर काय त्या साइड वर जावं लागते.
0: तुमचे छंद कोणते आहेत?
1: छंद मॅडम परभणी आकाशवाणीची चॅनल समजा ऐकतो मॅडम, सुअर लेरी, आपला शिवार, हॅलो डॉक्टर, परभणी आकाशवाणीचे प्रोग्राम म्हणजे एकदम नंबर एक वर असतात मॅडम.
0: अच्छा, सर्व कार्यक्रम तुम्हाला आवडतात?
1: हा, सगळे कार्यक्रम आम्हाला आवडतात.
0: मग आज कोणतं गीत ऐकणार आहात तुम्ही?
1: छुपा रुस्तुम मधलं मॅडम कोणतं एक गीत टाका, आमच्या मित्राच्या आवडीचं आहे. मित्र आहे आमच्या इथं शेख पठाण, समीर पठाण, अकबर शेख.
0: तर तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो आकाशवाणीसाठी फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो आकाशवाणी,
1: हो, हॅलो आकाशवाणी, कोण बोलता आपण?
0: मी गोपाळ नाथकर बोलेलो,
1: अच्छा, कुठून बोलतायत?
0: साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
1: अच्छा, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये. काय करता आपण?
0: शेती
1: अच्छा, शेतीमध्ये आता सध्या काय काय आहे? बरं, आता पाऊस नाही, काही नाही, तर मग तुम्ही पाणी जे आहे आपल्या पिकांना कसं देता?
0: सध्या आता विहिरीत आहे पाणी, भविष्यात अवघड आहे, आता पाऊसच नाही यावर्षी.
1: मग पाण्याचं व्यवस्थापन विहिरीतल्या पाण्यातून करत असता?
0: हा, ठिबक नाही हळ दिला.
1: अच्छा, तुमचे आवडते
0: हो,
1: छंद कोणते कोणते आहेत?
0: रेडिओ आहे की नाही,
1: अच्छा, मग रेडिओवरचे कोणते कोणते कार्यक्रम ऐकता आपण?
0: शेत शिवार कार्यक्रम, गीत जनकार,
1: अच्छा.
0: पुराने यादे, पुराने गीत, एकी फिल्म के गीत, गाता रहे मेरा दिल, सर्वच कार्यक्रम ऐकत होत.
1: बरं, आकाशवाणी परभणी केंद्रावरचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? बरं,
0: सर्वच कार्यक्रम एकदम नंबर एक आहेत,
1: अच्छा.
0: एकदम उच्च कोटीचे कार्यक्रम आहेत सर्वच.
1: आता हॅलो
0: सर्व छान
1: आकाशवाणी हा
0: कार्यक्रम.
1: कार्यक्रम आपल्याला आपल्या आवडीच्या गीतांवर आधारित असतो, बरोबर आहे?
0: हो,
1: तर मग तुम्हाला तुमचा आवडता गीतकार किंवा गायक कोण आहे? बरं,
0: गीतकार समीर आहेत आणि
1: अच्छा.
0: गायक मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल.
1: प्रत्येक गायकाची एक विशेषता असते, हो की नाही?
0: हो हो
1: आणि चित्रपटामध्ये जसा सीन आहे त्यानुसार ते गाणं गात असतात.
0: हो ना,
1: तर
0: बरोबर.
1: मग आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला?
0: आज भ्रष्टाचार चित्रपटातलं गाण्याचे बोल, तेरे नैना मेरे नैनो से मीठी मीठी बातें करते हैं.
1: परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. हॅलो आकाशवाणीसाठी फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, कोण बोलता?
0: मी मुरलीधर ढोले, वडोदा, जिल्हा जळगाव, खान्देश.
1: अच्छा, स्वागत आहे तुमचं. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. काय करता बरं आपण?
0: काही माझा दाण्या फुटाण्याचा व्यवसाय आहे. दाण्या फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे म्हणजे भाजलेले.
1: अच्छा, सर्वांच्या आवडीचं काम तुम्ही करता हो की नाही? म्हणजे विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम तुम्ही करता.
0: तयार करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
1: खरंच आहे, खरंच आहे, कारण तुम्ही आहात म्हणून आम्हाला छान छान चिवडे वगैरे खायला मिळतात हो की नाही?
0: हो, आम्हाला येतो म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्हाला खायला मिळतं.
1: हो, बरोबर आहे. बरं, तुमचे छंद कोणते कोणते आहेत?
0: माझा छंद, मला हे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणं, आपल्या दोस्त मित्राशी भेटणं, इतर समजा कोणी नवीन व्यक्ती भेटली त्याच्या त्याची मदत करणं.
1: वा, तुमचा लाह्या फुटाण्याचा व्यवसाय आहे. तर तुमचा हा जो व्यवसाय करत असताना तुमच्या मित्रपरिवाराला वेळ कसा देता बरं तुम्ही?
0: सकाळी 7 ते 10-12 वाजेपर्यंत माल भाजायचा आणि त्यानंतर मग आपलं दिवसभर मोकळं. त्या खवल्या वयामध्ये आपल्या त्यांना सगळं भेट द्यायची, भेटून यायचं. जवळजवळ 40-50 श्रोते मित्र माझे मित्र आहेत.
1: बरं, तुम्ही आता हे लाया फुटाण्याचा व्यवसाय करता, मग हे लाया फुटाणे तुम्ही दुकानापर्यंत, बाजारपेठेपर्यंत कसं पुरवता बरं?
0: आमच्याकडे सायकल आहे ना, सायकलवर मग आणि गाळा बी आहे, गाळ्यावर बी आम्ही लावतो. कारण आता काय होते, आता आता माझ्याकडून जास्त फिरत
1: फिरणं
0: नाही
1: होत
0: ना,
1: नाही.
0: गाळ्यावर सगळा माल लावून ठेवतो आम्ही.
1: बरं, आज कोणतं गीत ऐकायचं आहे तुम्हाला?
0: आजच्या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं आहे, चित्रपट आहे तहेलका, माझे मित्र आहे अनंत भुते आणि भागवत झालते, गुणवंत कळू, गौतम रायबुले आणि मारुती भोसले, संतोष वसाने, संतोष काटे, संतोष सोनार.
1: अच्छा, तर मित्र परिवारासोबत ऐका तुमच्या आवडीचं गीत. फोन केला, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
0: मुक्काम पोस्ट कुंभारवाडी, तालुका करूळ, जिल्हा हिंगोलीतून चांदू जवादे बोलतो ताई.
1: अच्छा, काय करता दादा आपण?
0: मी शेती करतो ताई, आणि सोबत ड्रायव्हिंग करतो.
1: अच्छा, आता तुम्ही शेती करता म्हणतायत, तर सध्या आता पाऊस नाही काही नाही, तर मग शेतीला पाणी कसं देता बरं तुम्ही?
0: ताई, या पावसामुळे तर इतके शेतकऱ्याचे बेहाल झाले की सोयाबीनला जवळपास 3 टन 4 टन झालं. आणि आता हळद आहे आणि ऊस आहे, तर विहिरीचं आणि बोरचं पाणी चालू आहे ताई.
1: ठिबक वगैरे आहे का तुमच्याकडे?
0: हळदीला ठिबक आहे ना?
1: आहे ना, म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तुम्ही थोडं थोडं पाणी आपल्या हळद पिकाला देता.
0: हा, पाण्याचं व्यवस्थापन त्याच्या त्या तुषारने किंवा मग ठिबक सिंचन देतो ताई.
1: तुमचे आवडीचे छंद कोणते आहेत?
0: माझे आवडीचे तर गाणे ऐकणे आणि ड्रायव्हिंगचा छंद आहे जास्त ताई. शेतीमध्ये ट्रॅक्टरवर चालवतो.
1: अच्छा अच्छा,
0: शेतीची पूर्ण कामे ट्रॅक्टर सहाय्याने करून घेतो ताई.
1: म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर पण करता, हो की नाही?
0: हो हो हो.
1: बरं, आज तुम्हाला गीत कोणतं ऐकायचं आहे?
0: मला ऐकायचं ताई, डाग चित्रपटात नाव आहे डाग द फायर, आणि गाण्याचे बोल आहे लख तेरा लख तेरा लकी कबूतर. विशेष म्हणजे ताई, या कार्यक्रमात हा माझा पहिलाच फोन आहे.
1: वा वा, आज तुमचा फोन लागला, हो की नाही?
0: पहिली वेळेस ट्राय केला आणि पहिल्याच वेळेस ताई फोन लागला. माझे मित्र आहेत अमरावती जवळचे, गुरुजी कडू, गौतम रायबोले, शहाजी बोडके, मोहनसिंग ठाकूर, पीजी देशमुख, आणि माझे 2 मुलं विनायक जवादे, अजय जवादे.
1: अच्छा, तर मित्र परिवारासोबत आहे का तुमच्या आवडीचं हे गीत? फोन केलात, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार मॅडम, मी विठ्ठल पिसाळ बोलतोय, यशवंतग्राम कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणीतून बोलतोय मॅडम.
1: अच्छा, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. काय करता आपण?
0: दुकान आहे मॅडम लेडीज टेलरचं.
1: म्हणजे लेडीजचे कोणते कोणते कपडे शिवता, म्हणजे ब्लाऊज वगैरे का ड्रेस वगैरे?
0: ड्रेस मॅडम, पंजाबी ड्रेस.
1: अच्छा, मग आता नवीन नवीन ड्रेसचे प्रकार आहेत ते सुद्धा शिवता तुम्ही, गळा वगैरे विविध?
0: हो हो मॅडम, हो
1: डिझायनर
0: पॅटर्न नुसार डिझाईनचे शिवते मॅडम.
1: अच्छा, परंपरेनं चालत आलेला व्यवसाय आहे का, तुमची आवड म्हणून तुम्ही ह्या व्यवसायात उतरलात?
0: हे व्यवसाय मॅडम आमचे बंधू आहेत, गंगाखेडचे माऊस भाऊ, तर त्यांचं दुकान आहे, तर तिथं शिक्षण घेतलं मॅडम.
1: अच्छा, मग तुम्ही त्यांच्याकडे शिकलात?
0: त्यांच्याकडे होतो मी अगोदर राहिला, तिथे असल्यामुळे शिक्षण झालं मॅडम.
1: अच्छा, पाहण्यात पण आलो आणि कशा पद्धतीनं कपडे शिवतात वगैरे, तिथं तुम्ही शिक्षण पण केला, सराव पण केला, हो की नाही?
0: हो मॅडम.
1: अच्छा, तुमचे आवडते छंद कोणते आहेत?
0: आवडते छंद मॅडम हे आपले गाणे ऐकणे, कबड्डी खेळणे.
1: अच्छा, म्हणजे गाणे ऐकायला आणि कबड्डी खेळायला पण आवडतं?
0: हा मॅडम.
1: आता हा तुमचा व्यवसाय इतका बिझी शेड्यूल असतो तुमचं, मग तुम्ही कबड्डीला कसा वेळ देता बरं? मग
0: ऑफ सीझन मध्ये.
1: अच्छा, ऑफ सीझन मध्ये तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत खेळता?
0: हो मॅडम, हो.
1: अच्छा, बरं बरं. आज कोणतं गीत ऐकणार आहात तुम्ही?
0: चित्रपटातून आहे महबूबा आणि गाण्याचे बोलत पर्वत के पीछे चंबेली गाव में, हे गाण्याचे बोलत मॅडम. त्यासाठी आमचे दोन तीन मित्र आहेत, आमचे कावलगावचे शेखबा अकबर आहेत आणि त्र्यंबकजी लोखंडे आहेत, गोपाल नाटकर आहेत, राजेंद्र माने माड्याचे आहेत आणि रघुनाथ दुकानदार आहेत, कोंदवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील.
1: बरं बरं, तर तुमच्या मित्र परिवारासोबत ऐका तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केला, धन्यवाद.
0: ठीक आहे मॅडम.

0: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार. हेलो
0: हॅलो.
1: आकाशवाणी, या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. कोण बोलता आपण?
0: हा, मी उत्तम बजरंग कोळी, राहणार सौंदाणे, तालुका मोहोळ,
1: अच्छा
0: जिल्हा सोलापूर.
1: अच्छा काय करता आपण?
0: मी दूध डेअरीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो मॅडम.
1: अच्छा.
0: सकाळी लवकर यायचं, संकलन घ्यायचं आणि गाडी बरोबर जायचं, मोहोळ या ठिकाणी खाली करायचे आणि पुन्हा माघारी यायचं. बघा, आता आलोय गावाकडे. आता जाता जाता घराकडे फोन लावा म्हणलं. मागापासून आपलं लागेल ना, आता लागला. बघा,
1: तुमचे आवडते छंद कोणते कोणते आहेत?
0: आवडते छंद काय आपले? मी लिखाणच करतो डेअरीचं. हा, लिखाणाची आवड आहे. मी गिरायकाचं 10 दिवसाचं पेमेंट बनवतो. काय, 100 एक गिरायक आहे आमच्या डेअरीचे.
1: अच्छा.
0: एका जाग्याला आणून वाढतात, काय फिरायची गरज नाही मॅडम. हा, आणि हे पेमेंट बनवताना मला 2-3 तास जातातच.

0: आणि आकाशवाणीचे आमच्या संघ साथ असल्यामुळे पेमेंट उरकत आहे बरं का लवकर.
1: क्या बात है, म्हणजे चित्रपटातील गाणे ऐकायचे, छान छान कार्यक्रम ऐकायचं आणि आपलं काम पण करायचं.
0: न्यूज ऑन AIR ला मी ऐकतो बरं का मोबाईलवर.
1: अच्छा, म्हणजे स्पष्ट ऐकायला येतं तिकडं.
0: हो, स्पष्ट ऐकायला येतं बरं का मॅडम.
1: बरं बरं, मग आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला?
0: चित्रपट फकीरा, महेंद्र कपूर यांच्या आवाजात आहे बघा. गीताचे बोल, हो सुन के तेरी पुकार, संग चलने को तेरे कोई हो ना हो यार, हिम्मत ना हार, चल चल फकीरा फकीरा, चल फकीरा.
1: बहुत बढ़िया.
0: मित्र परिवार म्हणजे मॅडम आमच्या दुधाच्या गाडीमध्ये अटॅच केलेलं आहे. मोहोळ आलं सुद्धा आम्हाला कळत नाही, आपला आकाशवाणी केंद्र ऐकत आला.
1: वा वा, छान.
0: हा, आणि मोबाईल तर आहेच आणि घरच्यासाठी रेडिओ आहे. आमच्या दुधाच्या गाडीचे ड्रायव्हर ब्रह्मदेव बानवसे, राजेंद्र माने बेंबळे, तालुका माडा, हे भी मित्र आहेत. आणि आमचे कर्मचारी वर्ग बंडो माने, चिमाजी वाघमारे, यांना भी ऐकत आहे मॅडम.
1: अच्छा, तर
0: आमचा फोन उचलल्याबद्दल आभार आहे.
1: फोन केलात आणि आमच्याशी छानसा संवाद साधलात, तेव्हा ऐका तुमच्या मित्र परिवारासोबत तुमच्या आवडीचं हे गीत. फोन केलात, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: हेलो
1: हेलो।
0: आकाशवाणी परभणी केंद्र का
1: हो हेलो आकाशवाणी।
0: मी टीकाराम सोनटके बोललो साडेगाव मॅडम.
1: अच्छा, स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये। काय करता दादा आपण?
0: हेअर कटिंग सलूनचं दुकान आहे मॅडम साडेगाव मध्ये.
1: तुमचे आवडते छंद कोणते कोणते आहेत?
0: आमची आवडती छंद मालिश करीत असते मॅडम.
1: क्या बात है, म्हणजे सगळ्यांचं शरीर सांभाळायचं काम करता हो की नाही?
0: आरोग्य
1: हां नक्कीच नक्कीच। आमचं आकाशवाणीचे कार्यक्रम कसं ऐकता बरं तुम्ही?
0: आम्ही रेडिओ आहे ना मॅडम, आमच्याकडे रेडिओवर ऐकत होतो.
1: रेडिओवर ऐकता?
0: हो
1: मग तुम्ही, तुमचं आता इतकं बिझी शेड्यूल असतं, सकाळपासून तुम्ही कामात असता, मग आता तुमचे
0: हो
1: जे मित्र परिवार आहेत, कुटुंब आहे, तर त्यांना वेळ कसा
0: हो
1: देता बरं तुम्ही?
0: वेळ असंच गिराक नसलं की आम्ही वेळ देतो त्याला. मी
1: बरोबर।
0: दुकान
1: मग
0: घर एकच आहे सर मॅडम, जवळजवळच आहे सर.
1: अच्छा, म्हणजे जवळजवळ राहत असल्यामुळे तुमचे रोज गप्पा होतच असते।
0: हो
1: वा वा छान आहे, तुमचं दुकान एकमेव कट्टाच ठरला असा सगळ्यांचा। चहा पाणी करायचं, मस्त गाणे ऐकायचे।
0: हो
1: छान छान। तुमचे आवडते गायक कोण आहे?
0: मोहम्मद आदिश.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: त्याचे एखादं चांगलं गीत टाका ना.
1: बरं, तर तुमच्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत ऐका हे गीत। फोन
0: हो
1: केलात, धन्यवाद।
0: धन्यवाद.

श्रोते हो, कसा वाटला तुमच्या आवडीचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम? याविषयीचा अभिप्राय जरूर कळवा. तुम्हाला पण हिंदी चित्रपट गीत ऐकण्याची आवड असेल तर श्रोते हो, तुम्ही हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी दर सोमवारी दुपारी 12:30 या वेळेत फोन करू शकता. तेव्हा दूरध्वनी करा 024252208090 किंवा 024252293599 या दूरध्वनी क्रमांकावर. श्रोते हो, ही छानशी गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व श्रोत्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच बहारदार कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकलात. सहभाग होता शीतल निमजे यांचा, निर्मिती सहाय्य होतं भास्कर थोरात यांचं, तर सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 12:00 अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. तसंच श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकता.

असा वाटला किंवा तुमच्या आणखीन काही सूचना असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. आणि आजची ही मुलाखत तुम्हाला आवडली की नाही हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आम्ही आपल्या पत्राची, आपल्या व्हॉट्सअप मेसेजची आम्ही वाट पाहतो आहे. नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम.

यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सूत्रसंचालन केले आहे प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्ते सुमित श्रीवाद.

पनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बबल शो पपेट शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांना. चैताली ताईंची मुलाखत आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी ऐकूया एक गाणं. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरेल अशी सुरुवात करूया. चला

0: आता वेळ झाली आहे चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी बातचीत करण्याची. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच त्यांच्या विविध पप्पेट शो बबल शो मधून. पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून

0: मंडळ कार्यक्रमामध्ये आज आपल्या इथे चैताली माजगावकर भंडारी या आलेल्या आहेत. चैताली ताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्या मैत्रिणींना चैताली माजगावकर भंडारी ह्या माहिती आहेतच, त्यांच्या विविध पप्पेट शो, बबल शो मधून. पण थोडक्यात ओळख करून देते. पुण्याच्या ललित कला केंद्रातून त्यांनी BA नाट्यशास्त्र ही पदवी घेतली. त्या बहुआयामी आणि प्रयोगशील कलाकार आहेत. गेली 2 दशकं त्या मनोरंजन, लोकजागृती आणि बालसंस्कार या क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहेत. अभिनय, सूत्रसंचालन, स्टँडअप कॉमेडी, शब्दभ्रम, पपेट शो, गेम शो, बबल आर्ट या विविध कला प्रकारांमधून त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
1: नमस्कार सगळ्या सख्यांना, माझा एकदा नमस्कार.
0: गणपतीची धामधूम संपली आहे. Yes. मला वाटतं खूप तुमचे पपेट शो, बबल शो आणि विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले असतील. अगदी पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की मी जसं परिचयात म्हटलं की पपेट शो, बबल शो, स्टँडअप कॉमेडी आणि ललित कला केंद्राच्या पासआउट असलेल्या विद्यार्थिनी, तर हे खरं तर सगळं थोडं थोडं वेगळं आहे आणि म्हटलं तर थोडं थोडं एकत्र आहे. तर हे कसं करता?
1: ललित कला केंद्रामध्ये संगीत, नृत्य आणि नाट्य असं या तिन्ही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी नाटकाची संपूर्ण ओळख तिथे करून दिली जाते. आणि ते करून मी मुंबईला गेले, लाखो लोकांप्रमाणे तिथे स्ट्रगल केलं आणि मलाही अभिनेत्री व्हायचं होतं. पण कसं आहे की थोड्याच दिवसात काय म्हणतात तो एक आपल्या डोक्यामध्ये असतात ज्या गोष्टी, त्या सगळ्या खऱ्या काय आणि वास्तव काय हे थोड्याच दिवसात कळालं. आणि मी देवाची कृपा म्हणेन की मला लवकर कळालं हे सगळं की शाश्वत असं काहीच नाहीये या फील्डमध्ये आणि मग आपलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून या सगळ्या गोष्टींचा उदय झाला खरं म्हणायचं तर.
0: पण तसा विचार केला तर ललित कला मधून पासआउट होणाऱ्या अनेक मुली असतील.
1: Yes.
0: पण तुम्ही हे जे काही पपेट शो आणि नंतरचा आत्ताच्या काळातला बबल शो डेव्हलप केलात, याला काहीतरी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल?
1: पपेट शो म्हणजे, पपेट शो म्हणजे काय तर भाऊली नाट्य ज्याच्यामध्ये भाऊलीला घेऊन तुम्हाला नाटक करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पपेट शो चालू केला तेव्हा रामदास पाध्ये हे नाव सोडून कुणीच या क्षेत्रामध्ये फारसं नव्हतं. आजही रादर नाहीये,
0: खरं तर नाहीये.
1: आणि मी एक माझा साईड बिझनेस चालू केला पपेट विक्रीचा. मग ते पपेट घेऊन बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा टीचर शिकवायला लागल्या. मी ज्या लेवलचा शो करते तो खूपच वेगळ्या लेवलचा आहे. पण हळूहळू का विना त्याच्यात थोडे थोडे कलाकार यायला लागले. अजूनही नावाजलेले असे नाही तयार झाले. पण मला लवकर लक्षात आलं की कॉम्पिटिशन ही सगळीकडे. जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 7-8 कार्यक्रम माझ्याकडे तयार हवेत. मग पपेट शो नंतर वेगळं काय, लोकच मला विचारायला लागले की मॅडम माझ्या मुलाचा 5वा वाढदिवस झाला. 10व्या वाढदिवसाला तेच आई वडील मला कॉन्टॅक्ट करायला लागले तेव्हा म्हणलं अरे आपल्याला एका पपेट शो वर थांबता येणार नाही, मुलांसाठी अजून काय वेगळं करता येईल या विचारातून बबल शो तयार झाला.
0: तर अचानक कुठून एखादी मुलगी हे करत नाही तर कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची काय होती? म्हणजे काहीतरी असणार ना घरामध्ये?
1: हो, घरामध्ये म्हणजे माझे काका, माझे बाबा, आजोबा हे सगळे बोलक्या बाहल्यांचे कार्यक्रम करायचे.
0: बर.
1: फक्त तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता त्यामुळे एवढी प्रसिद्धी त्या सगळ्यांना नाही मिळाली. कदाचित आत्ताच्या जमान्यात ते असते तर लवकर फेमस झाले असते. तर ती कौटुंबिक पार्श्वभूमी ऑलरेडी माझ्याकडे होती आणि मुंबईत स्ट्रगल केल्यावर मला जेव्हा लक्षात आलं की इथं काही खरं नाहीये, आपलं आपलं असं काय आहे की जेणेकरून हे फील्ड तर सुटलं नाही पाहिजे पण मी काहीतरी कलेच्या क्षेत्रात करेन, तेव्हा मी पपेट शो चालू केला.
0: ओके.
1: आणि एकाच फील्डवर थांबून इथं चालत नाही कारण काही 1 तारखेला काही पगार मला कुणी देणार नाही, अख्खा कॅलेंडर रिकाम असतं, ते भरून काढायला सतत डोक्यातनं वेगळ्या वेगळ्या कल्पना याव्या लागतात. पैशाची काळजी नसली की आपोआप डोकं चालायला लागतं आणि डोकं चाललं तर पैशाची काळजी मिटते. या कल्पनेतनं तो बबल शोकडे मी वळाले खरं तर.
0: बर. बबल शोच्या भारतातल्या तुम्ही पहिल्या महिला आर्टिस्ट आहात बरोबर? कसं वाटतंय जेव्हा हे कळलं की अरे आपणच पहिल्या आहोत?
1: येस. अरे हा फील खरंच खूप वेगळा आहे कारण की क्वचितच या फील्डमध्ये येणारे लोक, म्हणजे अख्ख्या भारतात बोटावर मोजण्या इतके लोक बबल शो करतात आणि त्यात फार कोणी लेडीज नाहीच आहेत, म्हणजे अगदी एखाद दुसरा कोणी असल्या तर असल्या आहेत.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा कळलं तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की काहीतरी कुठेतरी भविष्यात या विषयावर किंवा या कलेवरती बोललं जाईल तेव्हा कुठेतरी माझं नाव

0: नक्कीच निघेल.
1: आणि आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही मास्टर आहात या शो मध्ये. आपली ही श्राव्य माध्यमातली मुलाखत चालू आहे त्यामुळे तुम्ही ऍक्च्युअली साबणाचे फुगे उडवून तर इथे दाखवू शकणार नाही, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाहीये की पप्पेट शो किंवा बबल शो म्हणजे काय असतं, निदान पप्पेट शो बोलक्या भावल्या आहेत हे माहीत असतं, बबल शो म्हणजे काय असं थोडक्यात काही सांगू शकाल का?
0: म्हणजे रादर पपेट शो बघणारे पण खूप जण पहिले असतात अक्षरशः. मी विचारते ऑडियन्सला नेहमी की आज किती जण पहिल्यांदा पपेट शो किंवा बबल शो बघणार आहेत, तर बऱ्यापैकी हात वर येतात. लोकांच्या डोक्यात पपेट शो म्हणजे कठपुतली किंवा बोलका भावला एवढंच आहे, त्या पलीकडं काय असं लोकांना माहितीच नसतं. तर अगदी हातावरच्या पपेट्स पासून कळसुत्री भावल्या, दोरीवरच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण रॉड पपेट म्हणजे मोठ्या मोठ्या रॉडवर असलेल्या भावल्या, जायंट पपेट अशा वेगळ्या वेगळ्या काठीवरच्या भावल्या, सगळ्या तऱ्हेच्या भावल्या माझ्या पपेट शो मध्ये असतात. शॅडो पपेट म्हणजे सावलीच्या भावल्या, तर हे प्रकारच लोकांना माहिती नसतात आणि पहिल्यांदा बघत असतात ते. आणि ऍटलिस्ट पपेट शो जरा तरी माहितीये, बबल शो तर अजिबातच माहित नाहीये. बबल शो म्हणजे फक्त साबणाच्या फुग्यांचा शो, म्हणजे आपण लहानपणी सगळ्यांनी जत्रेत एक ते 5,000 रुपयाचं खेळणं घेऊन सगळ्यांनी बबल उडवलेले आहेत. तेवढेच बबल उडवणं किती हार्डली त्याला फार फार तर 1 मिनिट जाईल. 1 मिनिटाचा पासून ते 1 तासाचा शो करण्यापर्यंत खूप सारी मेहनत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे धुराचे बबल, स्मोक बबल म्हणतात ज्याला, जायंट बबल म्हणजे 8-8 फुटी फुगे काढते मी, एक रिंग असते त्याच्यामध्ये मुलगा उभा करून त्याला अख्खा बबलच्या मध्ये कव्हर करणे, किंवा स्मोक रिंग काढायच्या, किंवा ड्राय आईस असतो तो घेऊन बबलचा शॉवर तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी मी काही चायनावरनं किंवा काही इतर देशातनं काही वस्तू मागवल्यात आणि त्याचा एक मोठा बबल शॉवर, कारण प्रत्येक मुलाला बबल फोडायचे असतात. पहिल्या काही वेळ मी मुलांना जागेवर शांत बसा सांगते, पण त्यांचे पेशन्स संपत असतात कारण मला तो बबल फोडायचा आहे. अशा वेळेला मोठी 3-4 मशीन लावून मुलांना मनसोक्त बबल फोडू देते मी.
1: हा जो काही बबल शो आहे भारतात नवीन आहेच, परदेशात कुठे कुठे आहे हा?
0: परदेशात बऱ्याच ठिकाणी हा बबल शो आहे. हा सगळा गॅझिलियन बबल शो आहे, अमेरिकेत चालतो, चायनामध्ये चालतो, हा सगळा फॉरेनमध्येच चालणारा प्रकार आहे कारण तिथे धूळ हा प्रकारच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये धूळ नाही असं ठिकाणच सापडणार नाही. आणि रादर तिकडच्या लिक्विडची क्वालिटी, इकडच्या लिक्विडची क्वालिटी, जमीन आसमानाचा फरक आहे. बबल शोला धूळ आणि हवा अजिबात चालत नाही, वारा चालत नाही, कारण की आपल्याला आजूबाजूला आपण दिसतो म्हणजे बघत राहतो तर कुठेही हवेत धुळीचे कण दिसत नाहीत, पण ते हवेमध्ये असतात. तर सेकंदाला बबल फुटू शकतो, त्याच्यासाठी लिक्विड चांगलं तयार करायला लागतं. बाहेर फॉरेन शोच्या म्हणजे फॉरेन मध्ये जे शोज होतात तिथे धुळीचा प्रश्नच नसतो, वाराही काही फार डिस्टर्बिंग नसतो. आपल्याकडे प्रदूषण इतकं आहे, धूळ आहे, कचरा आहे, लिटरली हवेमध्ये कचरा आहे सगळीकडे. तिकडची हवा आणि इकडची हवा खूप फरक आहे, त्यामुळे तिकडचे जे बबल शो आहेत तर ते फारच वेगळ्या लेवलचे चालतात, वेगळ्या ताकदीचे असतात. आणि हे इथं पण आपण करू शकतो, पण 60% मी अजूनपर्यंत पोहोचली. आणि लोक युट्यूबवरचे ते तसे शो बघून माझ्याकडे येतात की आम्हाला असा शो करायचा आहे, तर मी क्लिअरली सांगते या लेवलचे शो होऊ शकणार नाहीत कारण की हवा आणि धूळ या दोन गोष्टी प्रचंड त्याला डिस्टर्ब करू शकतात.
1: पण मग तुमचं ऐकताना असं वाटतंय की एखाद्या एसी रूम मध्ये ते जास्त चांगलं होतं का?
0: एसी रूम मध्ये सुद्धा सगळीकडे धूळ असतेच, पण तरी एसीचाही म्हणजे हवेचा झोत कुठे हे बघायला लागतं. त्याच्या विरुद्ध साईडला आम्हाला सगळं सामान तयार करायला लागतं. जास्ती तापलेलं लिक्विड किंवा अति थंड लिक्विड असं चालत नाही. म्हणजे गेल्या मी तिथं नेहमी लिक्विड ओतलं की 10 मिनिटं त्याच्यामध्ये हात घालून बसते. आपलं टेम्परेचर आणि लिक्विडचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि हे लिक्विड कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही, हे मी स्वतः तयार केलंय. खूप सारे रिसर्च आहेत याच्यामध्ये. मी जवळपास 50-50 लिटर फेकून दिलंय काही काही वेळेला, ते वापरलं नाही की त्याचा गाळ तयार होतो खाली. आणि नुकसान पण खूप सारं याच्यामध्ये झालं माझं, पण आता हळूहळू बनवत खूप साऱ्या गोष्टी मापातच टाकल्या तरच ते लिक्विड बनू शकतं, असं सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये.
1: किती वर्षाचा रिसर्च आहे?
0: हा ऑलमोस्ट 2.5-3 वर्षाचा रिसर्च आहे.
1: हो का?
0: हो.
1: आणि मग म्हणजे आमच्या डोक्यात काय येतं सर्वसामान्य, की जे आम्ही केलंय की साबणाच्या पाण्यामध्ये ते घालायचं आणि फुगे उडवायचे, तर ते तसं नुसतं साबणाचं पाणी नाही.
0: साबणाचं पाणी नाहीये. जर मोठे मोठे टिकणारे बबल्स बनवायचे असतील तर त्याच्यात जवळपास 8-9 गोष्टी घालायला लागतात, पण मी त्या सांगू नाही शकणार.

0: ते ठीक आहे, पण म्हणजे केमिकलचा अभ्यासही आला.
1: आला आला निश्चितच आला, आणि त्याचं प्रमाण वरती खालती जरा जरी झालं केमिकलचं, की कधी ते थिन होतं लिक्विड, कधी एकदम असं घट्ट होऊन बसतं, कधी पातळ होतं. तर काही काही वेळेला नाही वाया गेलं म्हणून फेकून दिलं मी अक्षरशः 50 लिटर टाकून दिले आतापर्यंत.
0: तर अशी कुठली स्टेज आली की यस आता मी बबल शो करू शकेन असं कधी वाटलं? म्हणजे
1: मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी एक 10-15 वर्षापूर्वी गॅझिलियन बबल शो पुण्यामध्ये झाला होता बालेवाडीला, आणि तो शो जेव्हा बघायला गेले ना तेव्हा त्या लोकांनी सुद्धा इथं डिक्लेअर केलं की बबल निघतील याची गॅरंटी नाही, आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांचे बबल सुद्धा फुटत होते त्यांच्या लिक्विड मधले, कारण की हवा कारणीभूत आहे. मी म्हणलं की हे ठरवलं तर अवघड नाहीये, आणि इतक्या भारी लेवलचा नाही पण किमान आपण ट्राय तर करू. म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी मी स्वप्न बघितलं होतं की रामदास पाध्यान इतकं माझं नाव घेतलं जाईल, आपण नेहमी स्वप्नच बघायला घाबरतो.
0: बरोबर,
1: आज त्यांच्या इतकं माझं नाव नसेल पण थोडं तरी झालं ना,
0: तर
1: आपण स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो. हा ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. मग मी हळूहळू गोष्टी गोळा करत गेले. काही आमचे मुंबईचे एक माझे सर आहेत अनिल सर, ते मॅजिशियन आहेत आणि ते स्वतःचा स्वतः मॅजिक तयार करतात. मग मी त्यांना भेटले, काही गोष्टी बनवू शकतो का, कारण ते हाताने बनवतात लिटरली काही काही गोष्टी. त्यांनी मला मदत केली. एक माझा मित्र आहे आलोक आंग्रे, चायनाला असतो तो, तर तो पुण्यामध्ये येणार होता तर त्याला मी सहज विचारलं की काही गोष्टी तू आणू शकशील का की ज्या इथं मिळत नाहीत, त्या तिकडनं मागवल्या. इंटरनेटवर रिसर्च केलं लिक्विड कसं बनवायचं, आणि हळूहळू करत मोठा तो शो होत गेला. म्हणजे सुरुवातीला अगदी 10-15 मिनिटाचाच व्हायचा, मी त्याचं मानधन फारसं घेत नव्हते, पण आता 1 तासाचा शो होतो.
0: पण म्हणजे 10 मिनिटाचाही शो तुम्ही करायचात?
1: हो, मी सांगून करत होते की मी हे ट्रायल बेसिस वरती करते. म्हणजे मी शो काउंट केलेच नव्हते की असं करून बघितलं तर चालेल का. तर पपेट शो बरोबर 10 मिनिटाचा बबल शो कसा होतोय बघूया, चुकले त्याच्यात, पण त्याचे काही मी पैसे घेत नव्हते त्यामुळं लोकांनाही काही प्रॉब्लेम नव्हता.
0: बरोबर, पण म्हणजे आता जास्त फोकस तुमचा बबल शो वर आहे?
1: दोन्ही
0: चालू आहे
1: माझे शो. वेळ गणपतीत तर 2-2 तासाचा शो मुलांसाठी मागतात, 1 तासाचा पपेट शो, 1 तासाचा बबल शो. मानधनही मी त्याचं कणकणीत घेते, पण 2 तासाचा शो देऊ शकणारी बहुतेक अख्ख्या पुण्यात मी एकमेव असेन की लहान मुलांसाठी एवढं 2 तासाचे शो करणार कुणी नाहीये.
0: लहान मुलं तर निश्चित आकर्षित होणार आहेत कारण बोलक्या बाहुल्या आणि असे मस्त साबणाचे फुगे. मोठ्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे?
1: मोठ्या माणसांनाही रादर पपेट शो तेवढाच बघायला आवडतो. म्हणजे अगदी जी काही लहान मुलांची गाणी येत, आता काळ बदलला, पूर्वी अगदी सांग सांग बोलानात पासून अशी गाणी असायची. ही गाणी तर आत्ताच्या मुलांना सुद्धा माहीत नाहीये, पण अशा गाण्यांमध्ये मोठे लोक रमत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मग मी बोलक्या बाहुलीवरती जास्ती फोकस केला, आणि तिच्याकडे असे जोक टाकले की जे मोठ्यांना पण आवडतील. आणि बबल शो हा बघायला सगळ्या एजच्या लोकांना आवडतो बबल शो. संसारात आपण पडलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना हव्या असतात, सगळ्यांना चैन करायची असते, सगळ्यांना फिरायचं असतं, चांगले कपडे पाहिजे असतात, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असतं, आणि ती जबाबदारी आपली असते. आणि ही सगळी जबाबदारी पार पाडायला मला काही 1 तारखेचा पगार नाहीये. माझ्या डोक्यात हे सतत म्हणजे 24 तास डोक्यात हे असतं की काही ना काहीतरी आपल्याला सारखं सुचत राहिलं पाहिजे, कारण की माझं कॅलेंडर मला भरून काढायचं आहे. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस घ्या किंवा कुठलंही अगदी शिक्षण घ्या, नोकरीतही लगेच तुम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्ही नोकरीत चांगलं काम करू शकत नाही. सेम गोष्ट इथे आहे की तुम्ही कार्यक्रमात पैसे इन्व्हेस्ट केले म्हणजे पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हाला पैसे मिळायला लागतील असं नाहीये इथे. किंवा मी एक कपडा दिला मग त्याच्या बदल्यात मला पैसे द्या असं नाहीये. तुम्ही काय करताय हे ऑडियन्सला आवडतंय का, मग तुमची किंमत ऑडियन्स ठरवणार आहे. म्हणजे बबल शो मी जेव्हा चालू केला 10-15 मिनिटाचाच होत होता, प्रचंड चुका होत होत्या की बबल फुटत होते, काही वेळा निघत नव्हते, तर मशीन चालू करून वेगळा प्रयोग कसा होतोय, हातावर बबल काढायचा कसा. आपण आपली प्रॅक्टिस करताना बबल पटापट येतात, पण जेव्हा 100 लोक समोर बसलेले असतात तेव्हा आपण कुठेतरी कॉन्शियस असतो, बबल पटकन निघत नाही.
0: खरं
1: तर त्यावेळेला स्वतःच्या काय म्हणतात खिशाला चाट देऊन मी तिथं उभी राहिले की नाही जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण फ्री मध्ये करू. एक 7-8 शो मी लिटरली फ्री मध्ये केले लोकांसाठी की मला कसा होतोय बघायचंय, मला 15 मिनिटं तुम्ही एक्स्ट्राची द्याल का. लोक काय खुशच होती की चला फ्री

0: आपल्याला अजून एक कॉम्प्लिमेंटरी शो मिळतोय.
1: अगदी.
0: पण ती इन्व्हेस्टमेंट होते, टाइम इन्व्हेस्टमेंट, तो कॉन्फिडन्स गोळा करणं असतं. एवढा खोल विचार कुठलेच कलाकार करत नाहीत, स्पेशली नाटकवाले किंवा सिरियलवाले. अरे आपण स्वतःच पैसे घालून काय याच्यात हे करायचं, आम्हाला बंद पाकिट घ्यायची सवय असं सगळे विचार करतात. ऍक्टिंग ही इन्व्हेस्टमेंट आहे, तसं या बिझनेसमध्ये जर मोठं नाव पाहिजे असेल तर तुम्हाला एवढा खोल विचार करून प्रेक्षकांना हे आवडतंय का, कसं जातंय. 15 मिनिटांनंतर मी लोकांना विचारायचे की कसा वाटतोय शो, तर लोक म्हणले 15 मिनिटांच का, अजून का नाही. मग जर कॉन्फिडन्स यायला लागला. तुम्हाला आता आजची जेनझी पिढी माहितीये, 10 मिनिटाच्या वर ते एका जागी बसूच शकत नाहीत. 2 तास त्या मुलांना एका जागी मोबाईल विसरून माझा शो बघायला लावणं हे प्रचंड मोठं स्किल आहे म्हणेन मी खरं तर. कारण की मुलं अशा प्रकारे की मोठं कसं, एक वेळ नाही आवडला कार्यक्रम तरी तिथंच बसून राहतात,
1: लाजे खातर
0: लाजे खातर. मुलं तशी नसतात, उठून निघून जातात, भूक लागली हे केलं. तर ही मुलं हालत नव्हती.
1: बर,
0: मग मला लक्षात आलं की नाही हे नक्कीच आवडतंय. मग कॉन्फिडन्स असा वाढायला लागला, तसं मग मी युट्यूबवर सर्च करून अजून काय बनवता येईल, अजून काय करता येईल, 50 वेगळ्या गोष्टी आणल्या. अगदी बोरीआळी पासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत मध्ये जुन्या बाजारात सगळीकडे फिरले. जे जे लोकांनी टाकाऊ म्हणून टाकलं होतं त्याच्यात मला काहीतरी बबल निघेल असं वाटत होतं. फॉर एक्झाम्पल, अगदी कपड्याचा हँगर असेल किंवा मुलांचे लहान टोपडी लावायचे एक हँगर्स असतात, तर त्याला खूप सारे होल्स असतात. तर मला त्या हँगर मध्ये बबल दिसत होते, मग त्याला दोरी गुंडाळून कसं

0: एंट्री केल्यापासून टाळ्या पाडायला पाहिजेत अशी इन्व्हेस्टमेंट आहे.
1: बर
0: म्हणजे मी जर उद्या घरच्या पुरत्यामध्ये स्टेजवर एंट्री घेतली, आज कोण कलाकार करणार आहेत या का असा प्रश्न आला तर तुम्ही फेल. मग मी माझा गेटअप असा केला आहे की ब्लेझर माझे एक एक ब्लेझर 7-7-8-8 हजार मिनिमम आहे. हॅट जादूगारासारखी घातली की माझ्या एंट्रीलाच टाळ्या आणि उत्कंठा वाढायला लागते की आता काहीतरी आपल्याला स्टेजवर वेगळं बघायला मिळणार आहे. मग साऊंड सिस्टीमनी सुरुवातीला स्वतःची मोठी घेतली होती. मग लक्षात आलं की नाही मोठ्या साऊंडने आपल्याला जागा अडतीये. मग असा एक साऊंड घेतला छोटासा कॉम्पॅक्ट की जो किमान 400 लोकांना पुरेल पण त्याची किंमत जवळपास 1000 घरात आहे. साऊंड सिस्टीम माझी, काय म्हणतात वेगळी ड्रेपरी माझी, पपेट मी अमेरिकेला गेले होते बघायला गेले पपेट, तेव्हा मी विचार नाही केला की या घेऊन मी नंतर काय करीन किंवा हे जमेल का. ऑन दी स्पॉट मी 1.5 लाखाच्या पपेट त्यावेळेला उचलल्या की ज्या पपेट पुण्यामध्ये कुणाकडेही पुण्यातच काय अख्ख्या इंडियात बघायला पण मिळणार नाहीत अशा पपेट मी तिथं जर विचार करत बसले असते बाप रे 1.5 लाख घालवणार आहे मी आता कसं काय करू. एकदाच अमेरिकेला माझं जाणं झालं, परत जायला मिळेल का नाही माहित नाही अशाला विचार नाही करायचा, उचलायचं. मग इथे आल्यावर आता मला कित्येक गोष्टी सुचल्या की त्या वसूल कशा करता येईल. तर त्या पपेट्स वेगळ्या वेगळ्या घेतल्या, कैक माझ्या बबल शोचा ऍक्सेसरी तुटल्या, जवळपास आता 100 वर शो झाले स्मोक मशीन सारखं बदलायला लागतं, एक्सटेन्शन बोर्ड वरती बबल लिक्विड सुरुवातीला पडल्यावर तिथे स्पार्क होऊन खराब झालं, मग त्याच्यावरती कापड टाकायला पाहिजे. कित्येक गोष्टी मी बदलल्या, सतत बदलत राहायला लागतात. तरी ही इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची, पण त्याचा रिझल्ट शेवटी खूप छान दिसतो.
1: फारच छान.
0: 4 लोकांनी वेडेपणा केला म्हणजे सगळेच जण खराब असतात असं नाहीये. आंब्याच्या पेटीमध्ये एक नासका आंबा निघाला म्हणजे अख्खी पेटी खराब नाही होऊ शकत. मी ठासून गणपती 3 कार्यक्रम केले की लावणी ही कला आपल्या महाराष्ट्राची शान आहे,
1: परंपरा
0: आहे आणि ती आम्ही बंद पडून देणार नाही. म्हणजे कित्येक लोकांनी माझ्यावरती डाऊट घेतले की अहो तुम्ही लहान मुलांचा कार्यक्रम करता आता काय तुम्ही लावणीचं करणार का. लावणी म्हणजे फालतूपणा नाहीये. जे बाहेर कार्यक्रम चालले तो उथळ स्वैराचार होता.
1: शालीनतेने लावणी सादर करता येते
0: हे एक्झॅक्टली आम्ही दाखवून देतो माझ्या कार्यक्रमामध्ये आणि मला अभिमान आहे आम्ही परंपरा जपतोय आणि सगळ्या महिला कलाकार मिळून हा कार्यक्रम आम्ही आज सादर करतोय.
1: फारच. मला कमिंग बॅक टू पॉइंट की महिलांनी या सगळ्या क्षेत्राकडे कसं बघावं किंवा हा जो काही बबल शो तुम्ही करता, पपेट शो करता, तर याला हे करत असताना तुम्हाला तुमचा संसार व्यक्तिगत आयुष्य पण आहे, हे सगळं मॅनेज कसं केलं हे महिलांना पोचवाल का.
0: मला जुळी मुलं आहेत आणि जी आता 15 वर्षाची आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आता सुट्टी झाले
1: खरं,
0: पण ते दोघं लहान असतानाचा काळ

0: खूपच कठीण होता. कारण की म्हणजे ते दोघं लिटरली 1.5 महिन्याचे असताना मी पहिला शो चालू केला.
1: बर.
0: आणि याच्यासाठी आत्मविश्वास, आत्मविश्वास याच्यामध्ये काय, आत्म म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला, हे कुठंही कुठल्याही पुस्तकात वाचून कुठलेही व्हिडिओ बघून येत नाही. त्याच्यासाठी तुमचं तुम्हाला वर्क करावा लागतो. हा फक्त आत्मविश्वास आतनच येतो. जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल तर जगदुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. आणि आपण किती अडकायचं संसारात आणि किती पटकन बाहेर पडायचं हे कळलं ना, आणि त्या ती गणितं मांडता आली पाहिजेत. म्हणजे माझी आई किंवा माझ्या सासूबाई ह्या मला प्रचंड मदत करत होत्या. याचा अर्थ मी त्यांचा वापर करून घ्यायचा असं नाही. जेव्हा मला कार्यक्रम नाही येत ना, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगायचं की तुम्ही आता ट्रिपला जाऊन या. प्रत्येक माणसाला चेंज हवाय रुटीन लाईफमध्ये. मग त्या मैत्रिणींबरोबर 10-15 दिवस माझ्या सासूबाई ट्रिपला जायच्या. त्या दरम्यान मला कार्यक्रम आला तर माझी आई बघायची. आई असेल की सासूबाई ट्रिपला जायच्या, आई नसेल तेव्हा त्या नाही, असं दोघींनी एकमेकींच्यात ठरवून घेतलं होतं. आणि जेव्हा मला वेळ आहे तेव्हा मी दोघींनाही म्हणायचं की आता तुम्ही दोघी नका बघू, मी बघते.
1: बरोबर.
0: आणि काही काही गोष्टीत कसं आहे की मी आता एवढे पैसे कमवते ना, मग छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही.
1: फार महत्वाचा पॉइंट आहे, थोडा इलॅबरेट करून सांगा.
0: कारण की आपण शेवटी माणूस आहोत, आपल्याला कुठेतरी मर्यादा आहेत. मीच माझ्या घरची भाजी आणतीये, मीच स्वयंपाक करतेय, मीच मुलांना वाढतीये आणि मग मी कार्यक्रमाला जातीये, हे शक्य नाही. जर मी आता एवढे पैसे कमवतीये ना, तर थोडेफार पैसे मी बाईला देईन, हरकत नाही. मला जे चार चौघी करतायत ना, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, नाव मिळवायचंय ना, तर मग मी तिथे पैसे घालवेन. मी चार कामाला माझ्या घरी बायका लावलेल्या आहेत, त्याच्यात काहीही मला वावग वाटत नाहीये.
1: बरोबर.
0: कारण की बाहेर जर तुम्हाला एवढं तुमचं डोकं तुमची बुद्धी तिथे खर्च करायचंय, तर छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या घरी प्रचंड पसारा असतो काही काही वेळेला, तिकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. प्रत्येक बाईचं म्हणजे 90% बायकांचं असं होतं बऱ्याचदा की कुठं फर्निचरवर डाग पडला, खाली कचरा पडला की लगेच तो उठून त्या क्षणी पुसायला जाणार, किंवा मुलांवर आरडे ओरडे करणार, चिडचिड करणार की इथं का टाकलं, ते उचल, सवयच नाही माझ्या मुलाला. हे सगळं सगळ्यांच्या घरी आहे, त्याच्यात काही विशेष नाही. मलाही रादर काही लहानपणी सवयी नव्हत्या, त्या मोठेपणी लागल्या, लागतील त्यांच्या त्यांना सवयी, सगळं होत असतं, फक्त आपल्यात पेशन्स नसतात. त्या मुलांनी त्यावेळेला ते तसंच केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि पेरेंटिंग हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. मला जुळी मुलं होती त्यामुळे मी पहिल्यापासूनच त्यांना मला सुटेबल अशा सवयी त्यांना लावल्या. म्हणजे माझी मुलं कधी आजी घरी नाहीये म्हणून रडली का बाबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे असं कुणासाठीही रडलं नाही. जो माणूस समोर आहे त्याच्याबरोबर ते ऍडजस्ट झाले. आणि ही सवय आम्ही लावली आहे त्यांना, त्यामुळे मला ते एकदम सुटेबल झालं. म्हणजे अगदी गावाला जाताना पण माझ्या शेजारचे अगदी जरी असले त्यांच्या घरी सुद्धा आम्ही काही काही वेळेला मुलांना सोडले. ते कायांना असं वाटतं अरे बापरे मी असं कसं त्यांच्याकडे सोडू. हा आता आत्ताकडची भीती वेगळी आहे, पण माझ्या शेजारी खूपच चांगले लोक होते. म्हणजे एक काकू होते आदरे काकू, त्यांनी परत मुलांना सांभाळलं. आणि
1: तुमचा एकूण पेरेंटिंगचा उबुंटू असा प्रवास आहे.
0: हो, तर त्या सवयी लावल्या मी की आपल्याला कम्फर्टेबल सवयी मुलांना पहिल्यापासून लावा.
1: पेरेंटिंगची एक वेगळी कल्पना रुजवली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये.
0: दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. जर मी माझ्या कार्यक्रमाला आणि मला टेन्शन असेल आज कामावरती बाई नाही आली, माझ्या घरी पसारा पडलाय, किंवा आता मी वॉशिंग मशीन लावलं नाहीये, किंवा आता आज माझ्या घरी स्वयंपाकाची बाई नाही आली, मुलं काय खातील. एक दिवस मागवलं ऑनलाईन ऑर्डर तरी काहीही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी एकसाथ होऊ शकत नाही, ते सत्य आहे यातलं.
1: खरंय खरंय.

0: आता तुमचा कार्यक्रम असं म्हणत असताना माझ्या लक्षात येत आहे की पपेट शो असो किंवा बबल शो असो, शारीरिक क्षमता ही फार गरजेची आहे. कारण तुम्हाला 1000 वेळा खाली वाकायला लागणार, धुराचं ते सगळं मशीन घेऊन फिरायला लागणार, ती मुलं असणार समोर म्हणजे त्यांच्याबरोबर थोडी दंगामस्ती गंमत असं असणार, ह्याला फिजिकल एनर्जी शारीरिक क्षमता भरपूर लागत असणार. आणि आपण जसजसं पुढच्या पुढच्या वयाच्या टप्प्याला जातो तर साहजिकच ती कमी होते. तर एक बाई म्हणून, स्त्री म्हणून तुम्ही हे सगळं कसं टिकवलंय?
1: आपल्याकडे मुळात ना काही गैरसमज आहेत, म्हणजे आता हा श्राव्य कार्यक्रम आहे, मी दिसत नाहीये कुणाला, पण माझी तब्येती बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी फिट नाहीये. बरेचदा गैरसमज असे असतात की बारीक व्यक्ती म्हणजे फिट आहे आणि जाड व्यक्ती म्हणजे अजिबात फिटनेस नाहीये. आपण वर्षातनं एकदा असं एक चेक केलं पाहिजे, अख्ख्या वर्षातनं जेव्हा जेव्हा कधी मला ताप येतोय, कधी खोकला येतोय, फ्रिक्वेंटली तुम्हाला जर हे सगळं होत असेल ना तर तुम्ही फिट नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे.
0: भले तुम्ही बारीक असाल,
1: भले तुम्ही बारीक असाल तरी. आता गणपतीच्या दिवसात माझी 7-सीटर गाडी आहे, बबल शो पपेट शोचं सामान इतकं होतं गाडीमध्ये की जेमतेम 2 जण त्याच्यामध्ये मावू शकायचे. ड्रायव्हर न्यायलाही मला जागा नव्हती गाडीमध्ये, मी आणि माझा असिस्टंट दोघंच. तर चाकण माझ्या घरापासून सदाशिवपेठेत मी अगदी गजबजलेल्या ठिकाणी की जिथं बाहेर पडायला 1 तास लागायचा. तर ड्रायव्हिंग मी स्वतः करत जायचे, 4-4:30 घर सोडायचे आणि परत सदाशिवपेठेत रात्रीची गर्दी सगळी पार करून मला रात्री 2 वाजायचे.
0: बर,
1: म्हणजे जायला 2 तास, यायला 2 तास आणि मध्ये 2.5 तासाचा शो. हे सगळं करायला प्रचंड एनर्जी लागते. मी रोज न चुकता जिमला जाते, शक्यतो मी चुकवत नाही. आठवड्यातनं 1 दिवस मी विश्रांती घेते. खाण्यापिण्याची काही एवढी पथ्य नाहीयेत, पण जरा गोड कमी खाते मी. आणि व्यायाम मस्ट आहे, व्यायाम केलाच पाहिजे. असं वाटतं की काय करायचं व्यायाम, बारीक तर काही होत नाही. मी बारीक होण्यासाठी व्यायाम नाहीच करत,
0: फारच वेगळा मुद्दा आहे.
1: पण 2 तास कार्यक्रम करून सुद्धा मी 2 तासाचं ड्रायव्हिंग करू शकते, ह्याच्यात मी स्वतःला मानते की नाही मी फिट आहे.
0: बरोबर, म्हणजे एनर्जी टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं मी वारंवार आजारी पडत नाहीये ना, हे महत्वाचं आहे की माझा शो करून एवढं ड्राईव्ह करून पण माझी पुन्हा दुसऱ्या दिवशी एनर्जी टिकून राहते.
1: म्हणजे 11 दिवसात 13 प्रयोग केले, 13व्या शोला प्रेक्षकांनी एक्स्ट्रा टाळ्या ह्याच्यासाठी वाजवल्या की 13वा शो सुद्धा यांनी पहिला शो जसा केला असेल त्या ताकदीचा केला.
0: क्या बात,
1: इथे फिटनेस आला सगळा त्याच्यामध्ये. आणि ही झाली शारीरिक क्षमता.
0: बरोबर, येणारच होते.
1: मेंटली ताकद पाहिजे, म्हणजे निम्मा गेम हा मेंटल याचा आहे. मेंटल म्हणजे काय की आपण स्वतःच आधी रडतो, बापरे आजच्या कार्यक्रमाला आता कसं होईल, आजचं ऑडियन्स माझ्यासाठी आहे का नाही काय माहिती. आता कित्येक वेळेला गावखाती शो असतात. एक चिखलीला माझा 18 का 19 तारखेला शो झाला, दणकून पाऊस होता सगळीकडे. आणि तिथं मी पोचले तेव्हा सगळं स्टेज, सगळा रस्ता पाण्याखाली होता. काही नाही, मी फक्त कोपऱ्यात जाऊन शांतपणे देवाला प्रार्थना केली की बाबा पाऊस थांबू दे आणि माझा शो निर्विघ्न पार पडू दे. आणि ते काय माझ्या काय म्हणतात प्रार्थनेने काय देव पाऊस पडायचा थांबणार आहे का. पण ही एक आपली पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आणि पाऊस तर थांबला त्या क्षणी, पण ते लोक म्हणला स्टेज सगळं ओलंय काय करायचं. 2500 शोचा अनुभव माझ्या पाठीची होता. आणि गेम शो मी इतके गेम घेतलेले आहेत की अशा वेळेला मला पटापट सुचत गेलं

0: रस्त्यावर उभे राहून काय गेम घेता येईल.
1: बर.
0: आणि अख्खा कार्यक्रम आम्ही चौकात स्टेज सोडून खाली उभं राहिलो. माझ्या तिन्ही बाजूनी लोक उभे होते आणि आम्ही रस्त्यावर खेळता येईल असे सगळे गेम घेतले. पाऊस एकदाही आला नाही आणि मस्त कार्यक्रम झाला.
1: वा वा, खूप. म्हणजे मी सारखं मगाचपासनं मनामध्ये तोच विचार करते की खूप क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अडचणींवर मात करत पुढची पुढची सोल्युशन्स शोधत जाणं हेही मला वाटतं अंगभूत आहे. 2500 शोंनीही शिकवलेलं आहे.
0: कित्येक वेळेला कित्येक अडचणी येतात. म्हणजे एकदा साऊंड सिस्टीमच चालत नव्हती आणि पार्किंग मध्ये कार्यक्रम होता.
1: बर.
0: साऊंड सिस्टीम चालत नव्हती अशा वेळेला म्हणजे हार्डली 50 लोक होते. मी लिटरली माझी गाडी मागे घेतली, गाडीचा स्पीकर ऑन केला, त्या म्युझिक वरती गेम शो घेतला मी.
1: बापरे. बर.
0: म्हणजे असं खूप सारे प्रकार आहेत की अनंत अडचणी असतात, त्यावेळेला तुमचं डोकं शाबूत पाहिजे आणि पटापट सुचलं पाहिजे. आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. वापर करत गेलं ना तर कित्येक चांगले कलाकार घडतील, कित्येक गृहिणींनाही अजून काही काही गोष्टी सुचतील. पण आपण त्याच्या आधीच आज कुठलं माझं काय होतंय, जाऊ दे हे मला काही जमणारच नाही, एवढं अवघड, बापरे याच्यात कोण पडणार, असेच आपण विचार करत बसतो. आता माझा पपेट शो मध्ये जवळपास माझ्याकडे काही 1 लाखांच्या पपेट्स आहेत.
1: बर.
0: ज्या मी काही अमेरिकेमधनं आणल्या, काही राजस्थान इकडनं तिकडनं गोळा केल्या. बबल शो मध्ये मी तो शो उभा करताना 1.5 लाखाची सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये. मी म्हटलं काय होईल, फार फार तर कि बुडतील. 1.5 लाखाची तयारी, काही फार मोठा आकडा नाहीये 1.5 लाख, पण लोक आपल्याकडे 1.5 लाख बाप रे एवढं मग वाया गेले तर. पण आधी तुम्ही करून तर बघा, करून बघितल्याशिवाय रिझल्ट मिळणार नाहीये, तर हे डोक्यात घेतलं पाहिजे आपण.
1: मला ना मगाचपासून हे ऐकताना सारखं असं वाटतं की एका शास्त्रज्ञाचं डोकं तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही खूप प्रयोगशील आहात, नवनवीन गोष्टी तुम्ही करून बघताय हे अगदी जाणवतंय. म्हणजे
0: 24 तास डोक्यामध्ये हा विचार असेल ना तरच या लेवलचं सक्सेस मिळू शकतं. मी काही कुणी सेलिब्रिटी नाहीये किंवा मला काही फॅमिली बॅकग्राऊंड काही फार मोठी नाहीये,
1: पण सेलिब्रिटींकडे जाऊन तुम्ही शो मात्र करता.
0: येस येस. तर माझ्यासारख्या सामान्य मुलीला जर एवढा पैसा मिळवायचा असेल तर सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे. मी हॉटेलमध्ये बसल्यावरती वरती असं LED लाईट गोल लावलेलं असं माझ्या डोक्यात लगेच विचार येतो, अरे याला जर आपण प्लास्टिकची नळी टाकली तर आणि त्यातनं बबल काढला तर LED बबल निघेल का, असं सतत डोक्यात विचार चालू असतात.
1: वा, फारच छान. चैताली ताई, तुमचा सगळा हा प्रवास ऐकत असताना मला एक जाणवलं की तुम्ही आर्थिक सक्षम होण्याकडे खूप सुरुवातीपासून लक्ष दिलंय, कारण कलाक्षेत्र हे आळवावरचं पाणी आहे आणि त्यातनं पैसा मिळवणं आणि मग सेलिब्रिटी, आज तुम्ही एक प्रकारच्या सेलिब्रिटीज आहात, हे सगळं कसं जमवलं आणि यातनं महिलांना काय सांगणार?
0: खरं तर आर्थिक बचत ही म्हणजे प्रत्येकाच्या घरात लहानपणापासून असलेले संस्कार आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझी आजी अगदी 1-1 रुपयाचा हिशोब लिहून ठेवायची, माझे आई बाबा दर महिन्याचा खर्च लिहून काढायचे आणि ते त्यांची कृती बघून कुठंतरी मनात असं असतं की नाही पैसा जपला पाहिजे. त्यांचा पगार आला तरी ते सगळ्याच्या सगळा खर्च नाही करत. आणि जेव्हा आपण मोठे होऊन मला लक्षात आलं की अरे आपल्याला तर पगारच नाहीये, मग किती जपून खर्च केला पाहिजे. जेव्हा मला काही पैसे येतात तेव्हा त्यातले 75% जवळपास मी हे सेव्हिंगला ठेवते, कारण की मला काही पेन्शन मिळणार नाहीये, मला काही कुणी योजना देणार नाहीये की या शासनाच्या स्कीम आहेत तुमच्यासाठी कलाकार म्हणून, किंवा मी काहीतरी वेगळं लाईफ स्वीकारलं म्हणून माझे काही कुठे मोठे सत्कार होणार नाहीयेत. पैसा मिळाला मिळाला तो खर्च न करण्याकडे कंट्रोल हवा, कारण की लोकांना असं असतं की अरे आता मला भरपूर पैसा मिळतोय बस मी आता पोचलो टॉपला, खर्च करा किंवा शो ऑफ करणं असं. तर काही फरक पडत नाही लोकांना, पाय जमिनीवर ठेवून आपले आपले सेव्हिंग करत राहणं हे महत्वाचं आहे. आज मला एखाद महिना माझा आपण ऑफ सीझन जातो, जून जुलै महिन्यात कुठलाही सणवार नसतो, धोधो पाऊस पडत असतो,
1: शाळा सुरू,
0: बर्थडे नसतात त्या महिन्यात, किंवा शाळा सुरू होऊन अभ्यासाला मुलं लागलेली असतात, तर 2 महिने मला शांतता असते. पण मला आता टेन्शन येत नाही की अरे बापरे मी 2 महिने काहीच नाही करत आहे माझं कसं बघणार, अशा वेळेला ते सेव्हिंग उपयोगाचं पडतं. आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा मिळालेला आहे की सेव्हिंग किती महत्वाचं आहे.
1: कोरोनाच्या काळात काय करत होतात?
0: साईड बिझनेस माझा त्यावेळेला खूप चालतो. म्हणजे आता काय सांगू मी की पैसे कमवायला या फील्डमध्ये एकाच गोष्टीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. याच फील्डमधल्या 10 गोष्टीत मी

0: पाय घातलेत आज. म्हणजे मी सूत्रसंचालन क्लासेस घेते, मी सूत्रसंचालन करते, गेम शो करते, पपेट शो करते, त्याच्याबरोबर बबल शो आहे. तर या सगळ्या गोष्टी करता करता पपेट शो करताना लोक झाल्यावरती माझ्याकडे आले, ओ अशी पपेट आम्हाला विकत द्याल का. मग एक डोक्यात प्रकाश पडला की तीन चार वेळा मागितलं, अरे आपण हे करून बघायला पाहिजे, विकत आणून बघू बरं आपण काय बघू इथे रिस्पॉन्स येतोय. आणि मी सुरुवातीला 2 डझन पपेटचा एक सेट मागवला चायनावरनं, आणि तो एकाच कार्यक्रमामध्ये मला 4 डझनची मागणी आली.
1: अरे
0: पहिल्याच कार्यक्रमात की मुलं संपल्या संपल्या सांगायला लागलं. 2 डझन पासनं गेल्या 10 वर्षात लाखोंचा बिझनेस केला. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा काहीच चालू नव्हतं, ऑनलाईन फक्त तुम्ही दिसत होता, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉप चालवून ह्याच पपेट मी लोकांना काय म्हणतात ऑनलाईन विकत होते. ऑनलाईन शो करून पण पैसे मिळवले त्यावेळेला, ऑनलाईन गेम शो घेतले, आणि या साईड बिझनेसनी मला प्रचंड हात दिला. क्षमता सगळ्यांकडे आहे, फक्त कुठल्या गोष्टीत किती अडकायचं. बऱ्याच जणी म्हणतात बरं आहे बाबा तुम्हाला काय चांगली सासू मिळाली, तुमची आई बघणारी होती, इथं माझी आईच बघत नाहीये ते सासू काय बघणार. हे निगेटिव्ह थिंकिंग काढून टाका. म्हणजे कसं आहे की थोडं आपण चांगलं वागलं तर समोर पण चांगलं मिळतं. मी एक आवर्जून उदाहरण सांगेन की माझी मुलं आणि माझा नवरा एकदा त्यांच्या स्पोर्ट्सच्या मॅचेस होत्या, तिघही गावाला गेले होते. मी आणि माझ्या सासूबाईच फक्त घरी होतो. म्हणलं की आज तुम्ही काहीच जेवायला करू नका, आपण दोघी जेवायला जाऊ. त्यांना जेवायला घेऊन गेले मी. मेट्रो त्यावेळेला नवीन झाली होती, मेट्रोनी फिरवलं, कॉटन एक्झिबिशन लागलं होतं, त्यांना 2 जॅकेट गिफ्ट केली. म्हणलं तर किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण त्यांना इतकं बरं वाटलं. आपण काय करतो की सासू म्हणजे काहीतरी एक डोक्यात वेगळं बसलेलं असतं, त्या आपल्यासाठी करतात याची जाणीव पाहिजे. आणि बदल्यात काही तुम्हाला सतत काहीतरी लाचच द्यायची असं काही नाही, की बाबा तुमच्यासाठी मी एक छोट्या छोट्या गोष्टी करते, की वाढदिवसाला मी दोघींसाठी एक कॉमन छान म्हणजे सेम असा कुर्ता घेतला. प्रेम व्यक्त करत राहिलं पाहिजे.
1: खरंय,
0: छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रेम व्यक्त करणं
1: इव्हेंट एकच आहे. आणि माणसं जेवढी जपत जाऊ तेवढं आपण एकमेकांच्या मदतीला.
0: आणि एक बायकांच्या मध्ये असतं मला काही कुणाची गरज नाही, हे वाक्य तर अगदी खोटं आहे. म्हणून सगळ्यांना सगळ्यांची या जगामध्ये गरज आहे.
1: कधी लागेल कोणाची गरज
0: वाचून अडत नाही हे वाक्य मला आवडतच नाही. 1 कोटी रुपये देऊन जर तुम्हाला जंगलात सोडून दिलं तर ते 1 कोटी रुपये कुठे उपयोगी पडणार आहेत. अगदी आपल्याला कचरेवाल्यापासून स्वयंपाकाच्या बाईपासून ते समाजातले सगळे घटक आपल्याला लागतात. त्यामुळं घरची माणसं तर ही किती महत्वाची आहे, या सगळ्यांपुढे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. समाजाने मला इतकं दिलेलं आहे आजपर्यंत, हे सगळं समाजाने दिलेलंच आहे, नाव, प्रसिद्धी, पैसा. तर समाजाला आपण बदल्यात काय देऊ शकतो या विचारातनं मी काही एनजीओजनी मला कॉन्टॅक्ट केला, तेव्हा त्यांच्याबरोबर मी काही मुलं अजूनही इतकी भीषण परिस्थिती आहे की शिक्षणाचं महत्वच कळलेलं नाहीये, आई वडिलांनाच कळलं नाहीये तिथं ते मुलाकडे काय बघणार, किंवा एवढा खर्च असतो, शासनाचा हा खर्च उचलतय, आपल्याला पैसे भरायचेच नाहीयेत, हे लोकांना माहितीच
1: नसतं.
0: मग तिथं जाऊन पपेटद्वारे मी सांगितलं की तुम्ही फक्त इथं या, शाळा बाकीचं सगळं बघेल, शिका, झोपडपट्टीतच आपल्याला आयुष्य काढायचं आहे की यातनं आपल्याला बाहेर पडायचं, हे महत्व मी तिथं समजावून सांगितलं.
1: एखादा अनुभव आहे असा,
0: एक मुलगा होता निगडी साईडला, तर त्याचं जवळपास 5वी नंतर तो शाळेत गेलाच नव्हता. आणि त्याचे आई वडिलांनी त्याच्याकडे काय वाया गेलेला मुलगा, कारण की तो घरातला 4था का 5वा मुलगा होता. अजूनही आपण बघतोय की लोकसंख्या वाढतीये, तो दिवसभर फक्त भटकत राहायचा. तर त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या त्याच्या शेजारच्या एक काकू होत्या, त्यांनी बळबळ त्याला धरून आणलं की तू इथं उभा रा, हे काय सांगतात ऐक. आणि मग मी पपेटला घेऊन त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यात काम नाही केलं तर असं हे असे आपल्या लहानपणीचा दिवस आपण वाया घालवतो, मग पुढे जाऊन आपल्याला आयुष्यात. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की आपलं हे सगळं 10वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. आणि तो जवळपास 8वीत होता, पण त्यांनी मग येऊन प्रश्न विचारला की मी पुन्हा 5वीपासून शिकू शकतो का, माझी अक्षर ओळख गेलीये 3 वर्षात, मला काही येत नाही, मला आकडेवारी जमत नाही. मग त्या लोकांनी त्याला मदत केली की आम्ही तुझा बेसिक एक 3-4 महिन्याचा अभ्यास घेऊ, तुला बेसिक वाचायला लिहायला शिकवू. आणि तो म्हणला मला काहीतरी करायचंय, मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी उन्हाळगा करत फिरतो, मला सगळे नावच ठेवतात, मला यातनं बाहेर पडायचंय. आणि तो मुलगा येऊन स्वतःहून अप्रोच झाला. आणि 10 मिनिटाच्या त्या पपेट शो मधनं एक मुलगा तो माझ्या समोर तयार झाला, ह्याच्यात मला खरंच आभार वाटतात देवाचं की एक तरी मुलगा वळाला बाबा या ठिकाणी.

0: आणि अजून एक असा अनुभव आहे की जो आत्ताचा प्रचंड मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. मुलगा काय किंवा मुलगी काय सगळंच असुरक्षित आहे. म्हणजे रादर आपण मुलांना मोठं करून टाकलंय पण 16-17 वर्षाच्या मुलींना सुद्धा नसतं तेवढं
1: माहिती नसतं.
0: आपण अगदी म्हणतो 17 वर्षाची म्हणजे तिला सगळं कळतं, कसं कळेल? तर कॉलेजमधनं सुद्धा जाऊन मी गुड टच बॅड टच बद्दल मेसेज देते, या चर्चा ओपनली होत नाहीत. किंवा ते लहानच असतात मुलं, 18-19 वर्षाची, म्हणजे काय जगाची अक्कल आली त्यांना असं नाहीये. समोरच्या कुठल्या भावनेनं बोलतोय हे नाही कळत, त्यामुळेच तर हे अत्याचार होतात. किंवा अगदी 3-4 वर्षाच्या मुलींना सुद्धा कुणीही चॉकलेट दिलं तरी घेऊ नका, कुणाबरोबरही पटकन विश्वास ठेवून जाऊ नका, हे सांगू तर शकतो आपण. खरं तर ही मानसिकता बदलायला पाहिजे पुरुषांची, कायदा कठोर अजून व्हायला पाहिजे. पण माझ्याकडनं जेवढं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते याच्या.
1: आणि हे सगळं तुम्ही पपेट शोच्या माध्यमातून गेम्स घेता, तिथे बबल शो असं सगळीकडे जिथे जिथे शक्य आहे
0: तिथे हे मी याबद्दल जागृती करते. लेडीज ऑर्केस्ट्रा आहे, त्यातनंही आम्ही शेवटी स्त्री भ्रूण हत्येबद्दल बोलतो.
1: बर,
0: आजकाल मुलींना खरं तर डिमांड आहे, तरीही लोकांना वंशाचा दिवा पाहिजे. तुमचं काम तुम्ही योग्य पद्धतीने करत राहिलात ना की समाज त्याची दखल नक्की घेतो. म्हणजे कित्येक संस्था असतात, त्या या संस्थेतले लोक येऊन तुमचा कार्यक्रम बघतात आणि आपोआप आपलं नाव पुढे जातच. म्हणजे अगदी बालगंधर्व परिवार पुरस्कार असेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मला मिळालाय, एवढ्या प्रकारच्या आर्ट फॉर्म मध्ये मी आज खेळतीये, स्वतःचा बिझनेस करतेय.
1: कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना थोडस असं विचारावं असं वाटतंय की या सगळ्या आर्ट फॉर्म मध्ये एखाद्या आपल्या मैत्रिणीला यायचं असेल तर तिच्याकडे काय काय गोष्टी हव्यात?
0: सगळ्या गोष्टी हव्यात. मुळात पॉझिटिव्ह थिंकिंग हवं. करायच्या आताच रडलं नाही पाहिजे किंवा इमिजिएट मला इन्स्टंट रिझल्ट मिळेल. कारण की हे रील बिलचा जमाना आहे ना, सगळ्या तरुण पिढीला असं वाटतं की मला इन्स्टंट याचा रिझल्ट पाहिजे. ही गेल्या 2 दशकाहून अधिक काळची मेहनत आहे. तेव्हा मी कुठे आज स्वतःचं ऑफिस घेऊ शकले, घर घेऊ शकले, अमेरिकेत जाऊन शो केला, हे हळूहळू होत गेलेलं आहे.
1: खरं
0: तर पेशन्सचा गेम आहे आणि पूर्ण आणि पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगचा खेळ आहे. तुमचं क्रिएटिव्ह माइंड पणाला लावा तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढू शकतात. कित्येक मुलं माझ्याकडे येतात, मॅडम मला शिकवा ना बबल शो, मी वाटेल ते पैसे देतो. म्हटलं पैशांना नाही रे हे शिकतायत, हे सगळं माझ्या आतनं आले, ते तुझ्या आतनं येऊ दे. तू आधी मला सर्च करून दाखव महिनाभर की मी हा हा रिसर्च केलाय बबल शोचा. मुलं येतच नाहीत परत, कुणाला त्याच्यावर मेहनतच घ्यायची नाहीये.
1: उद्योग व्यवसायामध्ये महिला त्या मानाने कमी असतात, म्हणजे स्वतःचा स्टार्टअप सुरू केलाय, स्वतःचाच काहीतरी उद्योग सुरू केलाय. आता परिस्थिती बदलते पण त्या मानाने रिस्क घेण्याची जी एक मानसिकता असते ती थोडी कमी असते. तर एखादा उद्योग एखाद्या महिलेनी सुरू करावा, मग तो कला क्षेत्रातला असेल किंवा एखादा प्रॉडक्ट विकायचा असेल, त्यासाठी काय सांगाल? तुमचा अनुभव काय सांगतो?
0: खरं सांगायचं तर आपल्याकडे अजूनही मेंटॅलिटी बदललेली नाहीये. म्हणजे पुरुषांनी बाहेरचं काम बघायचं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं. जरी स्त्रीनं बाहेरचं काम केलं तरी तिला घर हे बघायचंच आहे.
1: खरंय,
0: दूध आत घरात आणलेलं आहे का नाही, भाजी कुठली करायची, हे काही पुरुष अजून तरी नाही बघत आपल्याकडे. हळूहळू बदल होतोय. 5-10% घरात आता जेंट्सही बघायला लागलेत, कारण ती काळाची गरज आहे. पण मुळात आपलं जे नेचर बनलेलं आहे ना, आई म्हणून मी मुलांकडे बघणं, मला जास्त टेन्शन होतं माझ्या मुलांचा अभ्यासाचं, माझ्या नवऱ्याला इतकं येत नाही. पण स्विच ऑन स्विच ऑफ जमली पाहिजे. काय म्हणतात आपण, अगदी कुर्ते विकायचा बिझनेस असेल तर तुम्ही एकदा त्याच्यात उतरताय ना तर तुम्ही 100% तिथं द्या. तुम्ही कुर्ता अगदी काय म्हणतात समोरच्या व्यक्तीला ते प्रॉडक्ट दाखवताना घरचीच जर तुमची गाराणी एकीकडे फोन चालू आहे गिराईक निघून जात आहे असं नाही. ऑन ऑफ सिस्टीम जमली ना तर हे सगळं सहज शक्य
1: आहे.
0: आजूबाजूला जेव्हा कार्यक्रम संपल्यावरती माझ्या इथे बायका बोलायला येतात ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात कौतुक तर असतंच, पण त्यांना एक वेगळ्या प्रकारचं कौतुक असतं. कारण की त्यांना स्वतःला कदाचित ते कुठंतरी जमलेलं नसतं, मानसिक थोडा खचलेले असतात आणि मग चर्चेत ना निघतं. त्या बाईनं नुकतंच 41 वय खरं तर कम्प्लीट केलं असतं, पण आपल्याकडे सोशल मीडियावरनं किंवा त्या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतनं इतकं नको ते नॉलेज येतं आणि घर बसल्या काही काम नसताना बायका ते वाचत राहतात. मेनोपॉज म्हणजे आता मला काहीतरी भयंकर आजार झालाय.

0: आणि 40 झाली म्हणजे आता सगळी शस्त्र गळाली, मग मला मुलगाच विचारत नाहीये. अहो तुमचा मुलगा टीनेजला आलाय, सगळ्यांची मुलं तशीच वागत असतात. नवरा कामात बिझी झालाय, मग माझ्या घरी कामाला बायका आहेत, आता मी दिवसभर काय करू. तर करायला कितीतरी गोष्टी आहेत आजूबाजूला. आणि सक्सेस सक्सेस म्हणजे फक्त एवढंच आहे का की चार पैसे मिळवले, म्हणजे तुमचा रोजचा दिवस विदाऊट कटकटीचा आणि मनाप्रमाणे गेला, काहीतरी छंद जोपासत गेला म्हणूनही तुम्ही सक्सेसफुल आहात.
1: अगदी, कालच्या पेक्षा आपण पुढे
0: गेलेलो आहोत. हाऊसवाईफ आहात म्हणजे काहीतरी भयंकर आयुष्यात गुन्हा केला असा अजिबात नाहीये. आज कित्येक ठिकाणी सोशल वर्कर हवे आहेत. मी अगदी छोटी छोटी उदाहरणं सांगते की काही ठिकाणी अनाथ मुलं आहेत तर तिथे त्यांची नखं कापून देणं किंवा त्या मुलांना ग्लोव्स घालून शॅम्पू करून देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही करायचं म्हणलं ना तर सोशल वर्क कितीतरी प्रकारे करू शकता. कित्येक मुलांना शिकता येत नाही, शिकवायला जा. सोशल वर्क म्हणून समाजाच्या उपयोगी पडा. दुपारचा वेळ फक्त तुम्ही जर टीव्ही बघत बसलात आणि आता मला काही सुचतच नाहीये मी काय करू, तर करायचं म्हणलं तर कित्येक मग छंद जोपासा, काहीही करा. आणि 40 झाली म्हणजे संपलं, यातनं थोडं बाहेर पडा. आज 60 आणि 70 वर्षाच्या बायका सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात. त्या करू शकतात, मग मी का नाही, एवढाच विचार फक्त डोक्यामध्ये ठेवा.
1: निश्चित, मला वाटतंय रोजचा दिवस उद्यमशील असणं, मग ते स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी असो किंवा एखादा छंद जोपासण्यासाठी असो, पण काहीतरी कार्यरत असणं, सतत काहीतरी नवीन शिकणं आणि पुढे जाणं,
0: एवढा स्ट्रेस घ्यायचा छोट्या छोट्या गोष्टींचा, काय सोडून द्यायला शिकलं पाहिजे 40 नंतर. आणि फिजिकली फिट पण तेवढंच पाहिजे. कित्येक जणी नवऱ्याचा डबा आहे हे, आता मी कधी जाऊ, आता मी कधी जाऊ. 11 वाजता सुद्धा जिमला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत.
1: खरं
0: तर कधीतरी एक दिवसभरात ना 1 तास वर्कआउट करा, नक्की तुमच्या एनर्जीत फरक पडेल, हा मला विश्वास आहे.
1: निश्चित. चैतालीताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात, खूप भरभरून आपण गप्पा मारल्या, आणि फक्त तुमच्या वेगवेगळ्या शोजबद्दल आणि त्या सगळ्या स्ट्रगलबद्दल न बोलता आपण महिलांसाठी, महिलांच्या दृष्टिकोनातूनही अनेक गोष्टी बोललो, जसं की आर्थिक बाबी असतील, घर सांभाळून एखादं करिअर कसं उभं राहू शकतं याच्याबद्दलही तुम्ही बोललात. मला वाटतं ही मुलाखत आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना, श्रोत्यांना, महिलांना उपयोगी पडेल. त्यांचे पुढचे पुढचे जर काही स्वतःचे असे माइलस्टोन, टप्पे त्यांनी ठरवलेले असतील आयुष्यामध्ये गाठायचे, तर त्यालाही या मुलाखतीची मदत होईल, मार्गदर्शन होईल. तुम्ही आज आमच्या इथे आलात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मला इथे बोलवल्याबद्दलही मनापासून आभार, धन्यवाद.
1: आत्ताच आपण पपेट शो, बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची मुलाखत ऐकलीत. मानवाला मन, बुद्धी उपजतच मिळत असते, पण चांगल्या संस्कारांनी बुद्धी अधिक फुलवता येते, सकारात्मक विचारांनी जीवन उजळून टाकता येतं.

बराय तर मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करा, मेसेज करा किंवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फक्त अभिप्राय मात्र नक्की पोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आताच आपण पपेट शो बबल शो करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या प्रयोगशील कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: दुपारचा एक वाजलाय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि दूरदर्शी नीतियों और कड़ी मेहनत के बल पर भारत वर्ष 2047 तक विकसित राष्ट्र बनने का अपना सपना जरूर पूरा करेगा. नई दिल्ली में आज विकसित भारत संकल्प सभा को संबोधित करते हुए श्री मोदी ने कहा कि कभी नीतिगत निष्क्रियता की चर्चा से जुड़ा भारत अब अपनी बढ़ती ताकत और चुनौतियों से निपटने की क्षमता के लिए चर्चा में है. उन्होंने कहा कि पिछले 12 वर्षों में स्थिति

महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या सिनेमातली गाणी शोधे हो आत्ता आपण ऐकली. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आत्ताचं गाणं आपण ऐकलं आणि याबरोबरच गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज। जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली

0: सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास, या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: देश आणि 140 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता आपला भारत वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सने जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. या निमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमांविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं. त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
0: गुजरात भाजपाच्या वतीनं आज राज्यव्यापी सेवा ज्योत यात्राही काढण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा सुधारित अंदाजही RBI जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. तर चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज RBI व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जगातल्या श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं

0: उचलावीत असं आवाहन आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी केलं आहे. पुढच्या आठवड्यात बँकॉक इथं होणाऱ्या आयएमएफ आणि जागतिक बँकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्या सिंगापूर इथं बोलत होत्या. या सर्व देशांच्या सरकारांकडे आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक साधनं आहेत, त्यामुळे त्यांनी कोणताही विलंब न करता धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज क्रिस्टालिना यांनी व्यक्त केली. फिजीमध्ये COP31 बैठकीपूर्वी आयोजित सत्रात भारतानं हवामान बदलाच्या संदर्भात ठोस पावलं उचलण्याचं तसंच पॅरिस कराराची जलद अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे. या सत्राला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केलं. हवामान विषयक उद्दिष्टांच्या समजुतीमधल्या तफावती दूर करणं, याबाबतच्या सध्याच्या वचनबद्धता पूर्ण करणं तसंच जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दिष्टपूर्तीला गती देण्याची गरज भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमीना मोहम्मद आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा कराराचे सचिव सायमन स्टील यांच्याशी हवामान विषयक वित्तपुरवठा, न्याय्य संक्रमण अशा विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्रं आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकीटॉकी संच, मॅग्झिन, कुकर आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आर्थिक आणि सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं कापसाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कॉटन फॉर गुड, व्यापार, परिवर्तन आणि भागीदारीतून समृद्धी अशी यंदाची या वर्षाची संकल्पना आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. कापसाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणं हे या दिवसाचं महत्व आहे. या शेतकऱ्यांमुळेच सूतगिरण्या, जिनिंग युनिट्स, कापड निर्मिती केंद्र किंवा तयार कपड्यांचे कारखाने अशा संपूर्ण साखळीतील कामगारांना रोजगार मिळतो असं त्यांनी म्हटलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढच्या वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाईल. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बेस्टचे मार्ग आणि वेळापत्रक याचं सुसूत्रीकरण करण्याची ग्वाही या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी अर्थसंकल्प बेस्ट समितीत सादर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळते आणि तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि एकदिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावीत असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. 3 सप्टेंबरच्या पहाटे 3.6 तीव्रतेच्या भूकंपानं सिरोंचा तालुका हादरला. अहेरी तालुक्यातील काही गावांनाही भूकंपाचे धक्के बसले. सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 5 सप्टेंबरला सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तर कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ जे पी नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन पुणे इथं सन्मानित करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका

0: हमी मिशन अधिनियम 2025 आणि पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोलीत एक दिवसीय कार्यशाळा आणि पंच संमेलन आयोजित करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. ग्रामसभांना सक्षम करून उपलब्ध शासकीय योजना आणि संसाधनांच्या योग्य नियोजनातून गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधावा असं आवाहन पंडा यांनी केलं. अंगणवाड्यांमध्ये पोषण माह साजरा करण्याच्या अनुषंगानं एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. त्यानंतर पोषण माह साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील 2182 आणि शहरी भागातील 220 अशा एकूण 2402 अंगणवाड्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आलं. 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकं, गर्भवती आणि स्तनदा माता तसंच किशोरवयीन बालकांना याचा लाभ देण्यात आला. दुर्गम भागातील बालकांच्या पोषण आणि संगोपनासाठी 45 समुदायाधारित पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातील पहिल्या पाळणाघराचं उद्घाटन एटापल्ली तालुक्यातील पैमा इथं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते 4 सप्टेंबरला झालं. जिल्हा प्रशासन, महिला आणि बालविकास विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्यानं हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली इथं गोल्ला गोलकर समाजाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली. दिंडी, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला आणि श्रीकृष्णाच्या झांकीत सजलेले बालगोपाल हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. गणेश चतुर्थीचा सण नागरिकांनी भक्तिभावानं साजरा केला. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी 10 दिवस पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी एटापल्लीचा दौरा करून शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला. एटापल्ली तालुक्यातील हालेवारा आणि तोडसा या 2 आश्रमशाळांचे मॉडेल आश्रमशाळांमध्ये तर बुरगी आणि पैमा येथील जिल्हा परिषद शाळांचे मॉडेल शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी गडचिरोलीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन परिणामभिमुख काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये गडचिरोली जिल्ह्यानं मागील 2 वर्षात 34व्या स्थानावरून 9व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचं कौतुक केलं. त्यानंतर मंत्री आणि आयुक्तांनी विविध शाळांना भेट देऊन पाहणी केली. 12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. त्यात 461 प्रकरणे आपसी तडजोडीनं निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित 425 आणि दाखलपूर्व 36 प्रकरणांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये एकूण 4,16,15,589 रुपयांची तडजोड झाली. मोटार अपघात नुकसान भरपाईच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या हस्ते संबंधित पक्षकाराला धनादेश प्रदान करण्यात आला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडल्यानं भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसला. पुरामुळे अनेक मार्ग बंद होते. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्यानं 525 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. काही गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. तब्बल 4 दिवसानंतर भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दशरथ राऊत यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग 5 हिंदी मराठी हायकूकार. मंडळी, जपानी हायकू मराठीत आला पण तो थोडा बदल करून लिहिला गेला बरं का. मूळ जपानी हायकूमध्ये सीझनल की असते, तशी मराठी हायकूत नसते. जपानी हायकू म्हणजे सीझनल की म्हणजे ऋतूंशी जोडलेला असतो, सीझनशी निगडीत असल्यानं एक ऋतुवाचक शब्द असणे त्याला सीझनल की म्हणतात. जसं फुलपाखरू हे वसंताचं प्रतीक आहे, साकुरा चेरी फुलांचा बहर आहे, वसंत ऋतूत ही फुलं फुलतात, 15 दिवसानंतर ही फुलं गळतात. साकुरा गळून गेल्यावर झाडं बोडकीच राहतात, त्यावर बर्फ साठतो. चंद्र असा उल्लेख आला तर शरदातील चंद्र समजायला पाहिजे. फुजी पर्वत हा जपानवासियांच्या मनातील पवित्र स्थान आहे. टायकून म्हणजे पानगळीच्या आधी होणारं वादळ. सोरबॉन म्हणजे अंक शिकवण्यासाठी मण्यांची पाटी. हे सगळे शब्द का सांगते मी तुम्हाला की या सगळ्याचे उल्लेख जपानी हायकूत येत असतात. मराठी हायकू जो आहे तो ऋतूला संबोधित करत नाही, तो एखाद्या दृश्यातून उद्भवतो. म्हणजे हे दृश्य निसर्गाचं असेल किंवा शहरातल्या रहदारीचं असेल किंवा नुसतं एखादा देखावा उभा करणं. पण नुसता देखावा उभा करणं म्हणजे हायकू नाही, तर दृश्य मांडता मांडता त्या देखाव्याप्रमाणे त्यात लपलेलं सत्यही जाणवून द्यायला हवं. आता शिरीष पैचा एक हायकू सांगते. हा, धडपडत धडपडत कुंपणावरून खाली निघाल्यात वेली. किती छान हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं ना, त्यातून जीवनातील स्त्रीचा वेली म्हटल्यामुळे जीवनातील स्त्रीचा स्ट्रगल कळतो. बरा, इंदोरचे कवी श्याम खरे अतिशय प्रसिद्ध आहेत. ते एक छान हायकूवरती लिहित असतात. त्यांचा सुंदर हायकू बघा. एकच पान उभे डहाळीवर थरथरत. कमीत कमी शब्दात एका वयस्कर आणि एकाकी माणसाचं चित्र रेखाटलंय. किती बोलकं दृश्य आहे ना हे. श्याम खरे यांनी 5-7-5 हायकू लिहिले. रंग हायकूंचा असा एक त्यांचा काव्यसंग्रह 2017 प्रकाशित झाला. त्यातलेच हायकू मी तुम्हाला दिले आणि देते. चिमटीतून फुलपाखरू सुटे रंगली बोटे. चिमटीमध्ये फुलपाखरू आलं तर खरंच आपली बोटं रंगतात, हे किती नाजूक विचार आहे हा. श्यामखरे यांनी हिंदी हायकूंचा अभ्यास केला होता. हिंदी हायकूकर 5-7-5 लिहित होते म्हणून श्यामखरे पण लिहायला लागले. तर हिंदी हायकूची एक झलक सांगते. बैठ ही गई तितली सुकुमार पंखुडी पर. आता डॉक्टर किशोर गोयंका यांचा हा हायकू काय दर्शवतो? तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे म्हणून तितली कशोर बसली पंखुडी पर बसली. बैठ ही गई म्हणजे झालंच शेवटी आकर्षण. तारुण्यात रंगांचं आकर्षण आहे, तितली सुकुमार ही पंखुडीवर बसली, फुलावर फुलपाखरू बसणं, एवढीच क्रिया हायकूकारासमोर घडली ना. पण त्याने काय केलं, शब्दांची नेमकी रचना करून हायकू निर्माण केला आणि त्यातून अर्थ पोचवला. आता सत्यानंद जावा यांचा एक हायकू आहे. सागर के पास रही फिर भी प्यासी तटकी रेत. समुद्र एवढा अफाट पण किनारा कोरडा, हे दृश्य आपणही बघतो. यातून हायकूकरांनी काय शोधलं, एखाद्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात असलेल्या स्त्रीला सुख मिळेलच असं नाही. रही फिर भी प्यासी तटकी रेत. मराठीमध्ये लांबलचक कोणींचे हायकू लिहिले जायचे पण हिंदीतील कवींनी काय केलं, 5-7-5 तंत्र लवकर अवगत केलं होतं. त्याचं कारणही असं आहे की डॉक्टर सत्यभूषण वर्मा यांनी हायकू हिंदीत आणला आणि त्यांना

0: स्वतःला जपानी येत होतं, त्यामुळे त्यांनी थेट जपानी हायकूंचा अभ्यास करून हायकू हिंदीत आणला. त्यामुळे जपानी हायकूचं जे 5-7-5 तंत्र होतं तेच हिंदीत आलं. पण शिरीष पै यांनी काय केलं होतं, जपानी हायकूचे भाषांतरित हायकू म्हणजे इंग्रजी हायकूंचे पुस्तक वाचले होते, म्हणजे इंग्रजी हायकूंवरनं त्यांनी हायकू मराठीत आणला. त्यामुळे ते 5-7-5 नव्हते, भाषांतरित हायकू हे पसरट होते. पण एवढं मात्र घडलं की हायकूचा आत्मा शिरीष पै यांनी उत्तम आत्मसात केल्यामुळे त्या खूप सुंदर आणि अर्थपूर्ण हायकू लिहू लागल्या. हायकू हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचं श्रेय निश्चितपणे त्यांनाच जातं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पशुपालनामध्ये खाद्याचा खर्च मोठा असल्यानं स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पर्यायी पोषण स्रोतांचा शोध महत्वाचा आहे. यामध्ये अळंबीच्या टाकाऊ जैवभाराकडे या दृष्टीनं पाहिलं असता त्याचं पोषण मूल्य लक्षात येतं. जैवभारामध्ये क्रूड प्रोटीन 24% आहे, क्रूड फायबर, लिपिड, राख, कार्बोहायड्रेट तसंच हेमी सेल्युलोज, सेलिलोज आणि लिग्निन यासारखे घटक आहेत. त्यामुळे हा पदार्थ ओला जैवकचरा न राहता पशुखाद्याच्या दृष्टीनं उपयोगी ठरू शकतो. कोंबडी खाद्यामध्ये अळंबी जैवभाराचा वापर करताना बीटा ग्लुकन्स हा घटक आतड्यातील द्रव्याचा चिकटपणा वाढवू शकतो, त्यामुळे खाद्याच्या पचनक्रियेवर आणि पोषण घटकांच्या शोषणावर परिणाम होण्याची शक्यता असते. या अडचणीवर बीटा ग्लुकोनेज एन्झाईमचा वापर हा तांत्रिक उपाय म्हणून पुढे आला. हे एन्झाईम बीटा ग्लुकोन्सचं विघटन करण्यास मदत करतं, परिणामी खाद्याची पचनक्षमता आणि पोषक घटकांची उपलब्धता सुधारण्याची शक्यता निर्माण होते. अळंबी उत्पादनानंतर उरणारा टाकाऊ भाग हा वेगळा अवशेष आहे. याचा उपयोग पशुखाद्याऐवजी कंपोस्टिंगद्वारे पुन्हा शेतामध्ये करता येतो. अळंबी उत्पादनानंतरचे अवशेष बाहेर टाकण्याऐवजी पुन्हा शेतीच्या चक्रात आणण्याचा मार्ग उपलब्ध होतो. अशा प्रकारे अळंबीचा जैवभार पशुखाद्यासाठी तर वाया जाणारा टाकाऊ भाग कंपोस्टसाठी वापरून उत्पादनातील जैविक अवशेषांचं मूल्यवर्धन करता येतं. अळंबी जैवभार पशुखाद्यामध्ये वापरण्यापूर्वी त्याची योग्य प्रक्रिया आवश्यक असते. ताजा जैवभार 3 ते 4 दिवस वाळवून आर्द्रता 10% कमी आणता येते. त्यानंतर त्याची भुकटी करून कोरड्या ठिकाणी साठवता येते. बुरशी लागलेला किंवा कुजलेला जैवभार वापरू नये. तसंच कोंबड्यांसाठी 4% आणि शेळ्यांसाठी 10% समावेश तपासण्यात आला आहे. त्यामुळे अळंबी जैवभार हा पारंपरिक खाद्याला पूर्ण पर्याय म्हणून नव्हे तर योग्य रचनेत वापरता येणारा पूरक घटक म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. बटन अळंबी उत्पादनाकडे केवळ अळंबी तयार करून विकणं एवढ्यापुरतं न पाहता त्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक जैविक घटकाचं योग्य मूल्यवर्धन करण्याची गरज आहे. अन्नातून पशुखाद्य आणि अवशेषातून कंपोस्ट खत निर्मिती हीच अळंबी उत्पादनासाठी शाश्वत दिशा ठरू शकते.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण शरद ऋतूतील आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी माहिती ऐकली. या भागात शरद ऋतूत उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय पथ्य याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मागच्या भागात मी उल्लेख केला त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते. बऱ्याच लोकांना लघवीला आग होणे, प्रमाणतः कमी होणे अशा तक्रारी दिसून येतात. अशा वेळेला 2 टेबलस्पून धने 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून थंड करून दिवसभर थोड्या थोड्या

प्रमाणात प्यायलास आराम मिळतो. लघवीचे प्रमाण जर कमी असेल तर गोखरू पावडर अर्धा चमचा या प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळेला पाण्यासोबत घेतल्यास प्रमाण वाढायला मदत होते. उष्णतेमुळे आणि तिखट पदार्थ सेवन केल्यामुळे अनेक जणांना शौचास आग होते आणि बऱ्याचशा वेळेला रक्त देखील पडतं. साधारणपणे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये अशी तक्रार उद्भवते. अशा वेळेला 1 चमचा ज्येष्ठमध पावडर आणि तूप रात्रीच्या जेवणाच्या आधी घेतल्यास आग कमी व्हायला मदत होते. त्रास भरपूर प्रमाणात असेल तर कामदुधावटी 2 गोळ्या त्यामध्ये बारीक करून घातल्यास आग अजून कमी होते आणि रक्त पडणं देखील थांबायला मदत होते. अशा लोकांनी पुरेसं पाणी पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं. काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या. रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जर त्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा

0: पोटात जाणं अत्यंत गरजेचं असतं. काळ्या मनुका 5 ते 6 प्रमाणामध्ये दुपारी पाण्यात भिजत घालायच्या. रात्री झोपताना त्या कुस्करून त्यात थोडं कोमट पाणी घालून जत्या घेतल्या तर त्याने सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. हवा बदलामुळे खूप जणांना ताप, अंगदुखी, डोळ्यांची आग, अस्वस्थपणा या गोष्टी जाणवतात. अशा वेळेला महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे 2 चमचे काढा समभाग पाण्याबरोबर घेतल्यास आराम मिळतो, परंतु लक्षणांच्या तीव्रतेनुरूप त्याचा डोस हा ठरवायला लागतो. त्यामुळे या संदर्भात वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. खूप लोकांना ताप कमी झाला तरी अंगात गरमी जाणवत राहते. अशा वेळेला गुळवेल सत्वाचा चांगला फायदा होतो. 1/4 चमचा गुळवेल सत्व पाण्याबरोबर घेतल्यास अंगातली कडकी कमी व्हायला मदत होते. शिवाय तळहात तळपयांची आग, डोळ्यांची आग ही लक्षणं देखील कमी होतात. बऱ्याच लोकांना पायांना भेगा पडून त्या दुखतात किंवा त्याच्यातून रक्त देखील येतं. खूप कोरडेपणा असतो. अशा वेळेला शतधौत घृत लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. वातावरणात ऊन वाढत असलं तरी आपल्याला मात्र कामासाठी बाहेर हे जायलाच लागतं. त्यामुळे त्वचा बऱ्याचशा वेळेला काळवंडते आणि कोरडी पडते. अशा वेळेला बाहेर जाताना सनकोटचा वापर जरूर करावा. रोजच्या रोज खोबरेल तेल जर त्वचेला लावलं तर कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. साबणाऐवजी बेसन पीठ, साय, हळद यांचा एकत्रित लेप हा गुणकारी ठरतो. चेहऱ्याच्या त्वचेला देखील हा लेप आठवड्यातून 2-3 लावल्यास चांगला परिणाम होतो. चहा कॉफीचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरतो. त्याऐवजी सरबत किंवा फळांचे रस जरूर घ्यावेत. अशा प्रकारे काही उपाय आणि थोडी काळजी घेतली तर शरद ऋतूतील उन्हाळा म्हणजेच ऑक्टोबर हीट नक्कीच सुसह्य ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा 3 आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुती हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा तिसरा भाग. कोल्हा हा प्राणी गोष्टींमधून खूप परिचयाचा झालेला दिसतो. शेतकऱ्यांनाही तो चिरपरिचित आहे. बहुतेक वेळेस कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या गोष्टीच असतात, परंतु बौद्ध सिद्धांच्या तत्वचिंतनात कोल्हा हे ज्ञानवान मनाचं प्रतीक आहे असा एक अनोखा संदर्भ मिळतो. शिवदूती ही कोल्ह्याच्या मुखाची एक देवता आहे. तिच्या उत्पत्तीची कथा पाहिली असता असं कळतं की भगवान शंकरांनी आपल्या जटा झटकल्यावर एक शक्ती निर्माण झाली, सगळ्या जगालाच पुरून उरावं अशी शक्ती आपल्याला मिळावी म्हणून तिने नीलपर्वतावर तपश्चर्येला सुरुवात केली. तिला खूप सामर्थ्य प्राप्त झालं. नंतर रुरुदैत्याचा वध करण्यासाठी देवांनी शिवदूतीची मदत घेतली. शिवदूतीच्या हास्यातून शंखिनी आणि डाकिणी यांची उत्पत्ती झाली होती. त्यांच्या अन्नाची सोय शंकरांनी करून दिली. दक्ष यज्ञामध्ये कितीतरी पशूंची हत्या झालेली होती, तिथे अन्न घेण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. ही कथा मोठं रूपक असावं असं वाटतं. म्हणजेच कोल्हे मृत प्राणी खातात. कोल्हे युरोप आणि आशियात आढळतात. जंगलं, शेती, डोंगर, सपाट कुरण तसंच वाळवंटातही ते वास्तव्याला असतात. ते रात्रींचर प्राणी आहेत. सहसा कोल्हे एकेकटे वावरतात, पण क्वचित प्रसंगी ते कळपानी हिंडतात. कोल्हे मुख्यत्वे मृत प्राण्यांचं मांस आणि हाडं खातात, त्यामुळे परिसर, पर्यावरण यांची स्वच्छता राखण्याचं बहुमोल काम ते करत असतात. ऊस आणि टरबुजाची शेती आणि बोरांची जंगलं त्यांना प्रिय आहेत. कोल्ह्यांना साधारण एका तपाचं आयुष्य लाभलेलं असतं. कोल्ह्यासारख्या मृतभक्षी सस्तन प्राण्यालाही आपुलकी दाखवू

असून त्याला देवतेचं स्थान आपल्या पूर्वजांनी दिलेलं दिसतं. निसर्गामध्ये स्वच्छता राखण्याची त्यांची भूमिका पाहता हे देवत्व दिलेलं दिसतं. दिसायला काहीसे क्रूर दिसणारे कोल्हे वस्तुत मानव प्राण्याची चाहूल लागता क्षणी पळून जातात. कोंबड्यांची पिल्लं आणि शेळ्या बेकरांची करडं उचलून नेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कोल्हे काहीसे अप्रिय ठरतात. परंतु वन्यजीव कायद्यानुसार कोल्ह्यांची शिकार करणं हा शिक्षापात्र गुन्हा आहे. परंतु कायद्याचा धाक येण्याच्या आधी खूप प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीनेच त्यांना धार्मिक पैलूंनी संरक्षण दिलेलं आहे. कच्छमध्ये सर्वात उंच ठिकाणी म्हणजे कालो डुंगर या भुज जिल्ह्यातल्या ठिकाणी दत्तात्रेयांचं ठिकाण आहे. गेल्या 400 वर्षांपासून आज तगायत तिथे भाताचा नैवेद्य कोल्ह्यांसाठी दाखवला जातो. हा नैवेद्य खाण्यासाठी आसपासच्या वाळवंटी भागातून 100 संख्येनी कोल्हे तिथे आजही येतात. धर्माच्या माध्यमातून जीवजगताचं रक्षण कसं पिढ्यानपिढ्या घडत असतं याचं हे मोठं उदाहरण आहे. शिवधूती या देवतेची मूर्ती कशी असावी याचं वर्णन मूर्तीशास्त्रात आहे. या देवीची मूर्ती घडवताना तिचं तोंड कोल्ह्यासारखं असावं, तिचा रंग फिकट असावा, ती कृश असावी, तिचं शरीर चिवट असावं आदी वर्णन मिळतं. काली देवतेची पूजा करतानाही कोल्ह्याला विशेष रूपाने नैवेद्य अर्पण केला जातो. हा नैवेद्य गावाबाहेर जाऊन कोल्ह्यांना दिला जातो. 64 योगिनीमध्ये ज्वालामुखी नावाची कोल्ह्याच्या चेहऱ्याची योगिनी हिरापूर ओडिशा इथल्या मंदिरात शिल्पाकृतीत आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीतले सर्वच घटक एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणूनच निसर्ग शृंखलेतील प्रत्येक कडीला अबाधित राखण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे हेच शिवधूती आपल्याला सांगत आहे. श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला तिसरा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

रवींद्र गाडगीळ यांनी सतारीवर वाजवलं सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात, त्यांना तबल्याची साथ गणेश तनवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का

0: क्या दिखाया।
1: देश आणि 141 कोटी देशवासियांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण निष्ठेनं लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला अधिक बळ आणि ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना आज ईश्वराकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. कधी काळी धोरण लकव्याला ग्रासलेला अशी आपल्या देशाची ओळख होती, मात्र आता भारत आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं त्यांनी सांगितलं. आता भारताच्या उभारणीसाठी मोठं ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं, त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दात त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताने विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलसंवर्धनाच्या उपक्रमाविषयी.
2: गुजरातमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उग्र झाला होता. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. केवळ मर्यादित कालावधीतली पाणी टंचाई असा विचार न करता पाण्याच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर दिला. सुजलाम सुफलाम असा फ्लॅगशिप कार्यक्रम राबवण्यात आला. 332 किलोमीटर लांबीच्या कालव्यातून 508 गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू झाला. नर्मदा नदीचं पाणी सौराष्ट्रातल्या जलाशयांमध्ये वळवण्यात आलं, त्यामुळे सुमारे 10 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. 2019 पर्यंत गुजरातमध्ये 1,85,000 बंधारे बांधून झाले होते आणि 2002 च्या तुलनेत भूजल पातळी जवळजवळ 50% वाढली होती. गुजरातमधल्या या जलसंवर्धनाच्या उपाययोजना साऱ्या देशासाठी पथदर्शी ठरल्या आहेत.
1: यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
1: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर शहरातून आज सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली, तसंच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.5% वाढ केली असून तो 5.5% झाला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो दरात यापूर्वी 2023 वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला, त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा सुधारित अंदाजही आरबीआयने आज जाहीर केला. हा दर 6.7% वाढून 7.1% राहिल्याचं मल्होत्रा म्हणाले. तर चालू

आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर 5% वाढून 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1,317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9,876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8,559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या

0: मूलभूत पायाभूत सुविधा या पाच क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यात पुढील वर्षी 1317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडण्यात आला आहे. पुढील वर्षात 9876 कोटी रुपये खर्चाचा अंदाज असून केवळ 8559 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. उपक्रमाच्या विद्युत विभागाच्या वितरण जाळ्याचं सक्षमीकरण पुढील वर्षात केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एकीकृत परिवहन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून संस्थेतल्या पदभरतीच्या प्रस्तावाला येत्या आठवडाभरात मान्यता देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नियुक्ती क्रिकेट नियामक मंडळानं केली. स्मृती मानधना 2013 पासून भारतासाठी खेळत आहे आणि तिने 18 T20 सामन्यांमध्ये आणि एक दिवसाच्या 4 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईत गोवंडी इथं आज पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मानसोपचारासाठी वापरली जाणारी सुमारे 2.5 कोटी रुपयांची औषधं जप्त केली. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यावर बंदी आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि बीडीडीएस पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर्स आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार, श्रोते हो शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. सरकारप्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.5% वाढवून तो 5.5% केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा GDP वाढीचा दर 7.1% असल्याचा सुधारित अंदाजही RBI जाहीर केला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. बेस्ट उपक्रमाचा 2027-28 या वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. यात 1,317 कोटी रुपये तुटीचा अंदाज मांडला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. नाद ब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन. राग मारवा त्यांनी गायलेला आहे. मध्यलय रूपक तालातील बंदिशीचे बोल आहेत आज मधमाती चली. द्रुत एक तालातील बंदिशीचे बोल आहेत हो गुणीय न मिल. तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ जयराम पोद्दार यांनी गायलेले आहे. ऐकूया तर पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन राग मारवा. या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

पल्लवी पोटे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मारवा त्यांनी गायलेला होता. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ जयराम पोतदार यांनी केली होती. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: मिनिटांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर.
3: संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायाच्या संकल्पना आणि स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. आज युवकांना केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करण्याच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अगदी कमी भांडवलात आपल्या कौशल्यांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारणे आता शक्य झाले. मात्र योग्य व्यवसायाची निवड, नियोजन, डिजिटल कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेची माहिती असणेही तितकेच महत्वाचे. याच पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हेमंत भागवत सर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सरांना 40 वर्षांपेक्षा अधिक उद्योजकतेचा अनुभव असून सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक तसेच श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेचे माजी प्राचार्य आहेत. यासोबतच एंटरप्रिनरशिप म्हणजेच उद्योजकता या विषयावर करिअर गायडन्स ते करत असतात. सर, तुमचं युववाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: चला तर मग डिजिटल उद्योजकतेच्या विविध पैलूंविषयी जाणून घेऊया आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या नव्या संधींचा मागोवा घेऊया. सर, आजच्या मुलाखतीचा पहिलाच प्रश्न, आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल उद्योजकता म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक उद्योजकतेपेक्षा तिचे वेगळेपण काय आहे याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: डिजिटल उद्योजकता म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसाय सुरू करणे.
1: ओके.
2: उत्पादन किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या व्यवसायाचा विस्तार करणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वी व्यवसायासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असायची.
1: बरोबर.
2: आज मोबाईल, इंटरनेट, संगणक आणि योग्य डिजिटल कौशल्यांच्या मदतीनं अनेक व्यवसायांची सुरुवात घरातून सुद्धा करता येते. उदाहरणार्थ, एखाद्या युवकाला चांगले ग्राफिक डिझाईन करता येत असेल तर तो घरातूनच सोशल

0: मीडियाच्या पोस्ट, लोगो किंवा जाहिराती तयार करून ग्राहकांना सेवा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: पारंपरिक आणि डिजिटल उद्योजकतेमध्ये मूलभूत उद्देश मात्र समान आहे, ग्राहकांची गरज ओळखणे आणि त्यावर योग्य उत्पादन किंवा सेवा देणे आणि त्यातून मूल्य निर्माण करणे. फरक प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आहे.
1: बरं.
0: पारंपरिक व्यवसायात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुकान, प्रत्यक्ष भेटी, स्थानिक जाहिरात किंवा वितरक ही यंत्रणा महत्वाची असते. डिजिटल व्यवसायात मात्र वेबसाईट, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स ऑनलाईन पेमेंट आणि डिजिटल ग्राहक सेवा यांचा वापर करतात.
1: बरोबर.
0: पारंपरिक व्यवसायाची सुरुवात स्थानिक बाजारपेठेतूनच होते. डिजिटल माध्यमामुळे चांगली कल्पना किंवा सेवा तुलनेनं कमी खर्चात मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. डिजिटल साधने ही माध्यमे आहेत. खरी उद्योजकता म्हणजे ग्राहकांची समस्या समजून घेऊन त्यावर उपयोगी आणि विश्वासार्ह उपाय देणे.
1: बरोबर.
0: लोकांची गरज कोणती आहे, मी तंत्रज्ञानाच्या मदतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं ती पूर्ण करू शकतो का, हा विचार करण्याची पद्धत म्हणजे डिजिटल उद्योजकतेची खरी सुरुवात.
1: सध्या प्रत्येक जण डिजिटल मार्केटिंग कडे लक्ष देत आहे. एखाद्या युवकाला जर समजा व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे, तर डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार त्या युवकाने करावा याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: माझ्या मते डिजिटल व्यवसायाची कल्पना निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त आपल्याला काय आवडतं हे न पाहता ग्राहकाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेणं. युवकांनी सर्वप्रथम स्वतःला 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मला काय चांगले करता येते, लोकांना कशाची गरज आहे आणि या गरजेसाठी लोक पैसे देण्यास तयार होतील का. उदाहरणार्थ एखाद्याला मोबाईलवर व्हिडिओ तयार करणे आणि संपादन करणे चांगले जमत असेल, तर त्याने फक्त मला व्हिडिओ बनवायला आवडतात एवढ्यावर थांबू नये. आपल्या परिसरातील दुकानदार, डॉक्टर, शिक्षक, छोटे उद्योग किंवा संस्थांना सोशल मीडिया व्हिडिओची गरज आहे का याचा अभ्यास करावा. गरज असेल तर त्यातून व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास. आपले संभाव्य ग्राहक कोण आहेत, त्यांची संख्या किती आहे, त्यांची समस्या काय आहे, सध्या ते कोणत्या पर्यायाचा वापर करतात आणि आपली सेवा त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त कशी ठरेल हे समजून घ्यायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे भांडवल आणि कौशल्य. सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावीच लागते असं नाही. युवकाने आपल्या उपलब्ध कौशल्यावर आधारित व्यवसाय निवडला तर सुरुवातीचा खर्च कमी ठेवता येतो. मात्र आवश्यक कौशल्य नसतील तर ती शिकायची तयारी असणे महत्वाचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे व्यवसायाची वाढण्याची क्षमता. आज 10 ग्राहक आहेत, उद्या 100 किंवा 1000 ग्राहक मिळाल्यावर आपण त्यांना सेवा देऊ शकू का, हा विचार खूप महत्वाचा आहे. डिजिटल माध्यमांमुळे व्यवसायाचा विस्तार अतिगतीनं होणं शक्य आहे, त्यामुळे आपण हा विचार आधी करणं गरजेचं आहे की ग्राहक संख्या वाढल्यानंतर एवढ्या मोठ्या ग्राहक संख्येला आपण सेवा देऊ शकणार आहोत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक ट्रेंड समजून व्यवसायाची कल्पना निवडता कामा नये. आज एखादी डिजिटल सेवा लोकप्रिय आहे म्हणून उद्या तीच आपल्यासाठी योग्य असेल असं म्हणता येणार नाही. मी युवकांना एक साधा मंत्र देईन, ट्रेंडच्या मागे धावू नका. गरज शोधा, समस्या शोधा आणि त्यावर डिजिटल माध्यमातून उपयोगी उपाय द्या. कारण चांगली डिजिटल व्यवसाय कल्पना म्हणजे केवळ नवीन कल्पना नव्हे, ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करणारी आणि आपल्या निर्मिती कौशल्याला योग्य असणारी आणि आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असणारी कल्पना होय.
1: सर, अगदी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो कानमंत्र तुम्ही आपल्या युवक मित्रांना दिलेला आहे. पुढे मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात जे सुरुवात करू इच्छितात अशा युवकांसाठी व्यवसाय नियोजनाची पहिली पायरी कोणती असावी याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करताना अनेक युवकांची पहिली चूक अशी होते की ते लगेच वेबसाईट तयार करतात, सोशल मीडिया अकाउंट सुरू करतात किंवा एखादे ऍप तयार करण्याचा विचार करतात. पण माझ्या मते डिजिटल उद्योजकतेची पहिली पायरी तंत्रज्ञान नाही तर नियोजन आहे. सर्वप्रथम युवकाने मी कोणती समस्या सोडवणार आहे आणि कोणासाठी सोडवणार आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. यानंतर आपण कोणाला लक्ष्य ग्राहक समजणार आहोत हे निश्चित करणं महत्वाचं आहे. विद्यार्थी, पालक, शेतकरी, दुकानदार, महिला, छोटे व्यावसायिक, कंपन्या आणि सेवा नेमकी

0: नेमकी कोणासाठी आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे बाजारपेठेचा छोटा का होईना पण अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: यामुळे केवळ आपल्या मनात चांगली वाटणारी कल्पना आणि प्रत्यक्षात ग्राहकांना उपयोगी असलेली कल्पना यातील फरक समजतो. त्यानंतर व्यवसायाचे साधे बिझनेस मॉडेल म्हणजेच व्यवसाय कसा चालणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे. आपला ग्राहक कोण आहे, उत्पादन किंवा सेवा काय आहेत, ग्राहक आपल्यापर्यंत कसे येणार किंवा आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार, त्यांच्याकडून उत्पन्न कसे मिळणार, सुरुवातीचा खर्च किती आणि भविष्यात व्यवसाय कसा वाढणार या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधायला हवीत. सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करू नका. प्रथम छोट्या प्रमाणावर प्रयोग करून पहा. यालाच आपण कल्पना, ग्राहक, छोटा प्रयोग, अभिप्राय, सुधारणा, विस्तार अशी उद्योजकीय प्रक्रिया म्हणू शकतो. आज डिजिटल युगामध्ये आणखी एक मोठी संधी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेची माहिती, ग्राहकांचा प्रतिसाद, खर्च आणि विक्री यांचा मागोवा घेता येतो. त्यामुळे निर्णय अंदाजावर नव्हे तर उपलब्ध माहितीवर घेता येतो. तर मोबाईल हातात घेण्यापूर्वी समस्या हातात घ्या, वेबसाईट बनवण्यापूर्वी ग्राहक समजून घ्या आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या व्यवसायाची छोटी चाचणी घ्या. यातून युवकाची कल्पना व्यवहार्य व्यवसायात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होते.
1: अगदी सर, डिजिटल व्यवसायामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या लक्षात घ्याव्या लागतात. डिजिटल व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी युवकांनी कोणत्या संस्थेशी संपर्क साधावा? डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी युवकांनी कोणत्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा? याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल उद्योजकता सुरू करताना युवकांनी सर्व काही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन, गरज असेल तर प्रशिक्षण आणि उपलब्ध शासकीय किंवा संस्थात्मक योजनांचा उपयोग अवश्य करून घ्यावा. महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCD, जिल्हा उद्योग केंद्र, MSME शी संबंधित संस्था, कौशल्य विकास संस्था, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन केंद्र तसेच महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र ही मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरू शकतात.
1: बरोबर.
0: आर्थिक सहाय्यासाठी बँका, विविध शासकीय स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची माहिती घेणेही महत्वाचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कर्ज किंवा आर्थिक सहाय्य मिळणे म्हणजे व्यवसाय यशस्वी होणे नाही.
1: बरोबर.
0: व्यवसायाची कल्पना, बाजारपेठ, कौशल्य आणि आर्थिक नियोजन मजबूत असणे हे अधिक महत्वाचे आहे. डिजिटल कौशल्याच्या बाबतीत युवकांनी सर्वप्रथम मूलभूत डिजिटल साक्षरता समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार कौशल्य निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षा शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मजबूत पासवर्ड कसा असतो, योग्य 2-स्तरीय सुरक्षा कशी असते, फिशिंग पासून सावध कसं राहायला पाहिजे, ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे आणि सुरक्षित ऑनलाईन व्यवहार याबाबत मूलभूत ज्ञान प्रत्येक डिजिटल उद्योजकानं घेतलंच पाहिजे. एकच कोर्स करून थांबण्यापेक्षा सतत शिकण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. प्रमाणपत्रापेक्षा कौशल्य आणि कौशल्यापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग महत्वाचा आहे.
1: बरोबर. सर, डिजिटल तंत्रज्ञानामुळे युवकांसाठी व्यवसायाच्या कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत? सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आहे आणि ई कॉमर्स, यांचा व्यवसाय वाढीसाठी युवक कशा पद्धतीने उपयोग करू शकतात, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज व्यवसायाच्या संधींचं स्वरूपच बदललं आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान, कार्यालय आणि मोठी यंत्रसामग्री आणि मोठी बाजारपेठ आवश्यक असायची. आज मात्र मोबाईल, इंटरनेट, कौशल्य आणि योग्य कल्पना यांच्या मदतीनं कमी भांडवलामध्ये अनेक व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. यामध्ये सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता व्यवसायाचे प्रभावी साधन बनले आहे. पण फक्त पोस्ट टाकणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग नाही. योग्य ग्राहक कोण, त्याला काय हवे आहे आणि आपली उत्पादनं त्यांची गरज कशी पूर्ण करतील हे स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: ई कॉमर्समुळे तर बाजारपेठेची भौगोलिक मर्यादा खूप कमी झाली आहे. एखादे उत्पादन गावात तयार झाले आहे आणि तरी त्याचा ग्राहक पुणे, मुंबई किंवा भारतातील इतर शहरांमध्ये असू शकतो. मात्र त्यासाठी दर्जेदार

0: उत्पादन योग्य पॅकेजिंग, विश्वासार्ह वितरण व्यवस्था, ग्राहक सेवा आणि परतावा धोरण यांचे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: डिजिटल मार्केटिंगचा आणखी एक फायदा म्हणजे परिणाम मोजता येतात. किती लोकांनी जाहिरात पाहिली, किती लोकांनी संपर्क केला, किती विक्री झाली आणि कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आपले उत्पादन आवडले याचा डेटा आपल्याला मिळू शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे अंदाजाऐवजी माहितीच्या आधारे पुढील निर्णय आपल्याला घेता येतात. फॉलोअर्सची संख्या म्हणजे व्यवसायाचे यश नाही. खरे यश म्हणजे योग्य ग्राहक मिळणे, ग्राहकांचा विश्वास निर्माण होणे, विक्री होणे आणि ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे येणे. म्हणून डिजिटल माध्यमांचा वापर दिसण्यासाठी नव्हे तर ग्राहकांपर्यंत विश्वास निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे आणि मूल्य निर्माण करण्याकरता याचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. आता गरज आहे ती योग्य कल्पना आणि कौशल्य आणि कृतीची.
1: अगदीच सर. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI यामुळे देखील डिजिटल मार्केटिंग वरती बराचसा फरक पडत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ऑटोमेशन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा छोट्या व्यवसायांना कसा फायदा होऊ शकतो आणि युवकांनी आपल्या कौशल्यांचा आणि कल्पनांचा वापर करून डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आजच्या काळामध्ये AI आणि ऑटोमेशन फक्त मोठ्या कंपन्यांचे तंत्रज्ञान म्हणून पाहण्याची गरज उरलेली नाही. छोट्या व्यावसायिकांनाही योग्य पद्धतीने या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. वेळ, खर्च आणि मेहनत या माध्यमातून कमी करता येते. त्याचप्रमाणे ऑटोमेशनच्या मदतीनं काही नियमित कामे जसे ग्राहकांना संदेश पाठवणे, अपॉइंटमेंटची आठवण करून देणे, नोंदी ठेवणे किंवा विक्रीचा प्राथमिक मागोवा घेणे अधिक कार्यक्षमपणे करता येतात. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. AI म्हणजे उद्योजकाला पर्याय नाही. AI हे उद्योजकाच्या हातातील एक साधन आहे. अंतिम निर्णय ग्राहकांची गरज समजून घेणे, सर्जनशीलता, नैतिकता आणि जबाबदारी ही माणसाचीच भूमिका आहे. युवकांनी AI शिकताना केवळ कोणते AI टूल वापरायचे यावर लक्ष केंद्रित करू नये. त्यापेक्षा या तंत्रज्ञानाचा वापर करून मी ग्राहकांची कोणती समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
1: बरोबर.
0: स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी प्रथम एक वैशिष्ट्य, कौशल्य किंवा क्षेत्र निवडावे. त्यात सातत्यानं प्रावीण्य मिळवावे. त्यानंतर प्रत्यक्ष छोटे प्रकल्प हातात घ्यावेत आणि त्यातून आपले काम दाखवणारे पोर्टफोलिओ तयार करावे. त्यानंतर स्वतःचा डिजिटल ठसा निर्माण करणे महत्वाचे आहे. आपल्या कामाची माहिती सोशल मीडिया, वेबसाईट किंवा इतर योग्य डिजिटल माध्यमांवर सातत्यानं मांडणे गरजेचं आहे. ग्राहकांचे अभिप्राय घ्यावेत आणि चांगल्या कामातून विश्वास निर्माण करावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे AI युगात केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नाही. संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, ग्राहक समजून घेण्याची क्षमता आणि बदल स्वीकारण्याची तयारी ही मानवी कौशल्य सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत.
1: सर, डिजिटल व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. तर डिजिटल व्यवसाय सुरू करताना युवकांना कोणत्या प्रमुख अडचणींचा सामना करावा लागू शकतो? ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास याबाबत नव उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी? तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: डिजिटल व्यवसाय सुरू करणे आज तुलनेनं सोपे झाले असले तरी डिजिटल व्यवसाय टिकवणे आणि विश्वासार्हता वाढवणे हे आजच्या युवकांपुढचे खरे आव्हान आहे. युवकांसमोर सुरुवातीला अनेक अडचणी येऊ शकतात. योग्य व्यवसाय कल्पना निवडणे, ग्राहक मिळवणे, तीव्र स्पर्धा, डिजिटल कौशल्यांचा अभाव, आर्थिक नियोजन आणि सातत्यानं बदलणारे तंत्रज्ञान या गोष्टींचा त्यात समावेश होतो.
1: बरोबर.
0: आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक हा अगदी आता सध्या आयरणीवर आलेला विषय आहे. डिजिटल उद्योजकांचा व्यवसाय ऑनलाईन असल्यामुळे त्यांची आर्थिक माहिती, ग्राहकांची माहिती, पासवर्ड, व्यवहार आणि डिजिटल खाती सुरक्षित ठेवणं हे अत्यंत आवश्यक ठरत आहे. युवकांनी सर्वप्रथम मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरावेत आणि शक्य तिथे दोन स्तरीय सुरक्षा म्हणजे

0: फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवावी. अनोळखी लिंक, संशयास्पद ईमेल, बनावट ग्राहक किंवा खोटी पेमेंटची माहिती याबाबत सतत सावध राहावे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्क्रीनवर पेमेंट झाल्याचा संदेश दिसला म्हणजे व्यवहार पूर्ण झाला असे समजू नये. प्रत्यक्ष बँक खात्यात किंवा अधिकृत पेमेंट प्रणालीमध्ये रक्कम जमा झाली आहे का हे तपासणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तसेच ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा संवेदनशील बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. ग्राहकांची वैयक्तिक माहितीही अनावश्यक गोळा करू नये आणि आवश्यक माहिती सुरक्षितपणे हाताळली जावी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांचा विश्वास. डिजिटल व्यवसायात ग्राहक अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटलेलाच नसतो, त्यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती स्पष्ट असावी. खोटे रिव्ह्यू, चुकीची जाहिरात किंवा अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने देऊन एकदा विक्री होऊ शकते, पण दीर्घकाळ व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला योग्य माहिती देऊन चांगली सेवा दिली तर व्यवसाय निर्माण होतो. तंत्रज्ञानाचा वेग स्वीकारा, पण सुरक्षिततेच्या बाबतीत कसलीही घाई करू नका.
1: बरोबर.
0: कारण डिजिटल व्यवसायात ग्राहक मिळवणं महत्वाचं आहे, पण त्यांचा विश्वास जपणे त्याहून महत्वाचे आहे. सुरक्षा, पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा या तीन गोष्टींच्या आधारावरच डिजिटल व्यवसायाची दीर्घकालीन विश्वासार्हता निर्माण होते.
1: अगदी. सर, आपले जे युवक मित्र आहेत जे कमी भांडवलामध्ये डिजिटल व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना कोणत्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत आणि ग्रामीण भागातील युवक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादने आणि सेवांना मोठ्या बाजारपेठेशी कसे जोडू शकतात याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आज डिजिटल उद्योजकतेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे मोठी गुंतवणूक न करता कौशल्यांच्या आधारावर व्यवसाय सुरू करण्याची शक्यता. त्यामुळे युवकांनी सुरुवातीला मोठे कार्यालय, दुकान किंवा यंत्रसामग्री घेण्यापेक्षा आपल्या कौशल्याचा वापर करून सेवा आधारित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. याशिवाय युवकांनी आपल्या परिसरातील स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने याचा विचार करावा. ग्रामीण भागातील युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान ही मोठी संधी आहे. एखाद्या गावात उत्तम हस्तकला, खाद्यपदार्थ, शेतीमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने, पारंपरिक वस्तू किंवा स्थानिक सेवा उपलब्ध असतील तर त्यांची माहिती डिजिटल माध्यमातून मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते. फक्त ऑनलाईन प्रसिद्धी पुरेशी नाही. उत्पादनांची गुणवत्ता, किंमत, पॅकेजिंग, साठवणूक, वितरण, वेळेवर सेवा आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण याची संपूर्ण साखळी मजबूत करावी लागेल. ग्रामीण युवकांसाठी एक महत्वाची संधी म्हणजे स्थानिक ज्ञानाचे डिजिटल सेवेत रूपांतर. उदाहरणार्थ शेतीविषयक कौशल्य, स्थानिक पर्यटन, पारंपरिक कला, दुरुस्ती सेवा किंवा एखादे विशेष तांत्रिक कौशल्य याचे डिजिटल सादरीकरण करून नवीन ग्राहक मिळवता येऊ शकतात. म्हणूनच मी युवकांना सांगू इच्छितो, मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल लागत नाही, मोठी गरज ओळखण्यासाठी मोठी बाजारपेठही आवश्यक नाही, मात्र तुमचा दृष्टिकोन व्यावसायिक असायला हवा.
1: अगदीच. डिजिटल व्यवसायामध्ये स्पर्धा वाढत असताना स्वतःचा व्यवसाय वेगळा आणि टिकाऊ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: आज डिजिटल माध्यमांमुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालंय, पण त्याचबरोबर स्पर्धाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे फक्त ऑनलाईन उपस्थिती निर्माण करून व्यवसाय टिकत नाही. ग्राहकाला आपल्याकडे येण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येण्यासाठी काहीतरी वेगळे, उपयोगी आणि विश्वासार्ह देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम ग्राहकाला नेमके काय हवंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. माझ्याकडे हे उत्पादन आहे म्हणून ते ग्राहकाने घ्यावे हा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे. ग्राहकाची कोणती गरज मी अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो हा विचार प्रत्येक उद्योजकानं करण्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा आपण ज्याला USP म्हणतो. आपले उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे हे स्पष्ट असलं पाहिजे. ते वेगळे पण कमी किमतीत असण्याची गरज नाही. ते गुणवत्ता, डिझाईन, वेगवान सेवा, वैयक्तिक लक्ष, विशेष सुविधा, स्थानिक वैशिष्ट्य किंवा ग्राहकांचा चांगला अनुभव. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गुणवत्ता आणि सातत्य. डिजिटल माध्यमातून ग्राहक पटकन मिळू शकतो, पण खराब

0: अनुभवामुळे तो त्याच वेगानं दुसऱ्या व्यवसायाकडे ही जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादकांची गुणवत्ता, वेळेवर सेवा आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची कला यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा विश्वास, प्रामाणिक माहिती, स्पष्ट किंमत, सुरक्षित व्यवहार, वेळेवर सेवा आणि तक्रारींचे योग्य निराकरण यामुळे विश्वास निर्माण. आपल्या प्रॉडक्टमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये सतत सुधारणा करत राहणं ही काळाची गरज आहे. डिजिटल उद्योजकाने आपल्या ग्राहकांकडून अभिप्राय सतत घेतला पाहिजे, विक्रीची माहिती पाहावी, कोणती जाहिरात किंवा सेवा परिणामकारक आहे हे समजून घ्यावे आणि त्यानुसार त्यामध्ये सातत्यानं बदल करत जावेत. टेक्नॉलॉजीची नक्कल करता येते, पण ग्राहकांशी निर्माण झालेला विश्वास आणि तुमची उद्योजकीय ओळख सहज नक्कल करता येत नाही.
1: बरोबर.
0: म्हणून डिजिटल व्यवसाय टिकवण्यासाठी मी 5 शब्द सांगू शकतो. गरज ओळखा, वेगळेपणा निर्माण करा, गुणवत्ता जपा, विश्वास ठसवा आणि सतत सुधारणा करत राहा.
1: सर, मुलाखतीच्या शेवटी डिजिटल उद्योजकतेच्या क्षेत्रात आपली वाटचाल सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: माझा युवकांना सर्वप्रथम एकच संदेश आहे, डिजिटल युगाकडे फक्त नोकरी शोधण्याची संधी म्हणून पाहू नका, स्वतः काही निर्माण करण्याची संधी म्हणूनही पहा. आज तंत्रज्ञानामुळे आपल्या हातात अशी साधनं आली आहेत जी काही वर्षापूर्वी मोठ्या कंपन्यांकडेच उपलब्ध होती. पण केवळ मोबाईल आणि इंटरनेट हातात असणे पुरेसे नाही, उद्योजक होण्यासाठी विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपण नेहमी विचारतो मला नोकरी कुठे मिळेल, हा प्रश्न महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, मी स्वतः काय निर्माण करू शकतो, माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, लोकांची कोणती समस्या मी सोडवू शकतो.
1: बरोबर.
0: यासाठी सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, लहान सुरुवात करा. एखादी छोटीशी कल्पना निवडा, ग्राहकांशी बोला, छोटासा प्रयोग करून पहा, त्यांचा अभिप्राय घ्या, आपल्या झालेल्या चुका सुधारा आणि मग हळूहळू आपल्या कल्पनेचा विस्तार करा. तंत्रज्ञान सतत बदलत राहणार, शिकण्याची सवय आपण स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. बदल स्वीकारण्याची तयारी आणि समस्या सोडवण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये विकसित करायला हवी. त्याचबरोबर डिजिटल जगामध्ये प्रामाणिकपणा, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास कधीही विसरू नका. स्वप्न फक्त पाहू नका, ते लिहून काढा. कल्पना फक्त मनात ठेवू नका, तिची चाचणी घ्या. तंत्रज्ञान फक्त वापरू नका, त्यातून मूल्य निर्माण करा आणि संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा. तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्य निर्माण करणारे निर्माते आणि उद्योजक बनावे हीच माझी सर्व युवकांना, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकांना माझ्या मनापासून शुभेच्छा.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण डिजिटल उद्योजकतेचे बदलते स्वरूप, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, डिजिटल कौशल्यांचे महत्व, शासकीय योजनांमधून मिळणारे सहाय्य आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या नव्या संधी याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. या संवादातून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की डिजिटल युगात यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून योग्य कल्पना, कौशल्य, सातत्य, ग्राहकांचा विश्वास आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांनी आपल्या स्थानिक कौशल्यांचा, उत्पादनांचा आणि कल्पकतेचा डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक बाजारपेठेशी संपर्क साधण्यासाठी उपयोग करून घ्यावा. संधी ओळखा, नवनवीन गोष्टी शिका, छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. आजच्या या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी संवादासाठी मी हेमंत भागवत सरांचे मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजचा युवावाणीचा हा विशेष कार्यक्रम इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात डिजिटल युगातील उद्योजकता, तंत्रज्ञानातून व्यवसाय विकास याविषयी श्रद्धा एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे माजी प्राचार्य तसंच उद्योजकता विकास तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत भागवत यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद

युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती होते आकाशवाणी पुणे केंद्राची. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करण्यात येतील.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि प्राप्त अनुभव हीच आपली संपत्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याचा देशात प्रथम क्रमांक. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.5% वाढ. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप. आता सविस्तर बातम्या. गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि मिळालेला अनुभव हीच आपली संपत्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला ते संबोधित करत होते. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे कष्ट ही आपली शक्ती असून यामुळेच भारताच्या सामर्थ्याला कमी लेखू नये असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: 140 करोड़ देशवासी हम मिलकर 2047 का विकसित भारत बनाएंगे और जरूर बनाएंगे. वी विल डू इट. हमें $1 trillion की इकोनॉमी बनने में करीब 60 वर्ष लगे, लेकिन जब सही नीतियां मिली, सही दिशा मिली, तो उसी भारत ने 12 वर्षों में ही $2 trillion से अधिक ग्रोथ करके दिखा दी. हमें भारत के सामर्थ्य को कभी भी कम नहीं आंकना है.
0: कधी काळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी ओळख असलेला भारत आज मात्र आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम घडवत आहे. भारताच्या नव्याने उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. पंतप्रधानांच्या कारकिर्दीची ही 25 वर्षे विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर द टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. मोदी यांची ही कारकीर्द म्हणजे देशाच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या वाटचालीतील एक महत्वपूर्ण अध्याय असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. आपल्या कारकिर्दीत पंतप्रधानांनी भारताला आत्मनिर्भर, सामर्थ्यवान आणि विकसित राष्ट्र करण्याच्या संकल्पाला दृढ दिशा देत आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि अथक कार्याने देशाच्या प्रगतीवर अमिट ठसा उमटवला असं म्हटलं आहे. राज्यातही अनेक ठिकाणी यानिमित्तानं विविध कार्यक्रम घेण्यात आले. पंतप्रधानांचं विकसित भारत संकल्प सभेतील भाषणाचं यावेळी थेट प्रक्षेपण करण्यात आलं. नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा घेण्यात आली. नेरूळ शहरात दुचाकी फेरीच्या माध्यमातून सेवा ज्योती यात्रा काढण्यात आली. प्रत्येक भारतीयाने स्वयंस्फूर्तीने देशहितासाठी कार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं गारखेडा परिसरातून सेवा ज्योती यात्रा काढण्यात आली. शहरातून काढलेल्या सेवा ज्योती यात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले. गारखेडा भागात गजानन मंदिर ते सूतगिरणी चौकादरम्यान एका चौकाचं विकसित भारत संकल्प चौक असं नामकरण करण्यात आलं. बीड शहरातूनही सेवा ज्योती

0: यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले. या अभियानाच्या माध्यमातून समाजसेवा, जनकल्याण आणि राष्ट्रहिताच्या कार्याला चालना देण्याचा संदेश देण्यात येत आहे. अहिल्यानगर इथं विकसित भारत संकल्प सभा घेण्यात आली. सभेनंतर शहरातून सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. परभणी शहरात विकसित भारत संकल्प सभेला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विकसित भारत 2047 सामूहिक संकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारण यावेळी करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा विरोधात दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल FIR दाखल केला आहे. नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांविरोधातल्या निषेध मोर्चादरम्यान गांधी तसंच वाड्रा यांनी परवानगीशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या इमारतीत प्रवेश करून तिथं धरणे आंदोलन केलं. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलं. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी, जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे हे मानांकन निश्चित करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.25% वाढ केली असून रेपो दर आता 5.5% इतका झाला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. फेब्रुवारी 2023 नंतर RBI धोरणात्मक दरात वाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वाढती किरकोळ महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीची माहिती दिली. राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच या संदर्भातील निवेदनही मुख्यमंत्र्यांनी सादर केलं. यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: जवळपास असे 20 तालुके आहेत की जे तालुके गरीब यादीत आलेले नाहीत तरी त्या तालुक्यांमध्ये दुष्काळाची सगळी मदत केली जाईल. हे पहिलं वर्ष असं आहे की ज्यावेळी आपण सगळे नियम निकष बाजूला ठेवून दुष्काळ अगोदर जाहीर केलेला आहे, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करायची त्या दृष्टीनं अतिशय वेगाने हे कामकाज चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही हे कामकाज वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
0: MPSC राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं नमूद करत विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले. दरम्यान आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. दरम्यान पुण्यातील टिळक चौकातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. यात 21 जिवंत काडतूसं, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा अभिनेत्री नम्रता संभेराव आणि पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांच्या उपस्थितीत आज जल्लोषात समारोप झाला. कुलगुरू डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. नम्रता संभेराव आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी रवींद्र खोमणे यांच्या हस्ते पारितोषिकं वितरित करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं महोत्सवात सलग 3 वर्षी विजेतेपद मिळवलं. विजेतेपदासह 2 गटातील 4 चषकं आणि 16 कला प्रकारात पारितोषिकं मिळवून या संघानं हॅट्रिक केली. येत्या नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना माहूरगडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 120 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी 500 अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. भाविकांच्या आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयातील 40 खाटा राखीव ठेवणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे आजपासून पुढचे 10 दिवस अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावणार आहेत. मुंबई बल्लारशा मुंबई गाडी 17 आणि 18 तारखेला पूर्ण रद्द करण्यात आली असून 17 तारखेला हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस फक्त अनुक्रमे मनमाड आणि नाशिकपर्यंत धावतील आणि तिथूनच परतीच्या प्रवासाला निघतील. या काळात राज्यराणी तसंच देवगिरी एक्सप्रेस कर्जत पुणे मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे तर

भारत आंबे यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. भावसंगीत आपण ऐकत आहेत भावधारा या कार्यक्रमात. कुंदा भागवत आणि गोविंद पोवळे.

भावधारा कार्यक्रमात त्यानंतर गंगाधर महांबरे यांचं गीत ऐकूया. अनुराधा पोडवाल आणि अरुण दाते यांच्या आवाजात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रुतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीतकार आणि गायक मिलिंद निंगळे. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा

0: लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
1: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडन्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात पहिला. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्य करत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळात आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत वाढ झाली आहे. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असं ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानेच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे, भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभारही मानले. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची, समर्पणाची, मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
2: नवी मुंबईत नेरूळ इथं सेवा ज्योती यात्रा, नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. धुळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शहरातून मशाल यात्रा काढून प्रधानमंत्र्यांचा देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. अहिल्यानगर आणि बीड इथंही सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा आयोजित करण्यात आली होती. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आज सांगली इथं वृक्षारोपण करण्यात आलं.
0: भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली

0: त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात चलनफुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यात हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील, तर किरकोळ किंमत आधारित चलनफुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज RBI वर्तवला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीसाठी हे रँकिंग निश्चित करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा तसंच आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातल्या 48 निर्देशांकात झालेल्या सुधारणांच्या आधारावर हे मूल्यमापन झालं आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही गडचिरोली जिल्हा अग्रेसर राहिला आहे. लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. हवाई दलाच्या 94व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या संदेशाचं थेट प्रसारण आज रात्री 8:10 प्रसारित होणार असल्यानं 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन. बॉयलर इंजिनियर्स, अटेंडंट्स, बाष्पक वापर करते, कारखानदार, विद्यार्थी व कन्सल्टंट्स, आता मिळवा बॉयलर्स म्हणजेच बाष्पकांसंबंधित संपूर्ण माहिती एकच जागेवर. बॉयलर इंडिया 2026 परिषदेमध्ये दिनांक 8-10 ऑक्टोबर सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्र वाशी नवी मुंबई येथे. आजच नोंदणी करा india.boilerworldexpo.com. प्रवेश निःशुल्क. आयोजक बाष्पके संचालनालय, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधनाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनेलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यात या 6 जणींनी आपापले अनुभवही कथन केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यात निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. MPSC किंवा इतर कोणतीही परीक्षा निपक्षपातीपणे आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त असल्याची हमी राज्य शासनानं दिली पाहिजे. त्यात काही घोटाळा असेल असं वाटलं तर त्याचा निषेध करणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात FIR दाखल करणार नाही असं पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं. आंदोलनाच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा आराखडा शासनानं येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेनं निदर्शनं थांबवण्याची तयारी दर्शवली तर इतर 2 संघटनांनी

दर्शन महानगरपालिका सांगेल त्या ठिकाणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 6 शस्त्र आणि स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. यात 21 जिवंत काडतुसे, 7 डिटोनेटर आणि 150 मीटर केबल वायर जप्त करण्यात आली. याशिवाय वॉकी टॉकी संच, मॅग्झिन आणि इतर माओवादी साहित्यही आढळलं. यातलं काही साहित्य घटनास्थळी नष्ट करण्यात आलं. नापिकी आणि कर्जबाजारीमुळे लातूर जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. जीवन गव्हाणे असं त्यांचं नाव आहे. गव्हाणे यांच्यावर 1.5 लाखांचं कर्ज होतं. कर्ज परतफेडीच्या ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन.

0: ताणातून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्हा देशात प्रथम. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:12 झालेली आहे.
3: 1872 ला जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे वाघ सिंह चित्ते बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
4: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
5: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
6: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
7: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
6: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
7: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
6: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
7: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
6: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
7: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
6: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
8: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए. सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है. अगर किसी सेंट्रल गवर्नमेंट डिपार्टमेंट या CVC के दायरे में आने वाली संस्था से जुड़ी शिकायत है तो आप CVC की वेबसाइट पर जाकर कंप्लेंट दर्ज कर सकते हैं. जानकारी और कंप्लेंट के लिए विजिट करें CVC.gov.in. सतर्क रहिए, जागरूक रहिए, क्योंकि बदलाव की शुरुआत हमारी आवाज

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासाला आकार देताना त्यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला दिशा देण्याचं काम केलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 2.5 दशकांच्या वाटचालीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्पादन क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या संकल्पाला धोरणात्मक दिशा देण्याचं काम केलं. उत्पादन क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशानं त्यांनी महत्वाच्या विविध क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू केली. मेड इन इंडिया, व्यवसाय सुलभता आणि एक खिडकी धोरणाअंतर्गत नव्या उद्योगांच्या सुलभ उभारणीसाठी परवानग्या ते प्रत्यक्ष स्थापनेपर्यंतच्या असंख्य जाचक नियम अटी रद्द करत या प्रक्रियेचं सुलभीकरण केलं. संसाधनांची सहज उपलब्धता सुनिश्चित केली. यामुळे देशात उत्पादन क्षेत्रातल्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार झालं. एका अर्थाने भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी अनुकूल धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून भक्कम पाया रचला. याचविषयी अधिक सांगताहेत उद्योजक आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद महासचिव भावेश मारू.
1: भारताला उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश केवळ देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा नाही, तर भारताला जागतिक उत्पादन साखळीतील एक महत्त्वाचे केंद्र बनवणे, स्थानिक उद्योगांना बळ देणे आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण करणे हा होय. यासाठी सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा. मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशातच उत्पादन करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. परदेशातून तयार वस्तू आयात करण्याऐवजी त्या वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, भारतीय उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धात्मक व्हावीत हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाने या प्रयत्नांना आणखी व्यापक दिशा दिली. आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून वेगळे होणे असा नाही, तर भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान कौशल्य आणि पुरवठा साखळी मजबूत करून जगाशी अधिक सक्षमपणे स्पर्धा करणे असा त्याचा अर्थ आहे. या दिशेने अत्यंत महत्वाची ठरलेली योजना म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, म्हणजेच PLI योजना. PLI योजनेअंतर्गत उत्पादन वाढवणाऱ्या पात्र कंपन्यांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट, सोलर मॉड्यूल्स, टेक्सटाईल्स अशा विविध क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेकडे MSME क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे उत्पादन, निर्यात आणि सेवा आणि रोजगाराचे मोठे केंद्र आहेत. सरकारकडून MSME क्षेत्रासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट गॅरंटी, तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या विविध उपाययोजना जसं जेम पोर्टल असेल करण्यात आलेल्या आहेत. सरकारी खरेदीमुळे MSME क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न झाला आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचा परिणाम थेट रोजगारावरती होतो. एखादा उद्योग वाढला की त्याच्याशी संबंधित अँसिलरी युनिट वाढतात, म्हणजे पूरक उद्योग निर्माण होतात. वाहतूक, पॅकेजिंग, देखभाल, सेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही केवळ सरकारची योजना नाही, ती उद्योग, कामगार, उद्योजक, MSME आणि सामान्य नागरिक यांच्या सहभागातून पुढे जाणारी एक व्यापक प्रक्रिया आहे.
0: श्रोते हो, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली आत्मनिर्भरता देशाच्या आर्थिक सुरक्षेचा कणा असल्याचं ओळखून प्रधानमंत्र्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संलग्न उत्पादनालाही प्राधान्य दिलं. त्यामुळेच कधी काळी सर्वाधिक मोबाईल

0: निर्यात करणारा आपला देश आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि मोठा निर्यातदार देश बनला आहे. 76,000 कोटी रुपये तरतुदीच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देशातच चीप निर्मितीचे 5 पेक्षा जास्त प्रकल्प आकाराला येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मोटार वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी लागणाऱ्या घटकांच्या स्वदेशी उत्पादनानेही नवी दिशा घेतली आहे. प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू केलेल्या तंत्रज्ञान क्रांतीबद्दल अधिक सांगताहेत उद्योजिका आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्य माया वांगणकर.
1: आजच्या काळात कोणत्याही देशाची आर्थिक ताकद ही केवळ त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर किंवा पारंपरिक उद्योगांवर अवलंबून नसते, तर त्या देशाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमता किती मजबूत आहे यावरही ती अवलंबून असते. त्यामुळे भारतासाठी तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता ही केवळ एक गरज नाही तर विकसित भारताच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे मोबाईल हँडसेटचे देशात होणारे उत्पादन. काही वर्षापूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोन पैकी मोठा हिस्सा परदेशातून इम्पोर्ट केला जातो. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतातच मोबाईल हँडसेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. एवढेच नव्हे तर भारतातून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा बदल केवळ मोबाईल असेंबल करण्यापुरता मर्यादित नाही. मोबाईल उत्पादनासाठी लागणारे विविध घटक जसे की चार्जर, डिस्प्ले, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट, पॅकेजिंग, टेस्टिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उद्योगांची क्षमता विकसित होतात. यामुळे मोठ्या कंपन्यांसोबतच एमएसएमई क्षेत्रालाही नवीन व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुभवातून भारताने आता तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे पुढचे महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि ते म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्र. आज मोबाईल फोन पासून कम्प्युटर, ऑटोमोबाईल पासून मेडिकल इक्विपमेंट आणि संरक्षण तंत्रज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत जवळपास प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानासाठी सेमीकंडक्टर आवश्यक आहेत. म्हणूनच भारताने इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले. देशातच सेमीकंडक्टर उत्पादनाचे इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारले जात आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की भविष्यातील महत्वाच्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांच्या पुरवठ्यासाठी भारताला पूर्णपणे परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही. सेमीकंडक्टर उद्योगामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही तर उच्च कौशल्याच्या रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. डिझाईन, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असेल. त्यामुळे भारतातील तरुणांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे. आता आपण भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI हे त्यातील सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग यांचा वापर शिक्षण, शेती, वाहतूक आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये वाढणार आहे. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले चिप्स, प्रोसेसर्स, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स आणि इतर सगळे बाकीचे हार्डवेअर भारतातच विकसित आणि उत्पादित करण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये कौशल्य विकसित करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेची सुरुवात आहे. सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये भारताने पुढील दशकात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता तंत्रज्ञान विकसित करणारा, त्याचे उत्पादन करणारा आणि संपूर्ण जगाला तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सची उत्पादने निर्यात करणारा देश बनणे हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. माझ्या मते भारताचा प्रवास आता मेक इन इंडिया पासून रिसर्च, डिझाईन, डेव्हलप अँड मेड इन इंडियाकडे झाला पाहिजे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच आज देशात सागरी मालवाहतूक आणि व्यापारी जहाज बांधणीलाही मोठं बळ मिळालं आहे. दुसरीकडे वस्त्रोद्योगाला नवी दिशा देण्यासाठी अमरावतीत PM मित्रा मेगा टेक्सटाईल

0: इंडस्ट्री पार्क साकारत आहे. या व्यतिरिक्त औषध निर्माण क्षेत्रासाठीच्या बल्क ड्रग्स पार्कच्या माध्यमातून कच्च्या मालासाठीची आत्मनिर्भरता, खेळणी उद्योगातली आयातीमध्ये झालेली 70% घट आणि निर्यातीतली वाढ, तसंच अवजड अभियांत्रिकी आणि रसायने क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनं या सर्व बाबी उत्पादन क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला पूरक ठरल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या याच प्रगतीशील धोरणाबद्दल अधिक सांगताहेत उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य निखिल गुर्जर.
1: 2015 ते 2026 जहाज बांधणीसाठी आर्थिक सहाय्य धोरण म्हणून एक सुरू केलं होतं मोदी सरकारने. तर त्याच्यात कसं होतं की 4000 कोटीचं एक बजेट त्यांनी दिलं होतं 2015 मध्ये, आणि त्यात 20% मदत देत होतो जे शिप बिल्डिंग जे करायचे त्यांच्यासाठी. मार्च 2026 पर्यंत 288 करार त्या स्कीमच्या अंतर्गत साईन केले गेले, आणि ह्याच्यात जवळजवळ 456 जहाज होते, आणि ह्याची ओव्हरऑल आउटले जी होती ती जवळजवळ 20,000 कोटीची होती. 2025 ते 2036 जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना आली, म्हणजे धोरण आधी होतं आणि आता ती योजना आली. त्या योजनामध्ये कसं आहे की जवळजवळ 25,000 कोटीचा तो आउटले आहे, 70,000 कोटी टोटल आपला पॅकेज आहे त्यात या योजनेचे जवळजवळ 25,000 कोटी आहेत. मग मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड, ह्याच्यात कसं आहे की ज्या कंपनींना अजून इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं म्हणजे त्यांना ते फंड रेझिंगसाठी इक्विटी मध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते, म्हणजे मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केलं त्यांनी, ज्याच्यात 49% गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करू शकते, आणि त्या इक्विटी फंडिंगसाठी 25,000 कोटी आहेत. आणि शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम, म्हणजे क्लस्टर्स जे आपण ऐकतो, तसं शिप बिल्डिंग क्लस्टर्ससाठी जवळजवळ 20,000 कोटी त्यांनी त्याच्यात अलोकेट केलं होतं. आता ह्याच्यात 2024 मध्ये, आपण एकाच वर्षाचं आपण बोलू, 2024 ते 2025 आपण बोलू, 41,000 ग्रॉस टनेज जो होता तो 2025 मध्ये 58,000 ग्रॉस टनेज झाला. कापड आणि वस्त्र उद्योग या क्षेत्राबद्दल बोलू, ह्या क्षेत्रात आपलं 5F मॉडेल राबवलं गेलेलं आहे, आणि त्याच्यासाठी PM मित्र नावाची एक स्कीम आहे, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. अमरावतीमध्ये एक चांगलं उदाहरण आहे, तिथे 1020 एकर ऑलरेडी घेतले गेले, 700 कोटीपर्यंत ते प्रकल्प ऑलरेडी ते अंमलबजावणी अंतर्गत आहे ऑलरेडी तेवढं, आणि 120 टन दरवर्षी तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कार्बन फायबर टेक्नॉलॉजीचा एक डेमॉन्स्ट्रेशन प्लांट पण येतोय अमरावती क्लस्टरमध्ये. आता आपण औषध निर्माण व आरोग्य क्षेत्राबद्दल बोलू. ह्या क्षेत्रात मेनली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे जे आपण बनवतो आणि विकतो, तर जे उदाहरण या वर्षी मी बनवलं 100 कोटीचं मी विकलं, पुढच्या वर्षी मी 150 कोटी मी विकलं, म्हणजे हा 50 कोटीचा जो वाढ आहे त्या वाढचा आपल्याला एक पर्सेंटेज मिळतं सरकारातर्फे, आणि ह्या वाढचा जो पर्सेंटेज जो आपल्याला भेटतो याला प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणतात. आणि औषध निर्माण क्षेत्रात हा तर खूपच मोठ्या प्रमाणाने वापरला जातोय.
0: श्रोते हो, एकूणात कधी काळी जगाचा ग्राहक असलेल्या भारताला जगाचं उत्पादन केंद्र ही ओळख मिळवून देत उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन प्राजक्ता कासले.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश 9 मीटर अर्थात 1305 KHz, तसंच FM band 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्य तळ्यासाठी निवडा. दर्जेदार मत्स्यबीज, निरोगी मासे, उत्तम वाढ आणि अधिक उत्पादन. तेव्हा आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91-30-98-98-07 या नंबरवर. तेव्हा शेतकरी मित्रांनो, गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्य शेतीची सुरुवात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, माशांची विक्री झाल्यानंतर उरलेले जे काही भाग असतात, खवले असतील, काटे किंवा अंतर्गत अवयव आपण जे फेकून देत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. चला तर मग आजच्या आपल्या या मत्स्यपालनातील टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ पदार्थाची निर्मिती याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मीना चरणदास टेंभुर्णे. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मत्स्य टाकाऊ पदार्थ म्हणजे नेमकं आपल्याला काय सांगता येईल आणि मत्स्य विक्री किंवा प्रक्रिया करताना देखील आपल्याला कोणते पदार्थ उरतात ह्याची देखील कल्पना असायला हवी.
1: माशांची कापणी, स्वच्छता, विक्री आणि प्रक्रिया करताना माशांच्या शरीरातील काही भाग मुख्य उत्पादन म्हणून वापरले जात नाही. जसं माशांची शेपटी म्हणा, हाडे म्हणा, पंख, त्वचा, खवले, अंतर्गत अवयव, रक्त, कापलेले माशांचे तुकडे आणि इतर प्रक्रिया अवशेष यांचा समावेश होतो. सामान्यतः या पदार्थांना मत्स्य टाकाऊ पदार्थ किंवा मत्स्य प्रक्रिया अवशेष असे म्हटले जातात. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे पूर्णपणे निरुपयोगी कचरा नसून त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रथिने, लिपिड, खनिजे, कोलेजन आणि इतर जैव सक्रिय घटकांचे महत्वाचे स्रोत आहेत. जर हे अवशेष उघड्यावर किंवा पाण्यामध्ये जर आपण टाकले तर त्यांचे सूक्ष्म जीवांद्वारे विघटन सुरू होईल.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे बरेचशी गॅसेस म्हणा, जसं हायड्रोजन सल्फाइड म्हणा किंवा इतर दुर्गंधयुक्त संयोगे तयार होऊ शकतात आणि त्यामुळे ते जल प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0: अच्छा.
1: त्यामुळे आधुनिक मत्स्य प्रक्रियेमध्ये कचऱ्यापासून संपत्ती या संकल्पनेला महत्व दिले जाते. आता त्याचं एक उदाहरण मी सांगते. हाडे व माशांचे अवशेष, मत्स्य चूर्ण, चरबीयुक्त भाग मधून मत्स्य तेल, त्वचा व खवले असेल तर कोलेजन किंवा जिलेटिन, तर योग्य प्रक्रिया केलेले अवशेष सेंद्रिय खत म्हणून वापरता येतात. अशा प्रकारे टाकाऊ पदार्थांचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर करून पर्यावरणीय प्रदूषण कमी करता येते आणि त्याचबरोबर अतिरिक्त आर्थिक उत्पन्न सुद्धा निर्माण करता येऊ शकतो.
0: बरं मॅडम, आता जे मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून आपल्याला मत्स्य चूर्ण हे कसं बनवता येऊ शकतं आणि त्याचा उपयोग मग कुठे होतो? बरं,
1: तर मत्स्य चूर्ण म्हणजे हे नेमकं माशांचा प्रथिनयुक्त अवशेषांवर प्रक्रिया करून तयार केलेले प्रथिने समृद्ध चूर्ण होय. म्हणजे माशांपासून तयार केलेले पावडर असतं ज्यामध्ये जास्त प्रमाणात जे असते प्रथिनयुक्त. यासाठी माशांचे डोके, हाडांवरील मांस, शेपटी, पंख आणि प्रक्रिया करताना उरलेले जे ताजे मासे, मासांयुक्त अवशेष वापरता येतात. यामध्ये पद्धत अशी आहे की सर्वप्रथम कच्चा मांस शक्य तितक्या लवकर गोळा करून स्वच्छ केला जातो. त्यानंतर अनावश्यक परकीय पदार्थ वेगळे केले जातात आणि कच्च्या पदार्थाची योग्य प्रकारे शिजवण किंवा उष्णता प्रक्रिया केली जाते.
0: अच्छा.
1: या प्रक्रियेमुळे प्रथिनांचे मध्ये संरचनात्मक बदल होतात आणि सूक्ष्मजीवांची संख्या जी असते ती कमी करण्यास मदत होते. पुढे त्यांना दाबणे किंवा इतर पद्धतीने अतिरिक्त पाणी व तेलाचा काही भाग जो असतो तो वेगळा केला जातो.
0: अच्छा.
1: त्यानंतर जो उरलेला घन पदार्थ असतो तो नियंत्रित पद्धतीने वाढवला जातो.
0: अच्छा.
1: आणि जी शेवटी बारीक त्याला दडून काढतात आणि त्यापासून आपल्याला एक प्रथिनयुक्त मत्स्य पावडर जो असतो किंवा मत्स्य चूर्ण जो असतो तो तयार केला जातो. जर आपण या मत्स्य चूर्णामध्ये जर बघितलं तर उच्च दर्जाचे प्रथिने असतात, आवश्यक अमिनो ऍसिड ज्याला अमिनो आम्ले म्हणतात, नंतर कॅल्शियम असतं,

0: फॉस्फरस असतं किंवा इतर खनिजे असतात ते आढळतात. त्यामुळे ह्याचा जो मुख्यतः वापर जो असतो तो मत्स्यखाद्य, पशुखाद्य आणि काही खाद्य निर्मिती प्रक्रियांमध्ये प्रथिनांचा स्त्रोतासाठी केला जाऊ शकतो. जर आपण हे जर मत्स्य पावडर तयार करतो तर तयार करण्यासाठी जो कच्चा माल वापरतो तर त्याचं ताजेपणा असणे हे खूप महत्वाचे असते. जर कच्चा माल हा जास्त काळ साठवलेला असेल किंवा कुजलेले अवशेष वापरल्यास त्यामध्ये प्रथिनांचे विघटन वाढते आणि जे अमोनिया किंवा बायोजेनिक अमाइस तसे दुर्गंधीयुक्त संयुगे तयार होऊ शकतात आणि जे तयार चूर्ण असते तर ते जेव्हा आपण साठवतो तेव्हा त्याची आर्द्रता कमी ठेवणे, बुरशी टाळणे किंवा तिथे जे चरबी असते त्याच्यामध्ये तर त्याचं ऑक्सिडीकरण नियंत्रित करणे हे सुद्धा खूप आवश्यक असते आणि त्यामुळेच उत्पादनाचे पोषणमूल्य आणि साठवण क्षमता दोन्हीही टिकून राहतात.
1: मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून आपल्याला मत्स्य तेल हे कशा पद्धतीने मिळवता येतं?
0: माशांच्या काही भागांमध्ये नैसर्गिकरित्या चरबीच म्हणजे लिपिड ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणात असते. जे विशेषतः अंतर्गत अवयव त्वचा आणि काही चरबीयुक्त उत्कटपासून मत्स्य तेल जे असते ते मिळवता येते.
1: अच्छा,
0: मत्स्य अवशेषणापासून तेल मिळवण्याकरता तुमचा जो कच्चा माल जो असतो तो ताजा ठेवणे म्हणजे ती चांगल्या क्वालिटीचं ठेवणं हे अत्यंत आवश्यक असते. कारण चरबीमध्ये जास्त ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया जी असते ते तुलनेने लवकर सुरू होऊ शकते. त्यामुळे सामान्यतः कच्च्या अवशेषणांवर उष्णता प्रक्रिया किंवा शिजवण करून घन तेल आणि पाण्याचे अंश वेगळे केले जातात. त्यानंतर तेलाचे गाळणे, त्याला विभाजन आणि आवश्यकतेनुसार त्याचं शुद्धीकरण केले जाते. तेलामध्ये पाणी किंवा घन पदार्थ जास्त प्रमाणात राहिलास त्याची साठवण क्षमता जी असते ती खूप कमी होते आणि खराब होण्याची जी शक्यता असते ती वाढ. आता हे आपण बघितलं पण ती मत्स्य तेल जे आहे त्याचं महत्व काय आहे? तर मत्स्य तेलामध्ये जास्त प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे असतात ते जास्त प्रमाणात असतात. त्याचे एक्झाम्पल जर आपण घेऊया तर इकोसा पेंटोनिक ऍसिड किंवा डेकोसा हेक्झोनिक ऍसिड. आता हे जे ऍसिड्स हे काही माशांच्या प्रजातींमध्ये आढळू शकतात. हे घटक पोषणाच्या दृष्टीने महत्वाचे तर आहेतच, त्यामुळे उच्च गुणवत्तेच्या मत्स्यतेलाला खाद्य, पोषक पूरक, पशुखाद्य आणि इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये उपयोग आहे. जे आपण मत्स्यतेल तयार करतो तर मत्स्यतेलाची गुणवत्ता सुद्धा तपासणे तेवढंच महत्वाचं असते. आणि गुणवत्ता तपासताना फक्त तेलाचं प्रमाण हे पुरेसं नसते तर त्याच्यामध्ये असणारी ऍसिड व्हॅल्यू, पॅरासॉलिड व्हॅल्यू, मुक्त फॅटी अम्ले आणि ऑक्सिडीकरणची स्थिती यासारखे गुणवत्तेचे जे निर्देशक आहेत ते सुद्धा तपासणे तेवढंच महत्वाचे असते. तेल तयार झाल्यानंतर ते उष्णता, प्रकाश आणि ऑक्सिजन पासून संरक्षित ठेवणे खूप आवश्यक आहे. म्हणून मत्स्य तेल करताना योग्य प्रक्रिया आणि साठवण केल्यास मत्स्य टाकाऊ पदार्थापासून उच्च मूल्याचे उत्पादन जे आहे ते मिळवता येऊ शकते. माशांची त्वचा आणि कौले हे केवळ टाकाऊ पदार्थ नाही आहे तर त्यापासून आपण कोलेजन आणि खनिजांचे महत्वाचे जैविक स्रोत सुद्धा आहे. कोलेजन हे प्राण्यांच्या शरीरातील संयोजी उत्कांमध्ये आढळणारे संरचनात्मक प्रथिने आहेत. माशांच्या त्वचेमध्ये विशेषतः टाइप 1 कोलेजन हे मोठ्या प्रमाणात आढळू शकतो. त्यामुळे मत्स्य प्रक्रिया उद्योगामध्ये त्वचा आणि खवल्यांचे मूल्यवर्धन करण्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. आता कोलेजन मिळवण्यासाठी प्रथम काय केली जाते तर ती प्रक्रिया अशी आहे की प्रथम त्वचा किंवा खवले स्वच्छ करून त्यावरील मांस, चरबी आणि अशुद्धता जी असते ती त्याची काढली जाते.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आम्ल शाल किंवा एन्झाइमच्या नियंत्रित प्रक्रियेद्वारे कोलेजनचे निष्कर्षण केले जाऊ शकते. पुढील प्रक्रियेतून कोलेजनचे जे रूपांतर आहेत ते जिलेटिन मध्ये सुद्धा केले जाऊ शकते. परंतु या प्रक्रियेमध्ये जे पीएच असतं किंवा तापमान असतं, प्रक्रिया कालावधी असतो आणि कच्चा जो माल असतो किंवा कच्चा पदार्थाची गुणवत्ता यांचा अंतिम उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो.
1: अगदीच.
0: आता जसं मत्स्यजन्य कोलेजनचा जो वापर जर आपण बघितलं तर त्याचा वापर हा खूप फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये केला जातो. जसं अन्न प्रक्रिया, सौंदर्य प्रसाधने, औषध निर्मिती, जैव वैद्यकीय साहित्य

0: आणि विविध जैवसक्रिय उत्पादनामध्ये केला जाऊ शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः माशांमधून मिळणाऱ्या कोलेजनला काही परिस्थितींमध्ये सस्तन प्राण्यांच्या स्रोतांवरील पर्याय म्हणून संशोधनात्मक महत्व आहे. आता जे खवले आपण म्हणतो त्या खवल्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फर युक्त खनिजही मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांचा जो वापर आहे खनिजयुक्त पदार्थ किंवा जैव खनिज उत्पादनाच्या निर्मितीसाठी करता येऊ शकतो. मात्र जेव्हा आपण मानवी वापरासाठी उत्पादन तयार करताना आपण काळजी घेणे आवश्यकता आहे, तर जो माल असतो त्याची स्वच्छता असणे आवश्यक आहे, सूक्ष्मजीव सुरक्षित असणं आवश्यक आहे, रासायनिक अवशेष आणि संभाव्य दूषित घटकांची तपासणी करणे खूप आवश्यक आहे.
1: आणि मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मग आपल्याला सेंद्रिय मत्स्यखत हे देखील तयार करता येऊ शकतं का?
0: हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण ह्याचा जो मत्स्य टाकाऊ पदार्थ आहे त्यापासून जास्त प्रमाणात जे असते ते आपण मत्स्यखत साठी त्याचा वापर केला जातो.
1: अच्छा.
0: मत्स्य प्रक्रिया अवशेषणांमध्ये जास्त करून नायट्रोजन म्हणा किंवा फॉस्फरस म्हणा, एमिनो ऍसिड आणि इतर सेंद्रिय घटक असतात, त्यामुळे योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्यांचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून करता येतो. मात्र ताजे मत्स्य अवशेष थेट शेतात टाकणे हे योग्य नाहीये, कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जे सूक्ष्मजीव असतात त्यामध्ये त्यांचं जलद विघटन सुरू होते.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे दुर्गंधी, माशा आणि रोगकारक सूक्ष्मजीवांची समस्या जी आहे ते निर्माण होण्याची शक्यता असते. यासाठी नियंत्रित कंपोस्टिंग किंवा जैविक विघटन प्रक्रिया जी असते ती वापरली जाते. मत्स्य अवशेषांमध्ये आवश्यकतेनुसार कोरडे सेंद्रिय पदार्थ मिसळून कार्बन नायट्रोजन संतुलन सुधारले जाते. त्यानंतर योग्य आर्द्रता, वायू विजन आणि तापमान राखून सूक्ष्मजीवांच्या मदतीने सेंद्रिय पदार्थांचे विघटन केले जाते.
1: अच्छा.
0: या प्रक्रियेमध्ये तापमान वाढल्यामुळे अनेक रोगकारक सूक्ष्मजीवांचे नियंत्रण होण्यास मदत होते. योग्यरित्या तयार झालेले सेंद्रिय मत्स्यखत मातींमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवण्यास आणि वनस्पतींना आवश्यक पोषक घटक उपलब्ध करून देण्यास मदत करू शकते. त्या खतामध्ये जे नायट्रोजन आणि फॉस्फोरस यासारखे घटक मातींच्या सुपीकतेमध्ये योगदान देतात. तयार खताचा वापर करण्यापूर्वी त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट म्हणा, पीएच, त्याचा पोषक घटक आणि सूक्ष्मजीव सुरक्षितता तपासणे चांगले. विशेषतः कधी कधी काय होतं की जे आपण कच्चा माल जो असतो किंवा अवशेष जो असतो तो जर प्रदूषित जलस्रोतांमधून जर केलं असेल तर त्याच्यामध्ये खूप हेवी मेटल्स म्हणजे जड धातू असतात किंवा इतर दूषित घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची तपासणी करणे जी असते खूप आवश्यक आहे. मेन ह्यामध्ये हेच मुद्दा आहे की तुम्ही जेही खत तयार करा किंवा तुम्ही कुठलाही पदार्थ तयार करा तर त्यामध्ये तुम्ही जो कच्चा माल वापरणार चांगल्या दर्जाची असणे खूप आवश्यक आहे.
1: निश्चितच. तर मॅडम, आपल्याला मत्स्य टाकाऊ पदार्थांचे ज्यावेळेस आपण मूल्यवर्धन करतो त्यावेळी शेतकरी आणि मत्स्य व्यवसायाला याचा काय आर्थिक फायदा होऊ शकतो हे देखील आपल्याला सांगणं महत्त्वाचं आहे.
0: मत्स्य व्यवसायामध्ये माशांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे मुख्य उत्पन्न असते, परंतु प्रक्रिया करताना निर्माण होणाऱ्या अवशेषांकडे मात्र तो लक्ष केले जाते आणि त्यामध्ये असलेले आर्थिक मूल्य जे असते ते वाया जाते. त्यामुळे अवशेष असतात त्यामध्ये डोके, हाडे आणि माशांचे अवशेष हे आपण जास्त करून मत्स्य चूर्णच म्हणजे मत्स्य पावडर किंवा त्याच्यामधनं चरबीयुक्त भागे मत्स्य तेलासाठी आणि त्वचा खोले कोलेजन किंवा जिलेटिनसाठी वापरता येऊ शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजेच याचा अर्थ असा की एका माशापासून केवळ मुख्य मासच नव्हे तर अनेक उप उत्पादने सुद्धा मिळवता येऊ शकतात. आता या प्रक्रियेला मूल्यवर्धन आणि परिपत्रक अर्थव्यवस्था या संकल्पनाशी जोडता येऊ शकतो. आता काही लघु मत्स्य प्रक्रिया महिला बचत गट, मत्स्य सहकारी संस्था किंवा जे स्थानिक उद्योजक असतात या प्रकारचे उपक्रम जे आहे ते राबवू शकतात. सुरुवातीला जे मत्स्य पावडर किंवा सेंद्रिय खत किंवा इतर तुलनेने सोप्या उत्पादनापासून आपण सुरुवात करू शकतो आणि पुढे जी आहे त्याची बाजारपेठ किंवा तांत्रिक सुविधा आणि गुणवत्ता नियंत्रणाची क्षमता वाढल्यास अधिक उच्च मूल्य उत्पादने जी आहे त्याचा विकास करू शकतो. आता ह्यामुळे होणार असं की अतिरिक्त उत्पन्न आणि स्थानिक रोजगार आणि प्रक्रिया उद्योगाची वाढ आणि

0: पर्यावरण संरक्षण हे सारेही फायदे एकाच वेळी साध्य होऊ शकतात.
1: अच्छा, आणि शेवटी जाताना असं विचारावं असं वाटतं मॅडम की मत्स्य टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करताना आपल्याला कोणती वैज्ञानिक आणि स्वच्छतेची काळजी ही घ्यावी लागते, याविषयी जाता जाता काय संदेश आपल्या सर्व तरुण शेतकरी मित्रांना द्याल बरं?
0: आपण जेव्हा कुठलेही पदार्थ तयार करतो तर पदार्थ तयार करताना त्याची हाताळणी ही सगळ्यात महत्वाची बाब असते. माशा हा नाशवंत असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी आणि प्रथिने जे असतात त्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याची कापणी किंवा स्वच्छतेनंतर सूक्ष्मजीवांची वाढ जी आहे ती वेगळी होते. त्यामुळे अवशेष गोळा केल्यानंतर ते उघड्यावर किंवा दीर्घकाळ ठेवण्याऐवजी शक्य तितक्या लवकर प्रक्रिया केंद्रात नेणे आवश्यक आहे. प्रक्रिया तात्काळ शक्य नसल्यास योग्य तापमानावर शीत साखळी राखणे उपयुक्त ठरते. आता जेव्हा प्रक्रियेदरम्यान स्वच्छ पाणी असणे आवश्यक आहे, स्वच्छ उपकरणे, हातमोजे वापरायचे, स्वच्छ कार्यक्षेत्र असणे आणि त्याचबरोबर योग्य वैयक्तिक स्वच्छता पद्धती वापरणे ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तयार उत्पादनाची गुणवत्ता तपासताना उत्पादनाच्या प्रकारानुसार त्याची आर्द्रता, प्रथिने, चरबी, राख, पीएच, सूक्ष्मजीवांची संख्या आणि ऑक्सिडीकरणाची स्थिती तपासता येते. मानवी वापरण्यासाठी असलेल्या उत्पादनामध्ये संबंधित दूषित घटकांची तपासणी ही तपासणी करणे खूपच महत्वाची ठरते. तर अशा प्रकारे जे ताजे अवशेष असतात त्याचं स्वच्छ संकलन करणे, त्यावर योग्य प्रक्रिया करणे, त्याची गुणवत्ता तपासणी करणे, त्याचबरोबर त्याची पॅकेजिंग सुद्धा सुरक्षितपणे करणे आणि पॅकेजिंग केल्यानंतर योग्य साठवण ठेवणे आणि तीच त्याची शीत साखळी करून बाजारपेठात देणे ही जर आपण व्यवस्थित राखली तर मत्स्य टाकाऊ पदार्थांचे सुरक्षित, टिकाऊ आणि आर्थिकदृष्ट्या उपयुक्त उत्पादनामध्ये रूपांतर करता येऊ शकतं.
1: तर मॅडम, ही छानशी माहिती तुम्ही आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्य बीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्य तळ्यासाठी निवडा. दर्जेदार मत्स्यबीज, निरोगी मासे, उत्तम वाढ आणि अधिक उत्पादन. तेव्हा आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91-30-98-98-07 या नंबरवर. तेव्हा शेतकरी मित्रांनो, गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्य शेतीची सुरुवात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भोवी पॉलिमर्स कलबुर्गी. उत्तम दर्जाचे पेट जार्स आणि पेट बॉटल्स आपल्या व्यवसायासाठी हवे आहेत तर एकदा नक्की भेट द्या भोवी पॉलिमर्स कलबुर्गी. येथे उपलब्ध आहेत बबल्स, टॉप कॅप्स, कूल कॅम्पर्स तसेच आयरो प्लांट एसेसरीजची विविध उत्पादने आणि सोबतच 20 आणि 10 लिटर पेट जार्स, 200-500 ml आणि 1 लिटर पेट बॉटल्स. तेव्हा संपर्क करा 88-84-44-94 या नंबरवर. शेतकरी बंधूंनो, माशांच्या उत्पादनापासून माशांचा प्रत्येक भाग उपयोगी आणि खास या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकलेला आहे. या भागामध्ये आपल्याला माशांच्या उप उत्पादनांपासून मूल्य आणि उत्पन्न हे आपण कशाप्रकारे मिळवू शकतो ही देखील माहिती आपल्याला घ्यायची आहे. कारण मागील भागात आपण माशांचे डोके, काटे, त्वचा, खवले आणि इतर प्रक्रिया उत्पादनाचे महत्त्व नेमके काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या पदार्थांचे उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर कसे आपल्याला करता येऊ शकते आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी देखील कशा पद्धतीने निर्माण होऊ शकतात याविषयीची माहिती घ्यायची आहे. आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुप्रिया मेश्रे, अतिथी व्याख्याता, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर. आणि मॅडमकडनं ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. आता कच्च्या मालापासून आपल्याला मूल्यवर्धित उत्पादनापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे बरं?
2: आता आपण मूल्यवर्धनाची मूलभूत संकल्पना समजून घेऊया. समजा एका मत्स्य प्रक्रिया केंद्रामध्ये 100 किलोग्राम माशांवर रोज प्रक्रिया केली जाते. यामधून मुख्यतः खाण्यायोग्य स्किलेट किंवा माशांचे मांस, त्याला आपण फिश फ्लेश म्हणतो, हे मुख्य उत्पादन म्हणून विकले जातात. परंतु प्रक्रियेनंतर उरलेले उप उत्पादने हे कचरा समजणे योग्य नाही. योग्य

0: प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून या उपउत्पादनापासून विविध उपयोगी आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाची उत्पादने तयार करता येतात. तर त्यामध्ये कसं ना, मासे, माशांपासून खाद्यपदार्थ, ते प्रथिनयुक्त, त्यातनं तेल काढतो, हे नंतर कोलॅजिन, जिलेटिन, तसंच पशुखाद्य, सेंद्रिय आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने, यालाच आपण काय म्हणूया, मूल्यवर्धन म्हणजेच व्हॅल्यू ऍडिशन. म्हणजे एखाद्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे उपयोग आणि आर्थिक मूल्य वाढवणे, यालाच आपण व्हॅल्यू ऍडिशन या मूल्यवर्धन म्हणतो.
1: आणि फिश प्रोटीन उत्पादने ही देखील कोणती कोणती आहेत?
0: मासा हा नैसर्गिकरित्या उच्च दर्जेच्या प्रथिनांनी म्हणजे हाय क्वालिटी प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. योग्य प्रक्रिया तंत्रज्ञानाद्वारे योग्य अशा माशांचा कच्च्या मालापासून प्रथिनयुक्त घटक म्हणजेच प्रोटीन रिच इन्ग्रेडियंट तयार करता येतात. आता ह्या प्रथिनयुक्त घटकांचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये करून त्यातील प्रथिने प्रमाण आणि पोषक मूल्य वाढवता येतात. माशांपासून मिळणारे योग्य घटक काळजीपूर्वक आपण जर समाविष्ट केला तर त्यामुळे ना प्रथिनांनी समृद्ध मूल्यवर्धित खाद्यपदार्थ हे प्रोटीन एनरिच व्हॅल्यू ऍडेड फूड आपण तयार करू शकतो. यालाच आपण मत्स्य प्रक्रिया आणि अन्न पदार्थ विकास यांचा संगम असे म्हणू शकतो.
1: छान, एक सोप्या आणि उपयोगी जो काही मूल्यवर्धित उत्पादन आहे मॅडम हे माशांचं, ते आपल्याला फिश पावडर हे म्हणता येईल, तर त्याचा उपयोग कसा होऊ शकतो? बरं,
0: फिश पावडरची प्रक्रिया एकदम सोपी आहे. माशांवर प्रक्रिया करताना काही भाग मुख्य उत्पादन म्हणून वापरले जात नाही. योग्य कच्चा माल निवडून तो स्वच्छ करून आवश्यकतेनुसार शिजवून वाळून आणि बारीक धुवून फिश पावडर तयार करता येते. पावडर प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा स्रोत म्हणून विविध उत्पादनामध्ये वापरता येते. जसे की फिश पावडरचा वापर आपण ब्रेड आणि बन, बिस्किट झाले, स्नॅक्स, नंतर सूप, नूडल्स किंवा एक्सक्रुडेड पदार्थांमध्ये करू शकतो. आता यामुळे माशांपासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा अधिक चांगला उपयोग होतो आणि मूल्यवर्धित उत्पादन तयार करून अतिरिक्त उत्पादनाची संधी सुद्धा निर्माण होऊ शकते. पण एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, फिश पावडर तयार करताना त्याची स्वच्छता, योग्य वाळवण, साठवण आणि सुरक्षितता मानकांचे पालन करणे आवश्यक आहे.
1: आणि मॅडम, फिश ऑइल मध्ये देखील बरेचसे असे घटक असतील की जे आपल्याला उपयुक्त असे आहेत?
0: आता योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून या लिपिड्स किंवा आपण त्याला चरबी म्हणतो याचं निष्कर्षण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन, विभाजन म्हणजे सेपरेशन आणि शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन केले जाते. यातून आपल्याला फिश ऑइल मिळवता येतं. आता फिश ऑइल मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि विशेषतः ईपीए आणि डीएचए आढळतात. आता पुढे फिश ऑइलचा वापर अन्न पदार्थ तसेच इतर औद्योगिक उद्योगांमध्ये केला जातो. मात्र फिश ऑइल तयार करताना त्याची गुणवत्ता, शुद्धता, सुरक्षितता आणि संबंधित नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
1: कोलेजन आणि जिलेटिन उत्पादन हे देखील दोन्ही महत्वाचे आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: बघा, माशांची त्वचा आणि इतर योग्य कृती म्हणजे टिश्यू मध्ये कोलॅजनचे महत्वाचे स्रोत आहे. आता योग्य प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या उर्तींपासून कोलॅजिन मिळवता येतं. पुढे प्रक्रियेद्वारे कोलॅजिन पासून आपण जिलेटिन सह विविध कार्यात्मक घटक, त्याला आपण फंक्शनल इन्ग्रेडियंट म्हणतो, तर ते आपण तयार करू शकतो. आता ह्या पदार्थांचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो, जसे की अन्न उद्योग, औषध निर्मिती, नंतर सौंदर्य प्रसाधन आणि बायोमेडिकल क्षेत्र. ह्यावरून हेही स्पष्ट होते की पूर्वी टाकाऊ समजलं जाणारा पदार्थ योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक मूल्य असलेल्या औद्योगिक घटकांमध्ये रूपांतर करता येतं.
1: आणि फिशमील आणि पशुखाद्य याबाबत काय सांगाल?
0: प्रत्येक उप उत्पादनाचे मानवी खाद्यपदार्थात रूपांतर करणे आवश्यक नाही. तर काही उप उत्पादनाचा योग्य प्रक्रिया करून आपण पशुखाद्य किंवा मत्स्य खाद्य घटक म्हणून वापर करू शकतो. त्याचे एक परिचित उदाहरण म्हणजे फिश मिल. आता फिश मिल मध्ये प्रथिने आणि खनिजे असतात आणि त्यांचा वापर पशुखाद्य व मत्स्यखाद्यामध्ये केला जातो. मात्र त्यासाठी योग्य वाळवण प्रक्रिया आणि साठवणूक अत्यंत महत्वाची आहे.
1: निश्चितच आहे. आणि मॅडम

0: विम्याचा शेतीसाठी या माशांच्या उपउत्पादनांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो का?
1: हो नक्की. आता जसे काही माशांच्या प्रक्रिया अवशेषांचा शेतीमध्ये उपयोग करता येतो. आता योग्य प्रक्रिया केल्यानंतर काही पदार्थांपासून सेंद्रिय खते किंवा माती सुधारक पदार्थ सुद्धा तयार केले जातात.
0: अच्छा.
1: म्हणजेच मत्स्य प्रक्रिया, त्यानंतर आपण घेतोय उप उत्पादन आणि त्याच मधून आपण बनवतोय शेतीसाठी उपयुक्त उत्पादन. अशा प्रकारे मत्स्य प्रक्रिया आणि शेती यांच्यातही एक चांगला दुवा निर्माण होऊ शकतो.
0: छान, म्हणजे अनेक दृष्टिकोनातून आपल्याला उपयुक्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का?
1: बिलकुल अगदी.
0: आणि
1: हो.
0: त्यासोबतच मॅडम, ज्या काही महिलांचे बचत गट आहे त्या गटांसाठी देखील संधी म्हणून आपल्याला याकडे पाहता येईल का?
1: हो नक्कीच. लघुउद्योजक आणि महिला बचत गटासाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात.
0: तर मॅडम, शेवटी जाता जाता आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आणि जे काही तरुण नव उद्योजक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा संदेश काय द्याल बरं?
1: आपण मासा म्हणजे केवळ एक खाद्यपदार्थ समजणे नाही. माशामध्ये प्रथिने, मत्स्यतेल, कोलाजेन, खनिजे आणि कार्यात्मक घटक, त्याला आपण फंक्शनल इन्ग्रेडियंट्स असे म्हणतो, आणि एक रोजगाराच्या संधीचा देखील एक महत्वाचा स्रोत आहे. तरी आपण केवळ जास्तीत जास्त मासे उत्पादन करणे हे नाही, तर आपण उत्पादित केलेल्या माशांचा योग्य आणि कार्यक्षम वापर करणे, प्रक्रियेदरम्यान होणारे नुकसान कमी करणे आणि उपलब्ध कच्च्या मालापासून अधिक मूल्य निर्माण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. जेव्हा आपण पूर्वी टाकाऊ समजल्या जाणाऱ्या पदार्थांचे उपयुक्त उत्पादनामध्ये रूपांतर करतो तेव्हा आपण केवळ व्यवसाय करत नसतो, तर आपण कचरा कमी करत असतो, नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करत असतो आणि उपलब्ध संसाधनांमधून अधिक मूल्य निर्माण करत असतो. तर शेवटी मी एकच सांगेल, माशांचा प्रत्येक भाग उपयोगी करा, कचरा कमी करा आणि मूल्य वाढवा, ही शाश्वत मत्स्य प्रक्रियेची दिशा.
0: आकाशवाणी परभणीच्या वतीनं मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार. उत्तम दर्जाचे पेट जार्स आणि पेट बॉटल्स आपल्या व्यवसायासाठी हवे आहेत तेव्हा भेट द्या भूवी पॉलिमर्स कलबुर्गी येथे. उपलब्ध आहेत 20 आणि 10 लिटर पेट जार्स, बबल टॉप कॅप्स, कूल कॅम्पर्स, तसेच आरओ प्लांट ऍसेसरीजची विविध उत्पादने. आजच संपर्क करा 88 84 44 94 84 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भूवी पॉलिमर्स कलबुर्गी.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

यानंतर ठीक 8 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू. 8:10 भारतीय हवाई दल दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांचा संदेश दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेनरी कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. आणि आता बातम्या विस्तारानं. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. यानिमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला त्यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. सरकार प्रमुख म्हणून गेल्या 25 वर्षात कमावलेला जनतेचा विश्वास आणि या काळामध्ये आलेला अनुभव हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: भूज के भूकंप ने मुझे पुनर्निर्माण के लिए डटे रहना सिखाया. चंद्रयान ने मुझे असफलता से उठना सिखाया. कोरोना महामारी ने मुझे राष्ट्र की सामूहिक चेतना का महत्व समझाया. मीडिया ने मुझे खट्टे मीठे अनुभवों के बीच आगे बढ़ने की प्रेरणा दी. जीवन के हर प्रवास ने मुझे नीतियों में संवेदना का रास्ता दिखाया.
0: गेल्या 12 वर्षात देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता भारत निर्यातीत नवे विक्रम रचत आहे. आज मेड इन इंडिया मोबाईल फोन्सनी जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. कृषी क्षेत्रातही सर्वोच्च आणि शाश्वत अशी वाढ झाली आहे असं ते म्हणाले. जेव्हा धोरणांमध्ये स्पष्टता असते तेव्हाच असे बदल शक्य होतात असं ते म्हणाले. आता भारताच्या उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले. 7 ऑक्टोबर 2001 आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहोचू असा विचार केला नव्हता. मात्र जनतेच्या आशीर्वादानं आणि पाठिंब्यानंच हे शक्य झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी देशवासियांचे भाजपा आणि लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग 25 वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट मानलं. त्यांनी राजकारणाकडे राष्ट्रसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं अशा शब्दामध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांचा गौरव केला. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीतली ही 25 वर्ष विकासाची समर्पणाची मानव कल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: भारताला आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फ्रेजाईल 5 वर्ण टॉप 5 मध्ये नेण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय. आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढून मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन व्यवस्था कायम केली आहे.
0: नवी मुंबईत नेरूळ इथे सेवा ज्योती यात्रा नमो सेवा संकल्प आणि विकसित भारत संकल्प सभा आयोजित करण्यात आली. नाशिक धुळे अहिल्यानगर बीड सांगली आणि इतरत्रही विकसित भारत संकल्प सभा सेवा ज्योत यात्रा वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% वाढ करत तो 5.5% केला. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मुंबईत झाली. त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं की जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये चलन फुगवट्यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. बँकेनं यापूर्वी फेब्रुवारी 2023 रेपो दरात वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.82% पोहोचला. त्याआधी जुलै महिन्यामध्ये हा दर 4.45% इतका होता. चालू आर्थिक वर्षात GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7

0: 5.1% राहील तर किरकोळ किंमत आधारित चलनफुगवट्याचा दर 5.2% राहील असा अंदाज आरबीआयनं वर्तवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. असममित सेंद्रिय संश्लेषणात होणारे अनेक रेषीय परिणाम आणि स्वयं उत्प्रेरण यातल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आधुनिक रसायनशास्त्रासाठी विशेषतः औषध निर्माण विकासासाठी हा एक महत्वाचा शोध आहे. 12 दशलक्ष स्वीडिश क्रोनरचा हा पुरस्कार दोन्ही विजेत्यांना विभागून दिला जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. स्मृती मंधाना 2013 भारतासाठी खेळत आहे. तिनं 18 T20 सामन्यांमध्ये आणि 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 6 महिला खेळाडू पश्चिम रेल्वेच्या सेवेत असून आज मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक विजेत्या संघातल्या हॉकीपटू नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पो, कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि राजराणी, तसंच नेमबाज सोनल मस्कर आणि कुस्तीगीर अंतिम पंघाल यांचा त्यामध्ये समावेश होता. या सोहळ्यामध्ये या 6 जणींनी आपापले अनुभव देखील कथन केले. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचं साधन बनलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या निमित्तानं ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशनच्या संचालक मंडळ सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण आवश्यक आहे असं ते म्हणाले. ग्लोबल साऊथ देशांसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारतीय वायुदल योग्य दिशेने वाटचाल करत आहे, मात्र सध्याच्या तुलनेत वाटचालीचा वेग आणखी वाढवला जाऊ शकतो असं मत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी व्यक्त केलं. भारतीय वायुदलाच्या 94व्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वेगानं विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वायुदलानं आपल्या क्षमता वाढवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे उमेदवार समाजकंटक नाहीत आणि भरती परीक्षा निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं आज मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं. MPSC परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थी पुण्यामध्ये निदर्शनं करत आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची तक्रार करणारी याचिका न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या पीठासमोर दाखल झाली आहे. त्यावर न्यायालयानं आज हे मत नोंदवलं. बॅडमिंटनमध्ये भारताची पुरुष दुहेरीतली जोडी कृष्णप्रसाद गर्गा आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत आर्टिक ओपन सुपर 500 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आज प्रवेश केला. फिनलंडमध्ये वांता इथे ही स्पर्धा सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेनं केली रेपो दरात 0.5% वाढ. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये GDP वाढीचा दर 7.1% राहण्याचा अंदाज. रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रान्सचे हेन्री कागान आणि जपानचे केन्सो सोय यांना जाहीर. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मंधानाकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दिस इज दिल्ली. प्लीज स्टँड बाय फॉर आवर नेक्स्ट प्रोग्राम. दिस इज आकाशवाणी. On the eve of the 94th anniversary

उत्तम बबन गळवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली पोतराज गीता आपण ऐकलीत. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 8:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया नंदा परसुरे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचं सहगायन ऐकलं. राग होते जय जयवंती आणि बागेश्री अंगाचा चंद्रकंस. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरी यांची, तर हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. विलंबित गत तिलवाडा तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
3: छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.
0: ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.